नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। 103.1 MHz वर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। आज शनिवार भारतीय सौर दिनांक 20 आषाढ 1948 अर्थात 11 जुलै 2026। सकाळचे 5:56 झाले आहेत। आमच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलत. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. आता काही क्षणातच हिंदीतून बातम्या.

0: धर्मराजाचे मृत्यूचे भय असते, हे सर्वात मोठे भय। थोडक्यात, भय इथले संपत नाही किंवा भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे। म्हणून शेवटी भर्तृहरीजी म्हणतात, या जगात माणसाशी संबंधित प्रत्येक वस्तू भयाने भरलेली आहे, कारण तिला नाश आहे। केवळ वैराग्य ही एकमेव गोष्ट आहे जी भयमुक्त आहे, अभय आहे। सृष्टीतील सर्वच गोष्टींचे नश्वरत्व मनावर ठसले की साहजिकच त्यांच्यातील आसक्ती जाऊन वैराग्य येते व एकमेव अक्षय असा जो परमात्मा, त्याची ओढ लागते। अक्षय समाधान केवळ त्या परमात्म्यापासूनच मिळू शकते। अक्षर म्हणजे न गळणारा ब्रह्म हे सदोदित सर्वत्र संचलेले म्हणजे ओतप्रोत भरलेले असते। ब्रह्म नाही अशी जागाच नाही। 8व्या अध्यायातील 3र्या श्लोकात भगवंत म्हणतात, अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म मुच्यते। मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी इये खोकरे, कोंदले असत न खिरे कवणे काळी। भगवंत म्हणतात, या सर्व फुटक्या नाशिवंत आकारमानात गच्च भरलेले असतानाही ब्रह्म कोणत्याही वेळी गळत नाही। जे ऐसे ही परी विरुळे, या विज्ञानाची ये खोळे, हालवले ही न गळे ते परब्रह्म। जे इतके सूक्ष्म असूनही या झिरझिरीत प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हलवले तरी गळत नाही ते परब्रह्म। अर्थात न क्षरणारे म्हणजे ज्याचा विनाश होत नाही असाही अर्थ आहे। व्याकरणात अक्षर म्हणजे मूळ ध्वनी ज्याचे तुकडे होऊ शकत नाहीत, अर्थात हे ब्रह्मालाही लागू, ब्रह्माचे तुकडे होऊ शकत नाहीत। ईश्वर, आत्मा, आकाश किंवा अविनाशी सत्य या सर्वांसाठी अक्षर या शब्दाचाच प्रयोग केला जातो। परमात्म्याखेरीज दुसरे काहीही अविनाशी नाही हे अक्षय व अक्षर या दोन विशेषणांमधून मनावर बिंबवायचे। माझे माझे म्हणून जे जे काही वस्तू असोत वा व्यक्ती, मी सतत जीवापाड जपण्यासाठी धडपडतोय, त्यातलं काहीही शाश्वत नाही। माझ्या देहाचाच क्षणाचाही भरवसा नाही, तिथं बाकीच्यांचं काय? तेव्हा अक्षय, अक्षर, अविनाशी अशा त्या परमात्म्याच्या नित्य अनुसंधानात राहणे हेच खरे जीवनाचे सार्थ, हे ज्ञानी भक्तांकडून शिकायचे।
1: चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकलात। लेखन होतं अनिल पानसे यांचं। आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 6:10 होत आहेत। आता प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला शंकराचार्य कृत हनुमान पंचरत्न स्तोत्र ऐकूयात। स्वर आहे अश्विनी हिंगे यांचा।

हनुमान पंचरत्न स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं. आता कार्यक्रमात शांता शेळके यांची भूपाळी, स्वर आहे कविता कृष्णमूर्ती यांचा आणि संगीत प्रभाकर पंडित यांचं आहे.

वाणी जयराम यांच्या स्वरात माया गोविंद यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता समूह स्वरात साने गुरुजी यांची देशभक्तीपर रचना.

0: समूह स्वरात साने गुरुजी यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकली, आणि याबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत आमचा कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. जाधव सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: जाधव सर, आत्ताचा जर विचार केला तर गेल्या वर्षीचा खरीप आणि या वर्षीचा खरीप याच्यामध्ये खूप तफावत आहे. वेगळ्या पद्धतीनं आता या वर्षी आपल्याला खरीपाला तोंड द्यावं लागतंय. पाण्याची कमतरता, पावसाचा खंड अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे ही आपत्कालीन जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला जमीन पण व्यवस्थित ठेवायची आहे, उत्पादन पण वाढवायचंय, पीक पण योग्य पद्धतीनं पेरायचंय. मग या दृष्टीनं हे एकात्मिक पीक पोषण आत्ता सध्याच्या काळामध्ये किती महत्वाचं आहे या आपत्कालीन परिस्थितीमध्ये?
2: नक्कीच, या ठिकाणी आपण जर बघितलं तर ह्या वर्षीची एल निनोच्या पार्श्वभूमीवर फारच परिणामता जास्त दिसून येते आणि जवळजवळ दुष्काळजन्य परिस्थिती सगळ्याच भागात या ठिकाणी दिसून येते. मग अशा वेळेस आपल्याला पिकाची लागवड करत असताना, त्याचं उत्पादन घेत असताना आपल्याला पीक एकात्मिक पद्धतीने पीक पोषण करणं हे जास्त बघणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी त्याचा तशा उपाययोजना ज्या आहेत त्या राबवणं जे आहे ते गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्यानं जर विचार केला तर आता काही पिकाचा हंगाम निघत चाललाय आणि त्याच्यामुळे त्याला कालावधी कमी पडतोय. अशा वेळेस आपण हिरवळीचं खत तयार करून जर जमिनीत गाडलं तर त्याचा निश्चितच फायदा पुढच्या पिकाला होणार आहे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब असेल किंवा जमिनीचं पोषण करण्याच्या दृष्टीने त्याचा फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट, जे आपण बियाणं पेरणार आहे या बियाण्याला जीवाणूसंवर्धक खताची बीज प्रक्रिया करून जर आपण पेरणी केली तर त्याच्यामुळे आपला खतामध्ये बचत होणार आहे रासायनिक खताच्या, आणि दुसरी गोष्ट पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी मदत होणार आहे. जमिनीमध्ये असणारा जो ओलावा आहे त्या ओलाव्याचा जास्तीत जास्त उपयोग करून पीक चांगल्या पद्धतीने येण्याच्या दृष्टीने सुद्धा त्याचा फायदा जो आहे तो होणार आहे. त्याचबरोबर गांडूळ खतासारखी खतं असतील याचा वापर जर आपण केला तर निश्चितच त्याचा फायदा जो आहे तो होणार आहे. आच्छादन पद्धतीचा वापर पीक पद्धतीमध्ये आपल्याला व्यवस्थित वापर केला तर या परिस्थितीमध्ये निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे. द्विदलवर्गीय पिकांचा समावेश आपण जर कमी कालावधीच्या पिकांचा केला तर त्याचा फायदा आपल्याला एकात्मिक पीक पोषणाच्या दृष्टीनं पुढच्या पिकाला होणार आहे आणि आत्ता बी शॉर्ट ड्युरेशनमध्ये आपण चांगल्या पद्धतीने पिकाचं उत्पादन जे आहे ते घेऊ शकतो.
1: आणि अर्थात मला वाटतं शेतकरी बंधूंनी मुख्य पिकाबरोबर आंतरपिकाचा जरी सहभाग केला तरी ती पिकं एकमेकांना पूरक ठरणार आहे, त्यामुळे पीक पोषणाच्या दृष्टीनं असाही विचार करणं अपेक्षित
2: गरजेचंच आहे. पूर्वीची आपण जर पीक परिस्थिती जर बघितलं तर आंतरपीक पद्धतीचा फार मोठ्या प्रमाणात समावेश असायचा. एकदलवर्गीय पिकाची पेरणी केल्यानंतर ठराविक अंतरावरती त्या ठिकाणी द्विदलवर्गीय पिकाची पेरणी केली जायची, त्याच्यामुळे जमिनीचा ओलाव्याचं व्यवस्थित नियोजन होतंय, अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीनं फायदा होतोय, जमिनीची धूप थांबते, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी त्याची मदत होते. अशा पद्धतीने पीक पद्धतीचा अवलंब जो आहे तो करणं शेतकऱ्यांनी गरजेचा.
1: धन्यवाद सर.
2: धन्यवाद.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. आता माहिती घेऊया आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आज सकाळी 6:50 परिसर हा कार्यक्रम

यामध्ये सातारा परिसरातील वृक्ष संपदा या मालेतील माहिती. लेखन आहे डॉक्टर विनोद पतंगे, प्राचार्य आर्यांगले वैद्यक महाविद्यालय सातारा यांचं. दिनविशेष 6:55, संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं. ठीक 7 आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम मसवडकर सराफ. त्यानंतर 7:45 देविका बँक्वेट हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 7:50 सुगम संगीत. 8 समाचार प्रभात हे दिल्ली केंद्राचं हिंदीतील बातमीपत्र.

8:15 ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 8:25 महाजन हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान. डॉक्टर लक्ष्मण सालोक समाजशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्याशी साधलेला संवाद. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. सादरकर्ते नयन पवार. आज सकाळी 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रम. 9:00 हिंदी चित्रपट संगीत. 9:30 सुगम संगीत. 10:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर. 10:05 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 10:10 डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. तर 10:15 PN गाडगे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 10:20 ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सकाळी 10:30 लोकगीतं. 11:00 नाट्य संगीताचा कार्यक्रम. 11:30 एक ही कलाकार हा कार्यक्रम.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून, 1 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 पुन्हा एकदा विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 3 वाजता प्रादेशिक बातम्या, सायंकाळी 5:30 आमचा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी, 6 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचा कार्यक्रम, सायंकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या 7:10 बाजारभाव आणि 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन, 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात आज तज्ज्ञ मार्गदर्शन या सदरात डॉ कल्याण बाबर विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांची अन्न प्रक्रिया उद्योगातील मूल्यवर्धित पदार्थांची उत्पादन ते विक्री या व्यवस्थापन महत्वपूर्ण टप्पे याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत, तसंच कृषीवाणी हा कार्यक्रम, 8 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 8:45 समाचार संध्या, 9 वाजता न्यूज 8 तर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम रात्री 11 वाजेपर्यंत, 11 वाजता हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या। हे झाले आमचे आज दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम।

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत.
1: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व,
2: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J13-15 नवी MIDC सातारा, घरपोच सेवा 788-790.

0: 68 67।
1: आई आई ग, टॉयलेटची जागा सुजलीये, फुगून बाहेर आलीये।
2: काय काय काय काय?
1: तिथं ओलं राहतंय, खाजतंय। टॉयलेट नंतर जळजळतंय, आग होतीये, रक्त जातंय। तिथं पुळी पण आलीये, त्यातून रक्त येतंय। त्रास होतोय, मुळव्याध झाल्याचा त्रास होतोय।
0: घाबरू नका, आता पुढे येऊन न लाजता मुळव्याधीचे वेळेत निदान आणि उपचार करून घ्या।
3: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मुळव्याधींवर विना चिरफाड, विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव, अत्याधुनिक लेजर आणि शास्त्रोक्त क्षारसूत्र उपचार।
0: माई पाईल्स हॉस्पिटल, पोलीस करमणूक केंद्रासमोर, राजपथ, सातारा। 94 21 21 23 01, 94 21 21 23 01।
4: महिंद्रा पेट्रोल और डीजल XUV 3XO, हरमन गार्डन म्यूजिक, 6 एयरबैग्स, 5 स्टार सेफ्टी, पैनोरामिक सनरूफ, एडास सिस्टम। महिंद्रा XUV 3XO 7.5 लाखांपासून, सोबत 70,000 पर्यंतचे फायदे ऍट जे मोटर्स महिंद्रा, सातारा, कराड, वडूज, फलटण। संपर्क 84 840 00 354।
0: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे।
5: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग।
0: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा। 99 22 815 978।
6: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्टेस।
5: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
0: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा। 90 21 28 45 70।
5: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा। फोन 91 68 227 325।
0: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
7: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण।
0: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार। सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
7: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस। बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल।
0: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण। सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू।
8: 99 Avenue,
9: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह।
8: 99 Avenue, विकास नगर, सातारा। 97 92 99 99।
0: साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप,
10: आखीव, रेखीव आणि कोरीव अशा ह्या JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट।
0: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स। साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:50 होत आहेत. आता परिसर हा कार्यक्रम. या कार्यक्रमात सातारा परिसरातील वृक्ष संपदा या मालेतील माहिती आपण ऐकत आहात. याचं लेखन केलंय डॉक्टर विनोद पतंगे, प्राचार्य आर्यांगल्या वैद्यक महाविद्यालय सातारा यांनी. ऐकूया परिसर हा कार्यक्रम.

0: नमस्कार श्रोते हो, आज आपण माहिती घेणार आहोत वरुण वृक्षाची. वरुण हा वृक्ष केवळ औषधीच नाही तर अत्यंत पवित्र मानला जातो. प्रार्थना स्थळांच्या नजीक हा वृक्ष मोठ्या प्रमाणावर लावलेला आढळतो, म्हणूनच याला रिलिजिओसा असेही म्हणतात. हे झाड प्रामुख्याने नद्या, नाले, तलाव किंवा ओढ्याच्या काठांवर ओलसर आणि सावलीच्या जागी नैसर्गिकरित्या वाढताना दिसते. शहरांमध्ये हे झाड त्याच्या सुंदर फुलांमुळे बागांमध्ये किंवा रस्त्याच्या दोतर्फा शोभेसाठी लावले जाते. सातारा परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हा वृक्ष दिसतो. या वनस्पतीला संस्कृतमध्ये तिक्त शाक म्हणजेच कडू पाने असल्यामुळे, कुमारक म्हणजेच जो चिरकालपर्यंत तरुणच राहतो, त्रिपर्णी बिल्वपत्र म्हणजेच तीन तीन पाने असलेला, भ्रमरप्रिय म्हणजेच मधमाशा याच्या फुलांकडे आकर्षित होतात, बहुपुष्प म्हणजे भरपूर प्रमाणात पुष्प येणारी वनस्पती. नक्कीच या वनस्पतीचे संगोपन म्हणजे काळाची गरज आहे. प्रत्येक दवाखान्यासमोर या झाडाचे रोपण आणि संगोपन होणे गरजेचे आहे असे अनुभवी वैद्य सांगतात, कारण की आयुर्वेदातील बऱ्याचशा सांगितलेल्या विकारांवर, विशेषतः मुतखड्यावरील आजारावर हे अतिशय जालिम औषध म्हणून प्रसिद्ध आहे. हा मध्यम आकाराचा वृक्ष असून त्याला तीन तीन पानांचा एक गुच्छ असतो, म्हणून त्याला त्रिपर्ण असेही म्हणतात. याला वसंत ऋतूत पांढरी नंतर पिवळसर रंगाची सुगंधी व आकर्षक फुले येतात. या झाडाची पाने संयुक्त प्रकारची असतात. पाने पातळ, चकचकीत, हिरवी आणि आकाराने भाल्यासारखी किंवा अंडाकृती असतात. ही पाने दिसायला बऱ्याच अंशी बेलाच्या पानासारखी दिसतात. पाने चुरगळल्यास एक विशिष्ट उग्र वास येतो. फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात या झाडाला पानांपेक्षा फुलांचाच जास्त बहर येतो. या वृक्षाची फुले सुरुवातीला पांढरी, नंतर फिकट पिवळसर आणि पूर्ण उमलल्यावर जांभळट तांबूस रंगाची होतात. एकाच गुच्छावर वेगवेगळ्या रंगाची फुले पाहणे हे या झाडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. फुले मोठी आणि मंद सुगंधी असतात. फुलांच्या मध्यभागी लांब धाग्यासारखे अनेक पुंकेसर बाहेर आलेले दिसतात. झाडाची मुख्य साल फिकट तपकिरी किंवा धुरकट राखाडी रंगाची असते. साल थोडी खुरदरी असते आणि त्यावर पांढरट दाण्यांसारखे किंवा आडवे चट्टे असतात. ही साल आतून सोलल्यास हलकी पिवळसर निघते. याचे फळ सुरुवातीला हिरवट पांढरे आणि टेबल टेनिसच्या चेंडू एवढे गुळगुळीत दिसते. पूर्ण पिकल्यावर ते गर्द शेंद्री किंवा लालसर रंगाचे होते आणि त्याचे कवच कठीण असते. फळाच्या आत पिवळ्या रंगाचा गर आणि अनेक बिया असतात. वरुण वृक्षाची लागवड प्रामुख्याने बिया किंवा छाट कलमांद्वारे केली जाते. पूर्ण पिकलेल्या फळांमधून बिया वेगळ्या करून घ्याव्यात. बिया कठीण असतात, त्यामुळे लागवडीपूर्वी त्या रात्रभर कोमट पाण्यात भिजवून ठेवण्यास रुजवण क्षमता वाढते. झाडाची 4 ते 6 इंच लांबीची निरोगी फांदी कापून त्याला हार्मोन लावून मातीत लावले तरी नवीन रोप तयार होते. या देशी वृक्षाचे जास्तीत जास्त रोपण करून पर्यावरण संतुलनासाठी मदत करूया.
1: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. यामध्ये सातारा परिसरातील वृक्ष संपदा या मालेतील माहिती आपण ऐकलीत. लेखन होतं डॉ विनोद पतंगे, प्राचार्य अरेंगल वैद्यक महाविद्यालय सातारा यांचं. परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

श्रोतेह नमस्कार. आज आहे 11 जुलै. आज आहे जागतिक लोकसंख्या दिन. लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधलं जातं आणि त्यावर विचारमंथन केलं जातं. 11 जुलै 1987 रोजी जगातलं 5 अब्जावं बालक युगोस्लाविया इथं जन्माला आलं. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली. अखेर युनोनं सुद्धा याची दखल घेऊन 1989 हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून घोषित केला. कादंबरीकार चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचा जन्म 11 जुलै 1889. सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे स्वातंत्र्यसैनिक असणारे नाह आपटे यांच्या व्यक्तिमत्वात क्रांतिकारक, संपादक, छापखानदार, प्रकाशक, मनोविश्लेषक, चित्रपट पटकथाकार, वक्ते तसंच समाजसुधारक, प्रतिभावान आणि सर्जनशील लेखक असे अनेक पैलू आहेत. बालांपासून वृद्धांना भावेल असं चतुरस्त्र लिखाण त्यांनी केलं आहे. त्यांची साहित्य संपदा विपुल आहे. त्यांनी 90 अधिक कादंबऱ्या लिहिल्या असून लघुकथा, इतिहास, बालकिशोर साहित्य इत्यादी साहित्य प्रकारही त्यांनी हाताळले आहेत. सामाजिक, कौटुंबिक जीवन, स्त्री जीवनातले प्रश्न यासारखे विषय त्यांच्या कादंबरी लेखनातून प्रतीत होतात. प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचा जन्म 11 जुलै 1891. ते संस्कृत आणि प्राकृत विद्वान तसंच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे पहिले क्युरेटर होते. मराठी लेखक, कादंबरीकार आणि इतिहासकार तसंच आंबेडकरी चळवळीतले प्रमुख लेखक साहित्यिक शंकरराव खरात यांचा जन्म 11 जुलै 1921. ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सुद्धा कार्यरत होते. तराळ अंतराळ हे त्यांचं आत्मचरित्र आहे. मी स्वतः महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे असं ते नेहमी म्हणत. 1984 साली जळगाव इथं झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा जन्म 11 जुलै 1953. लोकमान्य टिळकांना मंडालेची 6 वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली 11 जुलै 1908 रोजी. अमेरिकेची स्कायलॅब ही अंतराळातली प्रयोगशाळा रात्री 10:00 हिंदी महासागरात कोसळली 11 जुलै 1979 रोजी. परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे बॉम्बे सॅपर्सचे अधिकारी मेजर रामराव राघोबा राणे यांचं निधन झालं 11 जुलै 1994 रोजी. कादंबरीकार आणि रहस्यकथा लेखक सुहास शिरवळकर यांचं निधन झालं 11 जुलै 2003 रोजी. गीतकार शांताराम नांदगावकर यांचं निधन झालं 11 जुलै 2009 रोजी.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. आता दिनविशेष हा कार्यक्रम. संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं. ऐकूया दिनविशेष.

0: कार्टूनिस्ट मंगेश तेंडुलकर यांचं निधन झालं 11 जुलै 2017 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळची ठीक 7 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत आजचा सुविचार. आजच्या सुविचारचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.

0: बचत खाते दाम दुप्पट आवर्त ठेव पेन्शन ठेव लखपती ठेव योजना निवड तुमची फायदा तुमचा
1: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
2: आजचा सुविचार आहे, आलेल्या अपयशातून काहीतरी धडा घेणे हे यशापेक्षाही जास्त महत्वाचे आहे. आजचा सुविचार पुन्हा एकदा, आलेल्या अपयशातून काहीतरी धडा घेणे हे यशापेक्षाही जास्त महत्वाचे आहे. आजचा सुविचार आपण ऐकलात. आजच्या सुविचारचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

राज पुरोहित, आमच्या शाखा राजपत कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राज पुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राज पुरोहित।

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट। साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून। चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट।
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006।
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा।
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
5: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
5: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
5: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा।
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा।

0: पास म्हसवडकर सराफ मोती चौक सातारा
1: नटले सजले जणू मन मोहिनी।
2: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये
3: म्हणजेच सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा
2: 1218 किलो पेलोड
3: 400+ किलोमीटरची रेंज
2: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत
3: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी
2: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध।
3: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड
2: सातारा कराड फलटण वडूज शिरवळ दहिवडी नवा रस्ता पाटण।
3: संपर्क 810-83-33-480
2: 8108333480।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 966-578-84-04.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. आता यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत, तेव्हा आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत विश्वासार्ह प्रादेशिक बातम्यांसाठी पुणे केंद्राकडे.
1: शिवारावर बसेल कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
2: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
2: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी. मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
7: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा.

0: आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन यावर्षी 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एएआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेलं निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केली. दरम्यान राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली असल्याची टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना धमकीची भाषा वापरली जाते असं काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले. तर अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित जयंत पाटील म्हणाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे विभागाच्या वतीनं आषाढी वारी सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचं उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या पुणे प्रथम सेवावारी अंतर्गत माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या मुक्कामस्थळी काल सामूहिक ऑनलाईन पसायदान पठण करण्यात आलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला देश परदेशातील लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या गेले 2 दिवस पुणे मुक्कामी होत्या. पालख्यांबरोबर असलेल्या लाखो वारकऱ्यांचा कालचा दिवस पुण्यात कसा गेला याबाबतचा हा वृत्तांत.
1: दोन्ही पालख्यांबरोबर पुण्यामध्ये दाखल झालेल्या दिंड्यांची निवासाची व्यवस्था पुणे आणि परिसरातल्या अनेक मंदिरांमध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली होती. गुरुवारपासून पुणे आणि परिसरात जणू रात्र उतरलीच नाही. टाळ मृदुंगांच्या गजरात अहोरात्र सुरू असलेल्या भजन गायनाचे स्वर परिसरामध्ये गुंजत राहिले. काल पहाटे 5 पासूनच रस्त्यावर वर्दळ सुरू होती. अनेक वारकऱ्यांनी उत्साहाने पर्वती आणि इतर प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केली होती. चौकाचौकात सकाळी 7 वाजल्यापासून विविध संस्था संघटनांतर्फे वारकऱ्यांसाठी न्याहारी वाटप करण्यात आलं. ओंकारेश्वर मंदिर, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, सहकारनगर भागात मुक्कामी असलेल्या दिंड्यांसाठी महापालिकेनं पाण्याचे टँकर, फिरती स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादींची व्यवस्था केली होती. अनेक संस्था संघटनांनी वारकऱ्यांचे कपडे शिवून देणं, पादत्राण दुरुस्ती, केस कापणं, पायांना कांस्यथाळी मालिश, औषधोपचार इत्यादी सेवांचीही व्यवस्था केली होती. विठुरायाचा गजर करतानाच परिसरातल्या सुरुदांच्या भेटीगाठी घेत थोडीफार गरजेची खरेदी करत शेणलेले देह पंढरीचं दृश्य डोळ्यात साठवत कधीतरी अपरात्री विसावले आणि आज पहाटे 5 च्या सुमाराला पुन्हा पावलं चालायला लागली पंढरीच्या वाटेनं. माऊलींची पालखी आज दिवेघाटाची कठीण चढण पार करत रात्री सासवड मुक्कामी पोहोचेल तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरला विसावा घेईल. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून डॉ स्वाती महाळंक.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंडला पोहोचले. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लॅक्सान यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच

0: भारताचे पंतप्रधान न्यूझीलंडला भेट देत आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कालपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 56.31% होता. महसूल विभाग निहाय पाहता कोकण विभागाला सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा आहे, तर पुणे विभागात धरणांमध्ये सुमारे 7,000 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 45.91% पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात 10 जुलैपर्यंत 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या 84.7% आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 40 मिलीमीटरनं कमी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पाऊसमान आणि पेरण्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अकोला जिल्ह्यात 7ही तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊसमान नोंदवला गेला आहे. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी बियाणे, खत व्यवस्थापन आणि इतर मशागतींच्या कामात व्यस्त आहेत. लागवडीखालील क्षेत्रांपैकी सरासरी 4,32,010 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत 2,49,308.99 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची स्थिती सध्या समाधानकारक असून पाऊस लांबण्याच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे, अकोला.
0: पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान मोशी दुर्घटनास्थळी बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ऑलिम्पिक सुवर्णपदकासह विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केप रॉप येत्या 12 जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केप रॉप कुडाळमध्ये दाखल झाला असून त्यानं काल माध्यमांशी संवाद साधला. कोकणात एखादी प्रशिक्षण अकादमी स्थापन झाली तर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना काल इंग्लंडमधील लॉर्ड्स इथं सुरू झाला. पहिल्या दिवशी भारताचा डाव 285 धावात संपुष्टात आला. स्मृती मानधनानं 83 धावांची खेळी केली तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58 तर दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं 1 बाद 21 धावा केल्या होत्या. हवामान. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:20 होत आहेत.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
4: भस्वडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
5: अहो अहो, काय हे एवढे कसले बॉक्स?

0: सांगतो सांगतो, अगं जावई बापू येत आहेत, उद्या त्यांना जायचंय कॉन्फरन्सला, तिथे अनेक कंपन्यांचे सीईओ येणार आहेत, त्यांच्यासाठी मिठाई हवी आहे.
1: मग राज पुरोहितची काजू कतली आणायची ना, तुम्ही तिथे इतकी वर्ष काम करताय, त्यांची क्वालिटी माहिती आहे आपल्याला. अहो कोकणातले स्पेशल काजू आणि अस्सल चांदीचा वर्ख, मला विचारायचं तरी एकदा, किती ती घाई मिठाई आणायची.
0: जरा बॉक्स बघ तरी.
1: अगं बाई, राजपुरोहितचीच काजू कतली आहे हो, पॅकिंग बदललंय वाटतं, काय छान बॉक्स आहेत ना, आधी नाही का सांगायचं.
0: तू बोलू दिलंस तर ना, किती ती घाई बोलायची.
2: आनंदाचे छोटे क्षण गोड करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्ट साठी पारंपरिक मिठाई घेऊया, राजपुरोहितची काजू कतली देऊया.
0: राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे.
2: आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर,
0: पोवई नाका IDBI बँकेसमोर,
2: विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी
0: आणि कदम बाग सदर बाजार सातारा येथे.
3: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी, छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
4: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
3: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
4: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव सातारा.
3: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.
5: मसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
0: गर्ल्स बॉईज लेडीज जेंट्स सर्वांसाठी,
5: सुटिंग शर्टिंग फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
0: मसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
5: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा, हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
7: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
8: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
9: चला परिसर स्वच्छ करूया,
7: देशाचा आवाज बनूया,
8: एकीने आपला सातारा स्वच्छ बनवूया.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम सांदूरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज शेती क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्चातील वाढ, कीड रोग व्यवस्थापन, बाजारपेठेतील बदलती मागणी आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर या सर्व गोष्टींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आवश्यक ठरत आहे. याच दृष्टीने सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमात डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षित मार्गदर्शक यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित होत आहे. राज्य शासनाने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दिशेने पावलं उचलली असून स्मार्ट शेती ऍप आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावी मार्गदर्शन पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर मेंटर्स, कृषी अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गट यांच्यातील सुसंवाद व समन्वय ही या उपक्रमाची महत्वाची ताकद आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण स्मार्ट शेती ऍप, डिजिटल तंत्रज्ञान आणि AI वापर, मेंटरशिप भूमिका, प्रशिक्षणाची पद्धत आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वयाचे मॉडेल या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकर सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वरनं 351 आपण करत आहोत
2: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
2: वाढत जाते.
1: कारण ती शब्दांनी होत नाही आपल्यासमोर. आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यांमधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
2: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती
1: रिझल्ट
2: रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
1: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%-हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे,

0: तर हे 1.5 एकर 1/2 एकर पाऊण एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं.

0: मी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवल्यात. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणती फिल्म लांब नसते
1: आणि हे सगळं विना मोबदला सर.
0: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्या बरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: अगदी खरं. गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
0: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे, आपल्याला परिणाम मोजताना पाहायचं आहे की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. पण शेवटी तोच निकष आहे.
1: बरोबर.
0: कारण नाहीतर तुम्ही शब्द किती वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली.
1: उत्पादन
0: खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100%पेक्षा जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7/13 क्विंटलवर गेले, कापसाचे 8/11 क्विंटलवर गेले आणि मक्याचे 23/38 क्विंटलवर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: वा, किती अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान. ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
2: श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सातारा केंद्राच्या कार्यक्रमांच्या बदललेल्या वेळा लक्षात घ्या.
3: रोज सकाळी 8:40 ऐका मराठी चित्रपट संगीत,
2: हिंदी चित्रपट संगीत रोज सकाळी 9 आणि आपला महिलांसाठीचा घरकुल,
3: ज्येष्ठ नागरिकांसाठीचा अमृत कलश,
2: लहान मुलांचा क कमाल ध धमाल
3: आणि साहित्य कलेनं नटलेला आविष्कार
2: आता ऐका रोज सकाळी 9:30 आपली आवडती आकाशवाणी
3: सातारा आकाशवाणी.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम म्हसवडकर सराफ.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत म्हसवडकर सराफ.

0: नमस्कार श्रोते हो, मसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मसवडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
1: नमस्कार.
0: तुम्ही असं सांगितलं की आपल्याकडे कॅरेट मीटर आहे आणि त्यामुळे आपल्याकडची पारदर्शकता ही लोकांना दिसते कळते. बऱ्याच दुकानांमध्ये तर आम्हाला कॅरेट मीटर म्हणजे हे नावच रादर मी पहिल्यांदा तुमच्याकडनं ऐकले की असं काहीतरी असतं कॅरेट मीटर आणि त्याच्यामध्ये सोन्याची शुद्धता चेक केली जाते आणि तुम्ही ती ग्राहकांच्या समोर चेक करता. म्हणजे तुम्ही ठेवून दिलंय बाबा आमच्याकडे आणि मग आम्ही चेक करून सांगितलंय असंही नाही. तर हे कॅरेट मीटर नक्की कसं काम करतं? म्हणजे नवीन दागिन्यांसाठी तर तुम्ही ते युज करू शकता ज्याला हॉलमार्किंग आहे, पण ज्याला हॉलमार्किंगच नाहीये, जो अगदी पूर्वीच्या काळातला दागिना आहे, तर मग तो सुद्धा आपल्याला कॅरेट मीटरवरती चेक करता येतो का?
1: कुठलाही दागिना आपल्याला कॅरेट मीटरवर चेक करता येतो. हे कॅरेट मीटर म्हणजे काय की हे त्यात काय काय मेटल आहेत हे डिटेक्ट करणारं मशीन असतं. आपल्या बिझनेसला त्यात सोनं किती किंवा चांदी किती हे दोनच मेटल इंटरेस्टचे आहेत. त्यामुळे आपण त्याला कॅरेट मीटर म्हणतो. पण ते काय की ते मेटल डिटेक्टर असतं किंवा मेटल टेस्टिंग मशीन असतं. आता त्यात सोनं किती आणि चांदी किती हा आपल्या बिझनेससाठी इंटरेस्टचा भाग असतो, कारण सगळ्यात जास्त व्हॅल्यू त्या दोन मेटललाच येणार आहे.
0: बरोबर.
1: तर हे कॅरेट मीटरमध्ये आपण जेव्हा कुठली वस्तू चेक करतो त्यात सोनं किती आहे किंवा चांदी किती आहे हे कळतं आणि ह्यानुसारच त्या मोडीचा भाव ठरवला जातो. डोळ्यांनी बघून अंदाज लावून हा भाव नाही ठरवला जात. ह्या भावात दोघांपैकी एकाचं नुकसान व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यापेक्षा हा कॅरेट मीटरवर चेक केलेला जो ज्या पद्धतीने ते ट्रान्झॅक्शन होतं ते खूप पारदर्शक राहतं आणि ग्राहकाला हमी असते की माझ्या मोडीचं अंडर व्हॅल्युएशन किंवा व्हॅल्युएशन कमी नाही केलं.
0: बरोबर.
1: कॅरेट मीटरवर जनरली काय होतं, आपल्याला भाव नाही कळत पण त्याची शुद्धता कळते. त्यात किती टक्के कुठले कुठले धातू आहेत. आता कॅरेट मीटर हे कसं हे सरफेस वर टेस्ट करतं.
0: बर.
1: त्यामुळे दागिना हा वितळवून तिची गोळी केली जाती. त्यामुळे जे काही त्यात धातू असतील जे काही मिक्सचर असेल एक ते सगळं होमोजिनियस मिक्सचर बनतं. ते सगळी गोळी करण्याची प्रोसेस ही म्हणजे त्याचं वजन करून कॅरेट चेक करण्यापर्यंत ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात जसं की वजन चेक करणं, त्याची गोळी करणं, ती गोळीचं परत वजन करणं, ह्या सगळ्या गोष्टी कस्टमरच्या समोर होतात. तर जसं आपण बोलत होतो की गोळी करणं, त्याची गोळी होते त्या गोळीचं मग आपण प्युरिटी चेक करतो आणि त्यानुसार जेवढी प्युरिटी येईल, समजा जर 91.6% प्युरिटी आली तर ती 22 कॅरेट असतं तर ते 22 कॅरेटच्या भावाने घेतलं जातं. जर त्याची 80% प्युरिटी आली तर ते 80% भावाने घेतलं जातं, कारण त्यात 80% सोनं असतं.
0: बरोबर.
1: तर ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे ट्रान्झॅक्शन कस्टमरच्या अगदी समोर होतात. त्याचं इनिशियल वजनापासून गोळी ते कॅरेट चेक करणं आणि मोडीचा हिशोब करणं हे सगळं कस्टमरच्या समोर अगदी पारदर्शक ट्रान्सपरंटपणे होतं. आणि असं आहे असतं जर जनरली कस्टमर्सच्या मनात की जर एखादा एम्प्लॉई त्या मोडीचं व्हॅल्युएशन करत असेल आणि दुसऱ्यांनी केलं किंवा दुकानाच्या ओनरनी केलं तर व्हॅल्युएशन वेगळं होतं. पण आमच्याकडे असं आहे की कुणीही व्हॅल्युएशन केलं दुकानातल्या तरी मोडीचं व्हॅल्युएशन तेच होतं, कारण ते एका सेट सिस्टीमनी होतं, मशीननी होतं आणि दागिना बघून किंवा अंदाज लावून होत नाही.
0: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, जेव्हा विश्वासाची गोष्ट येते तेव्हा एकच नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे मसवडकर सराफ. सोन्याच्या, चांदीच्या, डायमंडच्या खरेदीसाठी तुम्ही देखील व्हिजिट करू शकता मसवडकर सराफ इथे. पुन्हा भेटूयात मसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात निमिष शहा सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम मसवडकर सराफ आताच आपण ऐकलात. आता देविका बँक्वेट्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: हॉल ठरवायचा याबद्दल सगळ्याच घरांमध्ये चर्चा होत असते आणि अर्थातच अशा लोकांचे अभिप्राय घेतले जातात की ज्यांचं आत्ताच रिसेंटली लग्न झालेलं आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये लग्न झालेलं आहे. असेच एक गेस्ट आज आपल्या बरोबर आहेत, अनिल जाधव सर, त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार जाधव सर.
1: हा नमस्कार.
0: तुमच्या मुलाचं लग्न देविका बँक्वेट्स मध्ये झालं होतं असं आम्हाला कळलं, तर तुमचा अभिप्राय जाणून घ्यायचा आहे. देविकाच तुम्ही का निवडलं ऍज अ डेस्टिनेशन म्हणून?
1: साधारणतः 2001-2002 च्या दरम्यान एक व्यावसायिक म्हणून, बांधकाम व्यावसायिक म्हणून मी कंगराकर साहेबांशी परिचित होतो आणि तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात व्यावसायिक कारणांमुळे होतो. 2017 दरम्यान देविकाचं उद्घाटन व्हायचा विषय होता आणि त्या संबंधित काही आर्किटेक्चरल काम मी साहेबांच्या बरोबर करत होतो. साहेबांनी ते जे वास्तू उभी केली ते आमच्या नजरेसमोर उभी राहिली आणि ते अतिशय चांगल्या प्रकारची वास्तू साहेबांनी उभी केलेला मी साक्षीदार होतो.
0: अरे वा.
1: त्याबाबत साहेबांनी त्यांचे आर्किटेक्ट बेळगावचे बिर्जे सरांनी जे खूप कष्ट घेतले, बारकाव्यानं ती वास्तू उभी केली हे आम्ही अनुभवलेलं होतं आणि अशा ठिकाणी आपला कुटुंबातील एखादा चांगला कार्यक्रम व्हावा अशी आमची इच्छा होती, सगळ्या कुटुंबियांची इच्छा होती.
0: अच्छा.
1: हा, माझा मुलगा एकुलता एक मुलगा हा असे याचं लग्नासाठी, त्यामुळे आम्ही तिथं देविकाचं निवड केली.
0: निवड केल्यानंतर तिथे असलेल्या सोयी सुविधा याबद्दल तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने ते सोयीस्कर आहे सगळ्यांसाठी?
1: देविकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर बाकीच्या बाबींचा विचार केला तर ते लोकांच्या खूप सोयीचं आहे.
0: बर.
1: गोंगाटापासून दूर आणि एका शांत वातावरणात अतिशय चांगले कार्यक्रम तिथे होऊ शकतात. साहेबांनी त्या ठिकाणी केलेल्या ज्या सर्व सुविधा आहेत त्या अतिशय बारकाव्याने विचार करून केलेल्या आहेत. भविष्याच्या तिथल्या होणाऱ्या कार्यक्रमांचा विचार करून त्यांनी त्याच्यावरती कष्ट घेतलेले आहेत.
0: सगळ्यात मोठा मुद्दा असतो पार्किंगचा, कारण येणारी सगळी लोक गाड्या घेऊन येतात, तर पार्किंग हा कार्यालयांसाठी खूप मोठा विषय आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: पार्किंगच्या बाबतीत आम्ही या सगळ्या गोष्टीशी मी साहेबांच्या बरोबर संपर्कात असल्यामुळं आणि कार्यरत असल्यामुळं मला त्या सुरुवातीपासून या गोष्टी माहीत होत्या आणि मध्यंतरीच्या काळात साहेबांनी कार्यालयालगतची जागा साधारणतः 2 एकर असावी ती जागा, ती जागा फक्त पार्किंगसाठी हे करून विकत घेऊन तिथं पार्किंगची सुविधा केलेली आहे.
0: हा,
1: आणि त्यामुळं कार्यक्रम अतिशय छान पद्धतीनं होत आहेत. तिथं कुठल्या ट्रॅफिक जाम होणे वगैरे अशा गोष्टी आता होत नाहीत.
0: हा,
1: त्यामुळं ह्या पार्किंग सुविधा असल्यामुळं खूप मोठी सोय झालेली आहे लोकांची, कार्यक्रम तिथं जे आयोजित करता येत
0: त्याच्यासाठी.
1: हा, त्यामुळं ह्या गोष्टी अतिशय सोयीस्कर झालेल्या आहेत आणि कोणताही त्रास त्यामुळं तिथं जाणवत नाही.
0: क्या बात आहे, खूप छान वाटलं जाधव सर तुमचा हा अभिप्राय ऐकून आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्या बाकीच्या सगळ्या शुभकार्यांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद मॅम.
0: श्रोते हो, पुन्हा भेटूयात देविका द ब्राईट डेस्टिनेशन या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते।
1: नमस्कार श्रोते हो, देविका बँकवेट प्रस्तुत द प्राईड डेस्टिनेशन वेडिंग सेंटर या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, लग्न सीझन असल्यानंतर कुठलं डेस्टिनेशन ठरवायचं, कुठला

0: सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: देविका बँक्वेट हॉल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
3: साताऱ्याच्या मंदार ट्रेडर्स मध्ये इंडस्ट्रियल टूल्स आणि इक्विपमेंटचा दुरुस्तोत्सव. बचतकारी दुरुस्ती भारी. 15 ते 22 जुलै. 0 लेबर चार्जेस. स्पेअर्स वर 10% सूट.
4: मंदार ट्रेडर्सचा दुरुस्तोत्सव. डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, JK, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक किंवा बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वेल्डिंग मशीन्सची नेहमीप्रमाणे दुरुस्ती भारी, सर्वात मोठी बचत भारी.
5: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर. अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1. H39 जुनी MID.

0: व्यवस्थित सातारा 98 22 804.
1: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण, स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
2: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
1: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94 22 50 89 94,
2: वडूत शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70 58 89 96 97.
1: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर. जेके देवी ज्वेलर्सची लाईट वेट ठुशी.
3: जेके देवीज लाइट वेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
1: ओनली ऍट जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
4: रोज रोज हवे हवे,
5: ताजे ताजे, नवे नवे.
4: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
6: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
7: आकाशवाणी सातारा केंद्र. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं. कार्यक्रमात आता यानंतर ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं वंदना विठणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं. आणि याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: आपण पाचव्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्णपण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे. आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. 4 विंगमधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत. सध्या 5व्या विंगमध्ये 79 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1 BHK, 2 BHK आणि 1 BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत.
1: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
0: विसावा ग्रुप साठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात. जसं की विनय कंपनीच्या इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी विसावा ग्रुप कटिबद्ध आहे.
1: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
0: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीज ने परिपूर्ण आहे. 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात एकूण 2 एकरपैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेकानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेस ची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
1: सही.
0: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकास नगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
1: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात. सर मला आता निघायला हवं. मी बाबांना घेऊन साइट व्हिजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
0: नक्कीच घ्या ना. 72 94 94 64 64.
1: 72 94 94 64 64.
0: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
1: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकास नगर मधील 64 अवेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960-432-13-40.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आताच आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC Y. फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255.
6: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम. आता ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या स्वरातलं एक गीत.

0: कृष्णा कल्ले यांना आपण ऐकलं. आपण ऐकता आहात आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम. आता प्रसारित करत आहोत महाजन हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार श्रोते हो.
2: आपण सांगितलं की आपल्याकडे आता सांध्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरी सुद्धा अवेलेबल आहे, पण मग आता रोबोटिक सर्जरी नेमकी कोणत्या पेशंट्समध्ये केली जाते? का सरसकट सगळ्या पेशंट्सना रोबोटिक वापरलं जातं याबद्दल सांगा.
3: येस सर, आता मी लास्ट एपिसोड म्हटल्याप्रमाणे की कन्व्हेन्शनल आणि रोबोटिक मध्ये अॅक्युरेसी जर तुम्ही बघितली तर रोबोटिक मध्ये कधीही बेटर आहे. तर आता जर फॅसिलिटी किंवा टेक्नॉलॉजी असेल तर रोबोटिक हे केलेलं कधीही बेटर. जर उदाहरणार्थ साधं सांगायचं आता आपल्या प्रत्येक फोनमध्ये गुगल मॅप्स आहेत तर आपण गुगल मॅप्स वापरतो. जे आधी जुन्या काळात पेपरचा मॅप आजकाल कोण वापरत नाही तसं ते आहे. म्हणजे जर तुमच्या टेक्नॉलॉजी असेल त्याचा फायदा होणार असेल तर त्यात वापरायला काहीच गैर नाही. पण काही ठराविक पेशंटमध्ये हे रोबोटिक हे आपल्याला कंपल्सरी करावंच लागतं. उदाहरणार्थ म्हणजे आधी जर तुमचं ऑपरेशन झालं असेल आणि आतमध्ये जर काही रॉड किंवा प्लेट असेल तर त्याला रोबोटचा डेफिनेटली फायदा होतो. दुसरं डिफॉर्मिटी किंवा बाक खुब्याला किंवा गुडघ्या सांध्यांना जर खूप जास्त डिफॉर्मिटी असेल तर अशा केसेसच्या प्लॅनिंग मध्ये देखील हा रोबोट आपल्याला जास्त फायदेशीर राहतो. तिसरं कॅटेगरीच्या पेशंटना बाबत जे आता काही पेशंट असतात की नाही आम्हाला परफेक्टच पाहिजे, असे जर पेशंटची डिमांड असेल की जे काही तुम्ही करायला आम्हाला बेस्ट किंवा स्टेट ऑफ आर्ट पाहिजे तर अशा लोकांना तर असे काही इंडिकेशन त्याला रोबोट आपल्याला लागणारच आहे. आणि इतर केसेसमध्ये तुमच्या सर्जनशी डिस्कस करून त्यांचे फायदे तोटे कॉस्ट फॅक्टर

0: हे सगळं डिस्कस करून आपण डिसिजन घेतो. पण जर पेशंटची इच्छा असेल, रोबोटची अवेलेबिलिटी असेल, तर रोबोटिक ऑप्शन निवडलेलं कधीही पेशंट दृष्टीनं चांगलं आहे.
1: म्हणूनच श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरी सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर महाजन हॉस्पिटलमध्ये ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा उपलब्ध. याच्या अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ, सातारा येथे. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. डॉक्टर अभिषेक सर, जसं तुम्ही म्हणालात की रोबोट म्हणजे रोबोट नाही तर ह्युमनच सर्जरी करतात, पण मग तुम्ही त्याचा वापर नेमका कसा करता?
0: येस, तर आता जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेस आपण पेशंटचे एक्सरे, सीटी स्कॅन वगैरे ऑपरेशनच्या आधी करून घेतो. त्याचा जो डेटा आहे तो आपण रोबोटमध्ये फीड करतो.
2: ओके.
0: आणि मग त्या ह्यानी रोबोट एक आपल्याला प्लॅन बनवून देतो की बाबा एवढ्या अँगलमध्ये आपल्याला बोन कट घ्यायचे किंवा ह्या इतके एमएमचे कट पाहिजेत. मग आपण ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन सांधा ओपन करतो, ते सगळं माहिती रोबोट मध्ये आपण परत एकदा फीड करतो. आणि ऍक्च्युली जे बोन कट्स आहेत, जे कट करण्याचं काम आहे, ते रोबोट कॅल्क्युलेट करून रोबोट कट्स घेतो. पण ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला हे सुपरवाइज करावं लागतं, कारण आपण पूर्ण रोबोटवरती विश्वास ठेवू शकत नाही. काही काही एरर हा कॉम्पोनंट असतो, येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ते डबल चेक करणं आपलं काम आहे. त्यामुळे कटिंग पार्ट जो आहे तो रोबोट करतो, प्लॅनिंग पार्ट जो आहे तो रोबोट करतो, आणि लास्ट आपण जेव्हा सांधा टाकतो, टाकल्यानंतर की आपण ट्रायल जेव्हा घेतो टाकण्याच्या आधी, ते एकदा रोबोट परत एकदा चेक करतो की सांधा पाहिजे त्या पोझिशनमध्ये आणि त्या अँगलमध्ये बसला आहे की नाही. आणि एकदा ते कन्फर्म झालं, आपण कन्फर्म केलं, रोबोटनी कन्फर्म केलं की मग आपण तो फायनल सांधा टाकतो. तर अशा तीन स्टेप्समध्ये रोबोट आपल्याला हेल्प करतो. एक म्हणजे पहिलं प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग, दुसरं बोन कट्स घेणं, आणि तिसरं फायनल इम्प्लांट टाकण्याच्या वेळेस ते बरोबर बसलं आहे की नाही. हे तीन याच्यामध्ये आपल्याला रोबोट हेल्प करतो.
1: अच्छा, रोबोटिक सर्जरी आता महाजन हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. या सर्जरीच्या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही महाजन हॉस्पिटलला संपर्क करूच शकता. त्याचबरोबर महाजन हॉस्पिटलमध्ये आता ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा सुद्धा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ, सातारा. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. पुन्हा भेटूयात. महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो.
3: महाजन हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. यानंतर ठीक 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विशेष कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र, संधी की आव्हान मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
5: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध, केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंड इथं पोहोचले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र

नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथं मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं, त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे

असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान 40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथं काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासमवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र अॅपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच 4ची तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकूरबस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल मस्कत इथं ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार गुंतवणूक दळणवळण सागरी क्षेत्र तंत्रज्ञान संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रीत करण्यात आलं. आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या चर्चेतून दिसून आल्याचं डॉ जयशंकर यांनी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉ जयशंकर यांनी म्हटलं. उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाइल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे.
अल्कोहोलयुक्त औषधांचा

गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथं एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथं बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला सुरू होईल ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8ही आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 भूकंपांमधील मृतांचा आकडा 4,000 वर गेला आहे. 24 जून रोजी तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ 2 भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुएरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4,118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16,740 जण जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथं काल रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथं महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोवा आमने सामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख. श्रोते हो, सध्या जगाची लोकसंख्या 8.3 अब्जपेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत ती 9.7 अब्जपर्यंत जाईल असा अंदाज आहे. भारत सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी त्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. लोकसंख्या वाढीमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी ती एक संधी ठरू शकते का? विशेषतः भारतासाठी ती फायदेशीर असू शकते का? आणि भविष्यात कोणती आव्हानं आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी

0: आज आपण निमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण साळोख, समाजशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांना. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून लोकसंख्या वाढीचं बदलतं चित्र, संधी की आव्हान याविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर लक्ष्मण साळोख सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन साजरा कधीपासून केला जातो?
1: 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली, त्यानिमित्त 5 अब्ज दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्व अधोरेखित करण्याबाबत लोकांमध्ये असलेली जागरूकता आणि आवड पाहून वर्ल्ड बँकेचे लोकसंख्याशास्त्रज्ञ डॉक्टर के सी जकेरिया यांनी अशी कल्पना सुचवली की हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने UNDP ने जनरल असेंब्लीमध्ये त्यांचा ठराव घेऊन 1989 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः 11 जुलै 1990 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. तो जगातील 90 देशांमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्तानं एक थीम दिली जाते. 1924 रोजी कोणालाही मागे सोडू नका, प्रत्येकाची गणना करा, जनगणनेच्या अनुषंगाने ही थीम देण्यात आली होती. 2025 तरुणांना न्याय, आशादायी आणि समतापूर्ण जगात त्यांचा इच्छेनुसार कुटुंब घडवण्यासाठी सक्षम बनवणे ही थीम देण्यात आलेली आहे.
0: हा लोकसंख्या दिन साजरा करण्यामागे उद्देश नेमका काय आहे?
1: लोकांमध्ये लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती करणे, कुटुंब नियोजनाचे महत्व लोकांना पटवून देणे, माता व बाल आरोग्य सुधारणा या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लैंगिक समानता, महिलांचे सक्षमीकरण करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासारखे उद्देश समोर ठेवून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
0: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय सांगता येईल?
1: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये होणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण करणारा सिद्धांत. हा सिद्धांत वॉरन थॉम्पसन यांनी 1929 मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्येची वाढ ही साधारण 4 टप्प्यात होते. या संदर्भामध्ये काही अभ्यासकांमध्ये दुमत आहे, त्यांच्या मते लोकसंख्येची वाढ ही 5 टप्प्यामध्ये होत असलेली दिसते.
0: ते टप्पे कोणते?
1: त्याचा प्रारंभिक टप्पा असा आहे की जन्मदर, मृत्यूदर हे दोन्ही उच्च असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ त्या टप्प्यामध्ये ही कमी स्वरूपाची असते. त्यातला संक्रमणाचा प्रारंभिक टप्पा जो काय आहे तो आरोग्य व स्वच्छतेतील सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर उच्च राहतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असलेली आपल्याला दिसून येते. या संक्रमणाचा या नंतरचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये शिक्षण, शहरीकरण आणि कुटुंब नियोजनामुळे जन्मदर कमी होऊ लागतो, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. याचा जो काय पुढचा टप्पा आहे हा टप्पा स्थिर टप्पा, ज्यामध्ये जन्मदर, मृत्यूदर हे दोन्ही कमी आणि जवळपास समान अशा स्वरूपाचे असतात, त्यामुळे या टप्प्यावर लोकसंख्या ही स्थिर राहते. काही देशांमध्ये घटता टप्पा सुद्धा असतो. हा 5वा टप्पा, त्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या कमी होऊ लागते.
0: भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे?
1: भारत लोकसंख्या संक्रमणाच्या आज साधारणपणे 3रा टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येतो. या 3रा टप्प्याची अशी वैशिष्ट्य आहेत की यामध्ये कुटुंब नियोजनाचा वाढता स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. त्यासोबत महिलांच्या शिक्षणात वाढ आणि महिलांचं सक्षमीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकरण, आरोग्य सेवामध्ये सुधारणा, जन्मदरात घट आणि मृत्यूदर कमी पातळीवर स्थिर होतो. भारत साधारणपणे या 3रा टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येते.
0: जन्मदर आणि मृत्यूदरातील बदलांचा लोकसंख्येवर परिणाम कसा होतो?
1: साधारणपणे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या ही वेगानं वाढत असलेली आपल्याला दिसते. जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या

0: घटते, मृत्यूदर कमी झाल्यास लोकांची सरासरी आयुर्मान वाढते आणि लोकसंख्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. जन्मदर कमी झाल्यास लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो.
1: लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर कोणते परिणाम होतात याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारे जे काही परिणाम आहेत त्यामध्ये कामगारांची संख्या वाढते आणि आपल्याकडे लोकसंख्येतील कार्यक्षम वयोगट म्हणजे वयाचे 15 ते 64 वर्ष यामध्ये लोकांचे प्रमाण वाढल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी त्या ठिकाणी अधिक स्वरूपाचं मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होताना दिसते. रोजगाराची मागणी वाढते, लोकसंख्या वाढल्यामुळे नोकराची गरज वाढते, पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास या ठिकाणी विपरीत परिणाम म्हणजे बेरोजगाराची समस्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणू लागते. यासोबत आर्थिक विकासाला चालना मिळते. त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अधिक कामगार उपलब्ध असल्या कारणाने ग्राहक असल्यामुळे उत्पादन, व्यापार आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे जरी खरं असलं तरी संसाधनावर ताण येतो, जसे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवासाच्या सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, यावर अधिकचा खर्च करावा लागत असल्यामुळे त्यावर ताण येत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रति व्यक्ती उत्पादनावर परिणाम होतो, तो की लोकसंख्या वेगाने वाढल्यास राष्ट्रीय उत्पन्नात मध्ये जरी वाढ झाली तरी प्रति व्यक्ती उत्पन्न हे कमी राहू शकते आणि लोकसंख्यात्मक लाभांश जो आहे डेमोग्राफिक डिव्हिडंट हा कार्यक्षम वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाला आर्थिक प्रगतीची मोठी संधी मिळते. भारत सध्या या अवस्थेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असलेला आज आपल्याला दिसून येतो.
1: ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीचं स्वरूप कसं बदलतंय?
0: ग्रामीण समाजामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा तुलनेने शहरी भागापेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी लोक ग्रामीण समाजातून शहरी समाजाकडे स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसून येते.
1: सर, लोकसंख्या वाढीचा वेग हा पूर्वीपेक्षा कमी झालेला आपल्याला दिसतोय असं म्हटलं जात आहे की सध्या लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतोय, तर त्यामागची कारणं कोणती?
0: त्या पाठीमागे कुटुंब नियोजनाचा साधनांचा वाढता वापर, संतती नियमनाच्या साधनांचा अधिक वापर हे एक लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्या पाठीमागचं महत्वाचं कारण मला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे आणि महिलाद्वारे विविध सेवाबाई संस्थेद्वारे केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत या प्रयत्नातून महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरणाचं प्रमाण वाढल्यामुळे शिक्षणामुळे महिलांच्या विवाह आणि मातृत्वाचं वय जे आहे यामध्ये वाढ होताना दिसते. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. आज आपल्याला असं दिसतं शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की भारतामध्ये 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि 20% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत असते. आज जर आपण ते प्रमाण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की 31.16% ही लोकसंख्या शहरामध्ये राहत असलेली दिसते आणि 68.84% ही लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेली आपल्याला दिसते. याचं जे काही वाढणारं प्रमाण आहे हे प्रमाण शहरीकरणामुळे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ होत असताना लोकांच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत शहरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जागेचा प्रादुर्भाव यामुळे लहान कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. आपल्या कुटुंबातील सदस्याला जर योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आपल्याला द्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की लहान कुटुंबाचं महत्व त्यांना पटलेलं आहे. पूर्वीचा जो बालमृत्यूदर होता, माता मृत्यूदर होता यामध्ये आज आपल्याला सुधारणा होत असलेली दिसून येते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने केलेल्या ज्या काही आरोग्यविषयक सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधांमध्ये आरोग्य सेवामध्ये सुधारणा झाली असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बालमृत्यू कमी झाला आणि याच्या माध्यमातून माता मृत्यू सुद्धा कमी झाला आणि मग या अशा परिस्थितीमध्ये अधिक मुले जन्माला घालण्याची गरज

0: कमी होत गेली आपल्याला दिसून येते. आरोग्यविषयक सोयीसुविधाच्या माध्यमातून लहान कुटुंबाचं या ठिकाणी आकार घेत असताना आपल्याला दिसतोय आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याची ही कारणं.
1: कोविड महामारीचा या संरचनेवर कसा परिणाम झाला?
0: कोविड महामारीचा लोकसंख्येच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतो. प्रथमतः मृत्यूदरामध्ये वाढ झाली आणि ही वाढ होत असताना यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याही मृत्यूदरामध्ये वाढ झाली असलेली आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सरासरी आयुर्मान जे काय हे आयुर्मानात घट झाली. आणि पूर्वी जे काय आपण स्थलांतराविषयी बोलत होतो की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारं स्थलांतराचा वेग जो काही वाढत होता तो कोविड महामारीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी भागामधनं ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित झाली असलेली आपल्याला दिसून येतं. आपण टीव्हीवर पाहिलं असेल की कोविडमुळे मुंबईमधनं हजारो कामगारांचे लोंढे ते पायी आपले लेकरं घेऊन आपापल्या गावी 500-600 किलोमीटर स्थलांतरित झाले असलेले आपल्याला दिसून येतात. हा मोठा परिणाम स्थलांतराचा त्या ठिकाणी झाला असलेला आपल्याला दिसून येतं की त्यामध्ये एक बदल झाला. जन्मदरामध्ये यावर परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी कोविडमुळे आर्थिक अनिश्चितता आणि आरोग्यविषयक जे काही चिंता होत्या लोकांमध्ये त्यामुळे सुद्धा जन्मदरात घट झाली असलेली आपल्याला दिसून येतो. कामगाराच्या शक्तीवर सुद्धा परिणाम झाला असलेला दिसून येतो. कारण कार्यक्षम वयोगटातील लोकांच्या मृत्यूमुळे आणि आरोग्य समस्यामुळे श्रम शक्तीवर परिणाम झाला.
1: सर, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. याकडे आपण संधी म्हणून बघावं की आव्हान म्हणून बघावं?
0: आतापर्यंत आपल्याकडे जी काही आकडेवारी आहे की 2011ची जी काही जनगणना होती या जनगणनेच्या माध्यमातून निश्चित असलेली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. 2011 ते 2025 अनेक अशा स्वरूपाचे जे काही पॉप्युलेशन सर्वे आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2025 सर्वेनुसार जगाची लोकसंख्या ही 8.2 अब्ज झाली असलेली आपल्याला दिसून येते. तेव्हा भारताची लोकसंख्या ही 1.47 अब्ज आहे. म्हणजेच आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर एक आहोत. चीनची लोकसंख्या जी आहे ती 1.41 अब्ज एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या आकडेवरून असं म्हणू शकतो की भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात 1 नंबरला आला आणि चीन हा 2 नंबरला आला असलेला आपल्याला दिसून येतो. जगाच्या लोकसंख्येच्या 18% लोकसंख्या आज ही भारतामध्ये वास्तवात. जगामध्ये 6 व्यक्ती वावरत असतील तर त्यामध्ये भारताचा 1 व्यक्ती त्या ठिकाणी वावरत असतो. 18% जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी भारतात असली तरी 2.4% एवढंच वापरायोग्य भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या वाट्याला. आणि मग 2.4% क्षेत्रफळावर 18% लोकसंख्या या ठिकाणी भारतामध्ये वावरत असताना आपल्याला दिसून येते. हे जरी खरं असलं संधी कशा प्रकारच्या या ठिकाणी उपलब्ध असू शकतात हे जर बघितलं तर त्यामध्ये मोठी कामगार शक्ती आज आपल्याला उपलब्ध आहे. जवळपास 68% लोकसंख्या ही 15 ते 67 या वयोगटातील कमावता जो काही घटक आहे उत्पादनक्षम जो काही घटक आहे या घटकातील लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग एवढी मोठी लोकसंख्या त्यातून मोठी कामगार शक्ती आपल्याकडे असणारे जे काही उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात जर मनुष्यबळ असेल तर उद्योग क्षेत्रातून मोठ्या वस्तू उत्पादन त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एक मोठी ग्राहक बाजारपेठ सुद्धा यातून आपल्याकडे निर्माण होत असलेली दिसून येते. त्यासोबत लोकसंख्यात्मक लाभांश जो काही तरुण लोकसंख्या आहे ही तरुण लोकसंख्या आपल्याला आर्थिक विकासाला बळ देणारी किंवा गती देणारी असणारी आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून यातून नवोक्रम आणि उद्योजकता आहे ही तरुण वर्गामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित होत असलेली दिसते. यातून तरुण वर्गामुळे नवीन उद्योग आणि तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठी कामगार शक्ती असेल मोठी ग्राहक बाजारपेठ असेल लोकसंख्यात्मक लाभांश असेल आणि नवोपक्रम आणि उद्योजकता यामध्ये मोठ्या प्रमाणात भारताला आपल्याला संधी त्या ठिकाणी दिसून येतात.

0: हे जरी असतं तर यातून अनेक प्रकारची आव्हानं सुद्धा आपल्या भारताला त्या ठिकाणी असू शकतात. त्यामध्ये बेरोजगारीची समस्या असेल, संसाधनावर येणारा ताण असेल, गरीब आणि विषमता असेल आणि पर्यावरणीय समस्या ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. आणि म्हणून अशा स्वरूपाचे आव्हानं हे आपल्याला वाढत्या लोकसंख्येतून मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात.
1: भारतामध्ये वृद्ध होणारी जी लोकसंख्या आहे ती भविष्यामध्ये अनेक आव्हाने निर्माण करू शकते, त्याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं युवा शक्ती कमी होऊन वृद्धांची वाढणारी संख्या जी काही असते यातून कामगार शक्ती कमी होते. तरुण लोकसंख्येच्या तुलनेत लोकसंख्या वृद्धांची वाढल्यास उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच फरक पडत असलेला आपल्याला दिसून येतो आणि आर्थिक विकासाचा वेग त्यामुळे मात्र मंदावू शकतो आणि आरोग्य व सामाजिक सेवांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून अशा स्वरूपाचा सुद्धा त्यावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी लोकसंख्याविषयक जागरूकता निर्माण करण्याचा आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक भारतीय नागरिकानं योगदान देण्याचा आपण संकल्प करूयात. धन्यवाद.
1: सर, आज आपण इथे आलात आणि लोकसंख्या संधी की आव्हान या विषयावर आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान हा समन्वय कार्यक्रम ऐकलात. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: कह दूं तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूं
2: ना,
1: दिल में मेरे आज क्या है

किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरातल्या दिवार चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट, साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून, चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची, 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची, म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
2: भस्वडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।

0: एकदूची केली या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांना आपण ऐकलं. ही गीतरचना होती आनंद बक्षी यांची आणि संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
5: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी. छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
6: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
5: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
6: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
5: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
3: प्लॅनेट फर्निचर ओल्ड MIDC सातारा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
2: भस्वडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे गाडदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. गाडदरे मसाले.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
4: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या युगल सुरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत होतं हम किसी से कम नही या चित्रपटातलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी. आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात दिवार दोस्ताना एक दुजे के लिए आणि हम किसी से कम नही या चित्रपटातली गीतं आपण ऐकलीत. सर होता किशोर कुमार, आशा भोसले, लता मंगेशकर, एस पी बालसुब्रमण्यम यांचा. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:30 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: अहो अहो, काय हे एवढे कसले बॉक्स घेऊन आलात?
3: सांगतो अगं, जावई बापू येत आहेत, उद्या त्यांना जायचंय कॉन्फरन्सला. तिथे अनेक कंपन्यांचे सीईओ येणार आहेत, त्यांच्यासाठी मिठाई हवी.
2: मग राज पुरोहितची काजू कतली आणायची ना. तुम्ही तिथे इतकी वर्ष काम करताय, त्यांची क्वालिटी माहिती आपल्याला. अहो, कोकणातले स्पेशल काजू आणि अस्सल चांदीचा वर्क. मला विचारायचं तरी एकदा, किती ती गाई मिठाई आणायची?
3: जरा बॉक्स बघ तरी.
2: अगं बाई, राज पुरोहितचीच काजू कतली आहे हो. पॅकिंग बदललंय वाटत, काय छान बॉक्स आहेत ना. आधी नाही का सांगायचं?
3: तू बोलू दिलंस तर ना, किती ती घाई बोलायची.
0: आनंदाचे छोटे क्षण गोड करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्ट साठी पारंपरिक मिठाई घेऊया, राज पुरोहितची काजू कतली देऊया.
3: राज पुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे.
0: आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर,
3: पोवई नाका IDBI बँकेसमोर,
0: विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी,
3: आणि कदम बाग सदर बाजार सातारा येथे.
4: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
5: म्हणजे CNG आणि पेट्रोल वर चालणारा,
4: 1218 किलो पेलोड,
5: 400+ किलोमीटरची रेंज,
4: CNG+ पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे.

0: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी.
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
0: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
0: संपर्क 810-83-33-480.
1: 8108333480.

साधना सरगम यांच्या स्वरातलं मल्लिका अमरशेख यांचं गीत आपण ऐकलं. सतीशचंद्र मोरे यांनी या गीताला संगीत दिलं होतं. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

राज पुरोहित, आमच्या शाखा राजपत कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राज पुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राज पुरोहित।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल,
2: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
1: सुटिंग शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड टी शर्ट, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
2: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
1: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
0: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665785404.

आरती अंकलीकर टिकेकर यांना आपण ऐकलं. गीत होतं पूनम देशमुख यांचं आणि संगीत चंद्रशेखर गाडगीळ यांनी दिलं होतं. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

सुवर्ण माटेगावकर यांनी गायलेलं संगीता बर्वे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. आणि याबरोबरच आजचा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी सातारा केंद्र सकाळचे 10 वाजता आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत आधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक निदान या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर तन्वी आदित्य महाजन आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर तन्वी.
3: नमस्कार.
2: डायबिटीस या विषयावरती आपण बोलत होतो आणि जसं तुम्ही म्हणालात की डायबिटीस म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार लगेच जेवढ्या लवकर आपण त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू करू किंवा त्याचं स्क्रीनिंग करू तेवढं आपल्यासाठी फायद्याचं.
3: अगदी.
2: पण बेसिकली डायबिटीस होणार आहे किंवा नाही हे कळतं कसं, याच्यासाठी काही लक्षणं आपल्याला दिसतात का?
3: तर जनरली आपण डायबिटीज साठी स्क्रीनिंग करायला पाहिजे. ते कधीपासून करायला पाहिजे? वयाच्या 35व्या वर्षीपासून. आपण एकदा किंवा दोनदा तरी ब्लड टेस्ट करायलाच पाहिजे रिलेटेड टू शुगर.
2: ओके.
3: आणि आफ्टर 40 तर सगळ्यांनीच आपण ग्लुकोज मॉनिटर करायलाच पाहिजे. तर जनरली लक्षणं काय असतात डायबिटीज मध्ये? तर स्टार्टिंगला काही लक्षणं दिसत नाहीत.
2: ओके.
3: पण आपलं शरीर आपल्याला सारखं सांगत असतो इन द फॉर्म ऑफ कधी कधी आपल्या मानेवरती किंवा गळ्यावरती असे डार्क पॅचेस असतात ब्लॅक कलरचे. त्याला मेडिकल भाषेमध्ये अकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणतो.
2: बर.
3: आणि जर ते आपल्याला दिसत असतील किंवा कधी कधी आपण सडनली एक्स्ट्रा वेट गेन करत असतो तर त्यावेळेला आपण एकदा आपलं ब्लड ग्लुकोज लेवल मॉनिटर करू शकतो. किंवा कधी आपल्याला असं वी आर लो ऑन एनर्जी किंवा सतत दमल्यासारखं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा आपण एकदा
2: शुगर टेस्ट केली पाहिजे.
3: किंवा सारखं गोड खावंसं वाटतंय ती पण एक
2: लक्षण
3: असू शकतं.
2: बरं. ओके.
3: आणि सतत तहान लागणे, आपल्या मेडिकल भाषेमध्ये 3 P's म्हणतो आपण, पॉलीडिप्सिया, पॉली फेजिया आणि पॉलीयुरिया. पॉलीयुरिया म्हणजे सतत आपल्याला लघवी होते आणि स्पेशली इन द ड्युरिंग द नाईट टाइम.
2: ओके.

0: तर त्यावेळेला पण दिस इज अन अलार्मिंग सिच्युएशन, किंवा मग सतत तहान लागणे किंवा सारखं खावंसं वाटणं, ते सगळे लक्षणं आपल्याला डायबिटीज कडे वळवतात.
1: अच्छा, अर्थातच याच्यासाठी आपल्याला काही टेस्ट करणं सुद्धा गरजेचं आहे, तर त्या टेस्ट कोणत्या याचीही माहिती जाणून घेऊयात. पण त्याआधी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक रिझल्टसाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मुनार हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. डॉक्टर तन्वी, आपण बोलत होतो डायबिटीस मध्ये दिसणाऱ्या लक्षणांबद्दल. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही लक्षणं जाणवतात का, किंवा हेरिडिटरी म्हणून आपण या गोष्टी बघितल्या पाहिजेत का?
0: हो, आपल्याला फॅमिली हिस्ट्री बघितलीच पाहिजे. कधी आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या काकांना, आजोबाजी ह्या लोकांना जर असणार आहे डायबिटीस, तर आपण एकदा पुन्हा
1: स्क्रीनिंग
0: करायलाच पाहिजे.
1: बरोबर.
0: त्यापेक्षा जर आपल्याला कधी आपली जी सिडेंटरी लाईफस्टाईल आहे किंवा बैठे काम आपण जे करतो, ऑफिसमध्ये खूप वेळ बसून असतो, कमी एक्सरसाइज होते, त्या लोकांनी पण एकदा स्क्रीनिंग करायला पाहिजे.
1: बर.
0: मग ज्यांना हाय बीपी असतं, त्या लोकांनी पण एकदा ग्लुकोजची मॉनिटरिंग करून बघायला पाहिजे.
1: बर.
0: आणि आजकाल जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये पण शुगर डिटेक्ट होते असं म्हणतो, त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो.
1: बर.
0: तर त्या बायकांनी आफ्टर प्रेग्नन्सी आपल्याला आता नाहीये डायबिटीज असं म्हणून चालत नाही, त्या लोकांनी पण रेग्युलरली 6 मंथली ग्लुकोज मॉनिटर करायलाच पाहिजे.
1: अच्छा, म्हणजे कोणाकोणामध्ये हे सिम्पटम्स दिसू शकतात हे सुद्धा आता आपल्याला मॅडमनी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच श्रोते हो, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तपासणी जरूर करा. आणि त्यासाठीच ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर रिझल्टसाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मुनार हॉटेलजवळ सातारा इथे. संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. पुन्हा भेटूयात. महाजन हॉस्पिटल प्रस्तुत आधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक निदान या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर तन्वी आदित्य महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर आताच आपण ऐकलात. आता आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदचे वैद्य सत्यन गुजर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्कार.
1: आतापर्यंत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात अनेक आजारांवर, त्याच्यावरच्या उपचारांवर आपल्याला मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. आणि ओंकार आयुर्वेदचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे, या निमित्तानं पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये सुद्धा ओंकार आयुर्वेदच्या शाखा सुरू झालेल्या आहेत. आता आपल्या भागामध्येही म्हणजेच कराड इथे ओंकार आयुर्वेदची शाखा सुरू झालेली आहे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी. ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. आणि संपर्क 8390902023, 8390902023, 8390902023. सर, SLE आणि ऑन्कोलायझिंग स्पॉन्डिलायटिस यासारख्या ऑटोइम्युन डिसीज मध्ये सुद्धा आयुर्वेदिक उपचारांचा तितकाच उपयोग होतो का, याबद्दल आज मार्गदर्शन करा.
4: ऑटोइम्युन डिसीजेसचं प्रमाण सध्या खूप वाढताना दिसतंय.
1: हो,
4: कधीतरी तुम्हाला ऐकू येणारे आजार होते किंवा हे शब्द सुद्धा रुग्णांना माहिती नव्हते, अशी परिस्थिती होती 10-15 वर्षापूर्वी. पण आता तसं राहिलं नाहीये. कधीतरी 1-2 लाखात एखादा पेशंट दिसायचा, आता 10,000-2-3 दिसतात. कोविड नंतर तर जनरली ऑटोइम्युन डिसीजेसचं प्रमाण सध्या तुम्हाला खूप वाढलेलं मोठ्या प्रमाणात दिसून येत. ऑटोइम्युन डिसीजेस म्हणजे काय? समजा तुम्ही नको असणारं खराब पाणी पिलं, त्याच्यामुळे जीवजंतू तुमच्या शरीरात प्रविष्ट झाले, तर शरीरातल्या व्याधी क्षमत्वाच्या पेशी ज्या असतात त्या त्यांच्यावर अटॅक करतात आणि त्यांना मारून टाकतात. त्यांचं कामच ते असतं. पण ज्या वेळेला ह्या संरक्षक पेशी बाहेरचे जीवजंतू आणि शरीरातल्या पेशी ओळखू शकत नाहीत आणि शरीरातल्या पेशींवरच ते अटॅक करतात, त्याच्यामुळे जे होणारे आजार आहेत त्याला ऑटोइम्युन डिसीजेस म्हणलं जातं. तसं बघायला गेलं तर डायबिटीस हे सुद्धा ऑटोइम्युनिटी मध्येच येतो. सोरॅसिस सारखे आजार ऑटोइम्युनिटी मध्ये येतात. कितीतरी व्हिटिलिगो असू देत, पांढरे कोड असू देत, त्वचेचे बरेच विकार हे ऑटोइम्युनिटी मध्ये सुद्धा येणारे असतात.

0: सो ह्याची तीव्रता ही बऱ्याच प्रमाणात आहे आणि त्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं दिसतंय. आपण आता सांध्यांच्या विकारांबद्दल बोलत आहोत, तर सांध्यांच्या विकारांमध्ये कॉमनली दिसणारे आजार कोणते जे ऑटोइम्युन डिसीजेस मध्ये येतात, तर तो एसएलई नावाचा प्रकार आहे. ल्युपस म्हणून हा प्रकार असतो ज्याचा इम्पॅक्ट सांध्यांवरच नाही तर प्रत्येक सिस्टीमवर होत असतो, म्हणजे तुमच्या हृदयांवर होत असतो, तुमच्या किडनीवर होत असतो. कारण या नको असणाऱ्या अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन जी तुमच्या शरीरामध्ये घडत असते त्याचा परिणाम या संरक्षक पेशी वेगवेगळ्या शरीराच्या इतर पेशींवर अटॅक करतात आणि त्यामुळे लक्षणं दिसत असतात. जनरली 15 ते 45 या कोणत्याही वयोगटामध्ये तुम्हाला अँकलॉजिंग होऊ शकतं. लहान वयांमध्ये सुद्धा तो होणारा आजार आहे. हे प्रकार सगळेच स्क्लेरॉसिस असू देत, मल्टिपल स्क्लेरॉसिस असू देत किंवा कोणतीही ऑटोइम्युन डिसीजेस असू देत, हे प्रकार हे खूप त्रासदायक असतात. ह्याच्यामध्ये काय करायचं, आजार झाल्यानंतर हा मोठा प्रश्नचिन्ह रुग्णांपुढेही असतं आणि डॉक्टरांना असतं की ऑटोइम्युन डिसीजेस साठी काय करायचं, प्रॉपर ट्रीटमेंट काय आहे, लाईन ऑफ ट्रीटमेंट कशी ठेवली पाहिजे. आयुर्वेदाने ह्यालाच वातरक्त असं म्हणलेलं आहे. वातरक्त ह्या आजाराची व्यापकता खूप मोठी आहे. बरेच जवळजवळ अॅलोपॅथिक नुसार सांगितलेले 30 ते 40% आजार तुमच्या वातरक्त ह्या एकट्या व्याधीमध्ये येतात, इतकी त्याची व्यापकता मोठी आहे. कारण रक्तदृष्टी आणि वातदृष्टी दोन्ही एकत्रित झाल्यानंतर त्याचा परिणाम शरीरातल्या सगळ्या पेशींवर सगळ्या सिस्टीमवर होत असतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजारही होत असतात. त्यामुळे आयुर्वेदानुसार ज्यावेळेला तुम्ही वातरक्त म्हणून त्याचं निदान करता, त्या पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट करता, उपचार करता, त्यावेळेला तुमचे ऑटोइम्युन डिसीजेस वाढत न जाता, त्याचे इतर कॉम्प्लिकेशन न दिसता, तो आजार आपल्याला शरीरातला कसा कमी करता येईल, मूळ शरीरात नक्की काय बदल झाले ते बघून त्यानुसार आपण ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, तर अशा आजारांना आपण नियंत्रणामध्ये ठेवू शकतो.
1: अगदी खरे, खूप छान माहिती दिली आजच्याही भागामध्ये सर तुम्ही. पण तोपर्यंत श्रोते हो, आता आपल्या भागामध्येही म्हणजेच कराड इथे ओंकार आयुर्वेदची शाखा सुरू झालेली आहे दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी. ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. आणि संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023. पुन्हा भेटूयात. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्यन गुजर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: त्या दिवशी धो धो पाऊस कोसळत होता, विजा चमकत होत्या. मी ऑफिस मधून घाईघाईनी घरी निघाले होते. लाईट गेले तर लिफ्ट मध्ये अडकेन या भीतीने पटकन पायऱ्या उतरतच निघाले. 4 पायऱ्या उतरल्या असतील आणि इतक्यात लाईटच गेले. डोळ्यांसमोर अचानक अंधार दाटून आला. क्षणभर काहीच सुचलं नाही मला. इतक्यात एका हाताने माझा हात धरला. तो म्हणाला, काळजी करू नका मॅडम, माझ्याबरोबर चला. त्या अंधारातून अत्यंत सराईतपणे तो मला 2 मजले उतरून मेन गेटपर्यंत घेऊन गेला आणि मग माझा हात सोडला. मी त्याचे आभार मानण्यासाठी त्याचा हात त्या अंधारात परत चाचपडू लागले. इतक्यात लाईट आले आणि समोरचं दृश्य बघून मी निशब्द झाले, कारण तो स्वतःची ब्लाइंड स्टिक टेकत पुढे निघूनही गेला होता. त्या दिवशी त्याचे आभार मानायचे राहिले, पण आज मात्र ही संधी मी सोडणार नाही. कारण त्या दिवशी कळलं, अचानक डोळ्यांसमोर अंधार आला तर आपण किती हतबल होतो. कारण आपल्याकडे एक्स्ट्रा सेन्स नसतात, आपल्याकडे आपले डोळे असतात ज्यांना आपण गृहित धरतो.
5: स्वतःच्या डोळ्यांना इतकं गृहित धरू नका. काचबिंदू म्हणजे ग्लोकोमा सारख्या आजारामध्ये अचानक नजर जाऊ शकते, अंधत्व येऊ शकतं. म्हणूनच डोळ्यांची तपासणी नियमित करा. सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
1: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार.
1: पाऊस पडायला सुरुवात झाली की डोळ्यांचे आजार सुरू होतात आणि खूप त्रास होतो डोळ्यांना. आपण बघतो की डोळ्यातनं घाण यायला लागते, बऱ्याचदा डोळे लाल होतात आणि यालाच आपण डोळे येणे असं म्हणतो. तर याबाबत आज जाणून घ्यायचं आहे की यासाठी नेमकी काय काळजी घेणं आवश्यक आहे.
6: पाऊस सुरू झाला की डोळे येणे हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. तर पहिल्यांदा डोळे येणे म्हणजे

0: काय तर युजली डोळ्यांना घाण यायला चालू होते, तर याला आमच्या भाषेमध्ये कंजक्टिव्हायटिस म्हणतो.
1: ओके,
0: तर कंजक्टिव्हायटिस तुम्हाला झाला किंवा तुम्हाला लक्षात आलाय की सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्याला डोळा चिटकून राहिलाय किंवा डिस्चार्ज होतोय, पिवळा डिस्चार्ज खूप ठिकाणी जास्त येतोय किंवा पाणी येतं डोळ्याला खूप सारं आणि डोळा लाल होतोय वारंवार, तर यालाच फक्त कंजक्टिव्हायटिस म्हणतात. आणि हा युजली रेनी सीझन मध्ये आता सगळ्यांनाच येतील आणि हा युजली इन्फेक्टिव्ह डिसीज आहे, तर तो स्प्रेड पण होतो. तर एकाला डोळे आले की ते दुसऱ्याला, दुसऱ्याचे चार जणांना, चार जणांचे आठ जणांना. तर युजली हा प्रिव्हेंटिव्ह डिसीज पण आहे, म्हणजे इन्फेक्शियस डिसीजेस हे युजली प्रिव्हेंटिव्ह डिसीजेस असतात.
1: ओके,
0: तर त्यांना तुम्ही प्रिव्हेंट करू शकतात. तर ते कसे, तर त्याचे वेगवेगळे कारण आहेत, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रिव्हेंट करू शकता डोळे येणे. तर युजली माझं आत्ताचं सांगणं आहे की पाऊस सुरू झालेला आहे आणि पाऊस सुरू झालेला असताना जर तुमचा डोळा लाल आणि घाण येत असेल तर इमिजिएटली डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन दाखवा तुमचा डोळा आलेला असेल किंवा तुम्हाला कंजक्टिव्हायटिस झालेला असेल.
1: अच्छा, पण मग आता जसं तुम्ही म्हणालात की हे आपण प्रिव्हेंट करू शकतो, तर ते कशा प्रकारे याबद्दलही सांगाल.
0: पण एखाद्याचे डोळे आलेले, समजा घरातल्या एका व्यक्तीचे डोळे आलेत, तर युजली तुम्ही बाजूला थांबा, त्याच्या जवळ जाऊ नका, त्यांच्या डोळ्याला त्यांनी वापरलेल्या कुठल्याही वस्तू तुम्ही वापरू नका.
1: ओके,
0: तसंच काही वेळेस कंजक्टिव्हायटिस झाल्यावर डोळ्यात काही औषधं मिळतात, तर ते औषधं दिल्यानंतर ते टाकणाऱ्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे की त्याला पण ते डोळे आलेले नाही पाहिजे. युजली डोळ्यांना हात न लावणे, म्हणजे ज्या कंजक्टिव्हायटिस डोळ्यांना हात लावला तर तो डोळा डिसीज जास्त स्प्रेड होतो. तर असे काही जर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स तुम्ही घेतले तर तुमचं डोळे येण्यापासून तुमचं युजली बचाव होऊ शकतो.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, या पावसाळ्यात डोळ्यांची काळजी जरूर घ्या, त्याचबरोबर डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात. देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल आताच आपण ऐकलात. आता पीएन गाडगिळे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगिळे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगिळे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगिळे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोते हो, महिलांना आवडणारे सोन्याचे नेकलेस याची माहिती मागील काही भागांपासून आपण घेत आहोत. आज आपण गोकाक नेकलेस किंवा ब्लॉसम नेकलेस यांची माहिती घेण्यासाठी पूना गाडगिळे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केलंय. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
6: नमस्कार.
4: मोडक साहेब, आजवर आपण अनेक प्रकारच्या सोन्याच्या नेकलेसची माहिती श्रोत्यांना दिली, आज आम्हाला गोकाक नेकलेसची माहिती द्या. ते कसं असतं, त्याचं डिझायनिंग किंवा पॉलिशिंग कसं असतं हेही सांगा.
7: गोकाक पॅटर्नच्या नेकलेसमध्ये दोन नेकलेस येतात.
4: बर.
7: एक गोकाक नेकलेस म्हणतात नुसतं त्याला, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्यांच्यातून आकार किंवा डिझाईन्स बनवली जातात.
4: बर.
7: आणि त्याच्यामध्ये आपले जे जोंधळी मणी असतात त्या टाईपचे मणी टिकल्या याच्यातून त्याचे आकार बनवले जातात.
4: अच्छा.
7: एकाच नेकलेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पण टिकल्या वापरल्या जातात, म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या, कोयरी असेल, पान असेल, फुल असेल. ब्लॉसम नेकलेस आहे त्याच्यामध्ये मात्र बल्की साईजचं फुलं असतात.
4: बर.
7: मोठी फुलं असतात म्हणून त्याला ब्लॉसम म्हणायचं.
4: अच्छा.
7: आणि जनरली ब्लॉसम नेकलेस हा प्रकार हा लोकांनी त्याला पाडलेलं नाव आहे, अदरवाईज ते गोकाक नेकलेस.
4: अच्छा.
7: पण आता गोकाक नेकलेस मधला कुठला प्रकार, तर साधा गोकाक नेकलेस का ब्लॉसम.
4: अच्छा.
7: ब्लॉसम नेकलेस, ब्लॉसम नेकलेस मध्ये फुलाचे मोठाले आकार आणि त्याच्यातून निर्माण केलेलं म्हणून त्याला ब्लॉसम म्हणायचं. ही दोन्ही प्रकारच्या नेकलेसमध्ये

0: सॉफ्टसकटच येतात जनरली सेट त्याचे.
1: अच्छा.
0: आणि याला गेरू पॉलिश असतं जनरली.
1: बर.
0: आणि गोकाक मधून पहिले डिझाईन्स इंट्रोड्यूस झाल्यामुळे त्याला गोकाक नेकलेस म्हटलं जातं किंवा गोकाक पॅटर्न म्हटलं जातं. 18-20% मजुरी असते. ब्लॉसम नेकलेसमध्ये फुलाच्या डिझाईन बरोबरच मणी जे आपण म्हणतो जोंधळी मणी ते पण त्याला सोल्डर करून त्या फुलांच्या बाजूनी ब्लॉसमच्या बाजूनी किंवा ते ब्लॉसम सुद्धा त्या मण्यातून निर्माण केलेली असतात म्हणजे ब्लॉसम क्रिएट करण्याकरता. आणि ते जनरली पेंडंट जे खालचं असतं ते पण मोठं एक ब्लॉसम फुलच असतं. आणि अंगात जे नेकलेस असतं बाकीची पट्टी साईडच्या दोन्ही बाजू ते पण ब्लॉसमच असतं. आता या दोन्हीलाही तुम्ही गोंडाई वापरू शकता किंवा निकचेनी वापरू शकता घालण्याच्या करता त्यामुळे त्याचं वजन वाढू शकतं चेन नेकलेसनी. अदरवाईज वजनात जर म्हणाल तर ही नेकलेस साधारणपणे 25-35 ग्रॅम बसतात आणि मजुरीत म्हणाल तर 18-20% मजुरी असते.
1: पण याचं पॉलिश कुठल्या प्रकारचं असतं?
0: गेरू पॉलिश असतं, रेड पॉलिश.
1: आणि गोकाक मध्ये पुतळी पण एक नेकलेसचा प्रकार असतो, तो काय असतो?
0: आता परंपरामध्ये पुतळीच्या टिकल्या म्हणजे जसं लक्ष्मीहाराच्या टिकल्या असायच्या तसं ते पुतळी म्हणून जे काय एक फिगर होती तर त्याच्या टिकल्यांमधून तो नेकलेस बनवला जायचा. म्हणजे त्या टिकल्या असायच्या त्या नेकलेसमध्ये जसं लक्ष्मीहारामध्ये लक्ष्मीच्या एम्बॉस केलेल्या टिकल्या असतात. तर आता पुतळीच्या आकाराच्या टिकल्यांचं फॅशन गेली, कुणाला नको असतं ते घालायला, त्यामुळे त्याच टिकल्यांवरती वेगवेगळे फिगर्स एम्बॉस केले जातात. ते टॉप सकट असतं आणि ते स्टीफ असतं, नाही तर लक्ष्मीहार फ्लेक्सिबल असतो, हे स्टीफ असतं म्हणून ते नेकलेस प्रकारात मोडलं जातं. अदरवाईज ते हारात सुद्धा बनवू शकता, पुतळी हार पण यायचे, पण आता पुतळी नेकलेस यायला लागली आहेत आणि ती गोकाक पॅटर्न मध्ये असतात म्हणजे गोकाकवरूनच बनून येतात. त्यालाही रेड पॉलिश असतं जनरली आणि ते साधारणपणे टॉप सकट जर विचार करायचा झाला तर 80-90 ग्रॅम बसतं आणि त्याला नेकला परत चेन लावली तर आणखीन वजन वाढेल, नाही तर तुम्ही गोंडा लावूनही ते वापरू शकता. पुतळी नेकलेस हे तुम्हाला लेंथ तुम्ही ऍडजस्ट करू शकता, कमी वजनात बसवायचं असेल कमी लेंथ, जास्त वजनात आणि अटायर नुसार. आता फॅशन नुसार गळ्याच्या बरोबर लागतं किंवा थोडस खाली ओघळलेलं लागतं तर त्या केसमध्ये तुम्ही कमी वजनातही बनवू शकता.
1: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना गोकाक नेकलेस कसे असतात, त्यात पुतळी नेकलेसही कसे असतात, त्याचं डिझाईन, पॉलिशिंग या सगळ्यांची माहिती दिलीत. मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम पीएम गाडगीळ आणि सन्स आत्ताच आपण ऐकलात. आता ओळख बाजारपेठेची, हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नव.
4: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात
3: ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नव.
4: फ्रेंड्स, काल वेळ होता म्हणून सहजच साताऱ्यात बाईक वरून फेरफटका मारत होते. सातारच्या मोती चौकातून राधिका थिएटर कडे जाताना राधिका थिएटरच्या जर अलीकडे मला फोन आला म्हणून बाईक थांबवली आणि फोनवर बोलत होते. फोनवरचं संभाषण संपल्यानंतर पुन्हा बाईक स्टार्ट करणार तोच समोर क्लासिकल डान्स शिकवणाऱ्या वैशालीताई राजे घाडगे दिसल्या. म्हटलं चला योगा योगाने वैशाली मॅडम भेटल्यात तर क्लासिकल डान्स क्लासची चौकशी करून घ्यावी म्हणून लगेच वैशाली मॅडमची भेट घेतली आणि क्लास बद्दल जाणून घेतलं. हॅलो मॅडम.
5: अरे मेघना, कशी आहेस?
4: एकदम मस्त. तुम्ही कशा आहात?
5: मी पण एकदम मस्त.
4: मॅडम, मला भरतनाट्यम शिकायचंय.
5: ग्रेट. कधीपासून जॉईन करतेस?
4: मी काय उद्या म्हटलं तरी क्लास जॉईन करेन. पण आपल्या डान्स क्लासचं टायमिंग काय असतं?
5: क्लासिकल डान्स आठवड्यातून 2 दिवस असतात, ज्यामध्ये सोमवार आणि शुक्रवार राजवाडा परिसरात सायंकाळी 6 वाजता आणि सदर बाजार व पोईनाका परिसरातील लोकांसाठी बुधवार व गुरुवारी सायंकाळी 6 वाजता. ऍक्च्युली मी क्लासिकल डान्स युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा घेते.
4: युनिव्हर्सिटीचे सर्टिफाईड कोर्स?
5: हो, मिरज गांधर्व महाविद्यालय आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांचा अभ्यासक्रम मी शिकवते. हे सर्टिफाईड कोर्सेस करण्यासाठी जानेवारी महिन्यात ऍडमिशन्स ओपन असतात. शिवाय वैशाली

0: पारसनीस यांची नृत्यांजली संस्था आणि स्वाती देठणकर यांची नुपूर्णा, त्याचबरोबर मिनल कुलकर्णी तळेगाव, या तिघींचा अभ्यासक्रमानुसार मी त्यांना धडे देते.
1: ग्रेट मॅडम, भरतनाट्यम शिवाय आणखी कोणकोणते डान्स शिकवता?
0: भरतनाट्यम शिवाय बॉलरूम, फोक, वेस्टर्न आणि लावणी हे सुद्धा मी शिकवते.
1: मॅडम, माझ्या शेजारच्या 7 वर्षाच्या अथर्वला वेस्टर्न डान्स शिकायचा आहे, त्यालाही मी माझ्या बरोबर घेऊन येत जाईल.
0: हो चालेल की, खरं तर लहान वयापासूनच डान्स शिकणं अतिशय उत्तम असतं.
1: ते कसं काय?
0: ऍक्च्युली काय असतं मेघना, 7 वर्षानंतर मुलींची ताकद आणि समज यामध्ये वाढ होते. आणि महत्वाचं म्हणजे डान्स ही फक्त कला नसून त्यामध्ये आपला फिटनेस सुद्धा चांगला राहतो. लहान मुलं तर क्लासिकल डान्समुळे शार्प तर होतातच पण ऍक्टिव्ह सुद्धा राहतात.
1: हो ते तर पाहतेय ना मी, आपल्या क्लास मधील सगळ्याच मुली एकदम फिट दिसतायत.
0: अगं माझ्याकडे तर कॉलेजच्या मुली आणि काही डॉक्टर्स यांनी सुद्धा क्लास जॉईन केला आहे. एवढंच काय, क्लास मध्ये 40 वय वर्ष असलेल्या सुद्धा काही लेडीज आहेत.
1: मॅडम एक प्रश्न विचारू का?
0: हो विचार ना.
1: ऑन स्टेज परफॉर्मिंग करण्यासाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहन देता का?
0: हो देते ना. कसं असतं मेघना, नृत्य येणं आणि नृत्य सादर करणं या दोन्ही गोष्टी प्रत्येक कलाकारासाठी अतिशय महत्वाच्या असतात. नृत्य सादर करण्यासाठी कॉन्फिडन्स आणि स्टेज डेअरिंग असायला हवी. म्हणून मी स्टुडंट्सला क्लासिकल डान्स स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांची तयारी करून घेते. शिवाय माझ्या कलाधाम ग्रुपतर्फे विविध कार्यक्रम करण्याची संधी त्यांना देते.
1: अरे वा.
0: आणि हो मेघना, येत्या 5 मार्चला सायंकाळी 5 वाजता शाहू कला मंदिर मध्ये आमच्या भरतनाट्यम डान्सचे स्नेहसंमेलन आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी तू आवर्जून ये. यामध्ये माझे सर्व स्टुडंट्स परफॉर्म करणार आहेत.
1: हो नक्की येईन आणि क्लासही जॉईन करेन. मला तुमचा नंबर देता का?
0: हो देते ना, घे. 9822090093.
1: 9822090093. थँक्यू मॅडम. फ्रेंड्स, क्लासिकल डान्स शिकायचा असेल तर सातारच्या पदल आदित्य क्लासिकल डान्स अकॅडमीला अवश्य भेट द्या. आणि अशीच कलापूर्ण माहिती ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूयात आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. ओळख बाजारपेठेची. संकल्पना वर्ल्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. संपर्क 280 173 280 173.
2: ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नव.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: करण्यासाठी पैसे व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: म्हसवडकर ड्रेसेसचा मान्सून सेल.
1: गर्ल्स, बॉईज, लेडीज, जेंट्स सर्वांसाठी.
3: सुटिंग, शर्टिंग, फॅन्सी आणि ट्रॅडिशनल साड्या, रेडीमेड्स, टी शर्ट्स, पॅन्ट, जीन्स, टॉप, सलवार कुर्ती यांची भरपूर व्हरायटी
1: म्हसवडकर ड्रेसेसच्या मान्सून सेल मध्ये.
3: पंचमुखी गणपतीच्या शेजारी सातारा.
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा।
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
5: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:30 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत लोकगीतांचा कार्यक्रम.

0: लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व,
2: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा, घरपोच सेवा 788-790-6867.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082-9394 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: 4th-7th स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे ओनली ऍट गोरे.
6: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
5: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99-22-815-978.
7: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
6: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
7: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70.
6: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
7: बागडे बंधू.

0: खिलाफ नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजेच सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा,
1: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
1: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत,
2: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 810-83-33-480,
1: 810-83-33-480.
3: एकच कॅम्पस, अनेक शैक्षणिक संधी, छाबडा एज्युकेशन ग्रुप, उत्तम शिक्षण, यशस्वी करिअर आणि सुरक्षित भविष्य.
4: शालेय शिक्षणापासून इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, MBA आणि आरोग्य विज्ञानापर्यंत विविध अभ्यासक्रम एकाच छताखाली.
3: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छाबडा एज्युकेशन ग्रुप, कारण यशस्वी करिअरची सुरुवात योग्य शिक्षणातून होते.
4: आजच भेट द्या छाबडा एज्युकेशन ग्रुप, रायगाव, सातारा.
3: संपर्क 98-220-25-900 किंवा 89-759-32-900.

0: आ गया है विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण।
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस, बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल।
2: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण। सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू।
3: 99 Avenue
4: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह।
3: 99 Avenue विकास नगर सातारा 97972999999।
5: साताऱ्याच्या मंदार ट्रेडर्स मध्ये इंडस्ट्रियल टूल्स आणि इक्विपमेंटचा दुरुस्तोत्सव, बचतकारी दुरुस्ती भारी, 15 ते 22 जुलै, 0 लेबर चार्जेस, स्पेअर्स वर 10% सूट।
3: मंदार ट्रेडर्स चा दुरुस्तोत्सव। डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, JK, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्स च्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक किंवा बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वेल्डिंग मशीन्स ची नेहमी प्रमाणे दुरुस्ती भारी, सर्वात मोठी बचत भारी।
6: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804।
7: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे
8: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
7: सातारा शाखा पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94 22 50 89 94,
8: वडूत शाखा मोजणी ऑफिस समोर, 70 58 89 97।
7: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर।
9: साताऱ्याच्या JK देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी, ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप,
10: आखीव, रेखीव आणि कोरीव अशा या JK देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट।
9: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा।

0: लग्नाचा बेंड बाजा वाजतो।
1: सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलं तर लोकगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून।

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: अहो अहो काय हे एवढे कसले बॉक्स घेऊन आलात?
2: सांगतो अगं जावई बापू येत आहेत, उद्या त्यांना जायचंय कॉन्फरन्सला. तिथे अनेक कंपन्यांचे सीईओ येणार आहेत, त्यांच्यासाठी मिठाई हवी आहे.
1: मग राज पुरोहितची काजू कतली आणायची ना. तुम्ही तिथे इतकी वर्ष काम करताय, त्यांची क्वालिटी माहिती आपल्याला. अहो कोकणातले स्पेशल काजू आणि अस्सल चांदीचा वर्क. मला विचारायचं तरी एकदा, किती ती घाई मिठाई आणायची?
2: जरा बॉक्स बघ तरी.
1: अगं बाई, राजपुरोहितचीच काजू कतली आहे हो. पॅकिंग बदललंय वाटतं. काय छान बॉक्स आहेत ना, आधी नाही का सांगायचं?
2: तू बोलू दिलंस तर ना, किती ती घाई बोलायची.
3: आनंदाचे छोटे क्षण गोड करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्ट साठी पारंपरिक मिठाई घेऊया. राजपुरोहितची काजू कतली देऊया.
2: राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे.
3: आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर,
2: पोवई नाका IDBI बँकेसमोर,
3: विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी
2: आणि कदम बाग सदर बाजार सातारा येथे.
4: JK देवी ज्वेलर्सची लाईट वेट ठुशी.
5: JK देवीज लाईट वेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट.
4: ओनली ऍट JK देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
6: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमो साठी संपर्क 98-222-41-255.
7: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
8: देत आहे 18 महिने मुदतीची
7: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
8: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
7: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
8: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
7: नियम आणि अटी लागू.
9: महिंद्रा पेट्रोल और डीजेल XUV 3XO, हरमन गार्डन म्यूजिक, 6 एयरबैग्स, 5 स्टार सेफ्टी, पैनोरामिक सनरूफ, एडास सिस्टम. महिंद्रा XUV 3XO 7.5 लाखांपासून, सोबत 70,000 पर्यंतचे फायदे. ऍट जे मोटर्स महिंद्रा सातारा, कराड, वडूज, फलटण. संपर्क 84-840-00-354.
10: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
11: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल. J13-15 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-68-67.
12: 34th 7th

0: स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एकसाथ सारे ओनली ऍट गोरे.
1: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
0: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 9922 815 978.

याबरोबरच आजचा लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम.

नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला राम मराठे यांच्या स्वरातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद आपण ऐकलं. हे पद होतं संशय कल्लोळ या नाटकातलं.

राजपुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राजपुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राजपुरोहित।

0: एम्ब्रोसिया
1: एम्ब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
2: परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स से संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेयर सिस्टीम शाळा कॉलेज साठी अत्यंत उपयुक्त उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई। फ्री डेमो साठी संपर्क 98 222 41 255।
3: आई आई ग टॉयलेटची जागा सुजलीये, फुगून बाहेर आलीये।
4: काय काय काय काय?
3: तिथं ओलं राहतंय, खाजतंय, टॉयलेट नंतर जळजळतंय, आग होतीये, रक्त जातंय। तिथं पुळी पण आलीये, त्यातून रक्त येतंय। त्रास होतोय, मुळव्याध झाल्याचा त्रास होतोय।
2: घाबरू नका, आता पुढे येऊन न लाजता मुळव्याधीचे वेळेत निदान आणि उपचार करून घ्या।
5: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मुळव्याधींवर विना चिरफाड, विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव, अत्याधुनिक लेजर आणि शास्त्रोक्त क्षार सूत्र उपचार।
2: माई पाईल्स हॉस्पिटल पोलीस करमणूक केंद्रासमोर राजपथ सातारा 94 21 21 23 01 94 21 21 23 01। जेके देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी।
6: जेके देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट
2: ओनली ऍट जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स। साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा।
7: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट।
8: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
2: सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90 21 28 45 70।
9: बागडे बंधू सराव सातारा रोड जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325।
10: बागडे बंधू सराव नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे। 99 Avenue
11: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह।
10: 99 Avenue विकासनगर सातारा 97972999।

0: विश्वनाथ बागुल यांच्या स्वरात स्वरसम्राज्ञी या नाटकातलं पद आपण ऐकलं. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: बेतले जर कधीची बाशी डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमा लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
2: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
1: साताऱ्याच्या मंदार ट्रेडर्स मध्ये इंडस्ट्रियल टूल्स आणि इक्विपमेंटचा दुरुस्तोत्सव. बचतकारी दुरुस्ती भारी. 15 ते 22 जुलै 0 लेबर चार्जेस. स्पेअर्स वर 10% सूट.
3: मंदार ट्रेडर्सचा दुरुस्तोत्सव. डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक किंवा बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वेल्डिंग मशीन्सची नेहमीप्रमाणे दुरुस्ती भारी. सर्वात मोठी बचत भारी.
4: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर. अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1 H39 जुनी MIDC सातारा. 98 22 801 804.
2: विना इंजेक्शन, विना पट्टी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लेन्स रोपण. स्विस इम्पोर्टेड कॅटेरेक्स 3 या फेको मशीन द्वारे.
4: ऍट वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर,
2: सातारा शाखा, पोलीस हेडक्वार्टर जवळ, 94 22 50 89 94.
4: बोडूज शाखा, मोजणी ऑफिस समोर, 70 58 89 96 97.
2: वाघोलीकर आय क्लिनिक, फेको अँड लेझर सेंटर. साताऱ्याच्या जेके देवी ज्वेलर्सची लाइटवेट ठुशी. ठसठशीत ठुशीचे नवे लाइटवेट सुबक रूप. आखीव, रेखीव आणि कोरीव अशा ह्या जेके देवीज लाइटवेट ठुशींच्या मजुरीवर 15% सूट. ओनली ऍट जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स. साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच सातारा. 1983 पासूनची उज्ज्वल

0: परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
1: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
2: आई आई ग, टॉयलेटची जागा सुजलीये, फुगून बाहेर आलीये.
3: काय काय काय काय?
2: तिथं ओलं राहतंय, खाजतंय. टॉयलेट नंतर जळजळतंय, आग होतीये, रक्त जातंय. तिथं पुळी पण आलीये, त्यातून रक्त येतंय. त्रास होतोय, मुळव्याध झाल्याचा त्रास होतोय.
4: घाबरू नका, आता पुढे येऊन न लाजता मुळव्याधीचे वेळेत निदान आणि उपचार करून घ्या.
5: माई पाईल्स हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मुळव्याधींवर विना चिरफाड, विना ऑपरेशन, वेदनारहित, विना रक्तस्राव, अत्याधुनिक लेजर आणि शास्त्रोक्त क्षारसूत्र उपचार.
4: माई पाईल्स हॉस्पिटल, पोलीस करमणूक केंद्रासमोर, राजपथ, सातारा. 94-21-21-23-01. 94-21-21-23-01.
6: महिंद्रा पेट्रोल और डीजल XUV 3XO, हरमन गार्डन म्यूजिक, 6 एयरबैग्स, 5 स्टार सेफ्टी, पैनोरामिक सनरूफ, एडास सिस्टम. महिंद्रा XUV 3XO 7.5 लाखांपासून, सोबत 70,000 पर्यंत से फायदे. ऍट जे मोटर्स महिंद्रा, सातारा, कराड, वडूज, फलटण. संपर्क 84-848-00-354.

अशा खाडिलकर यांच्या स्वरातल्या धाडीला रामतीने कवनी या नाटकातलं पद आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आता यानंतर एक ही कलाकार हा कार्यक्रम.

श्रोते हो, हे संगीत ऐकलं की आपल्याला एक नाव नक्कीच लक्षात येतं, संगीतकार सी रामचंद्र. सी रामचंद्र हे नाव सर्व परिचित आहे, गायक संगीतकार म्हणून सुप्रसिद्ध. त्यांचं पूर्ण नाव रामचंद्र नरहर चितळकर, त्यांना अण्णा या नावानं सुद्धा ओळखलं जायचं. चित्रपट निर्माते जयंत देसाई यांनी त्यांना सी रामचंद्र हे नाव दिलं. सी रामचंद्र हे नागपूरच्या शंकरराव सप्रे यांचा गुणी शिष्य, तसंच पंडित विनायकबुवा पटवर्धन यांचे सुद्धा ते शिष्य होते. त्यांनी मास्टर कृष्णरावांच्या गायकीचा एक लव्यासारखा अभ्यास केला होता. ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं नवरंग चित्रपटातलं गीत.

नवरंग चित्रपटातल्या आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. राग मालकंस या रागावर आधारित याची चाल होती. तर सी रामचंद्र उर्फ अण्णांना खरं तर नट व्हायचं होतं. अभिनयाचं वेळ घेऊन ते मुंबईत आले पण सुरुवात सहकलाकार म्हणून झाले. पुढे त्यांना तेही काम मिळेनासं झालं. मग ते थेट सोहराब मोदींना भेटले. तेव्हा सोहराब मोदींनी त्यांना मीर साहेब या त्या काळच्या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाकडे पाठवलं. मीर साहेबांना स्वरलिपी येत नव्हती आणि गाताही येत नव्हतं, त्यामुळे सुचलेली चाल लिहून ठेवावी लागत असे. पण तेही त्यांना जमत नव्हतं, त्यामुळे

मीर साहेबांकडे असताना अण्णांची ओळख हुगन नावाच्या संगीत कलाकाराशी झाली. तो पाश्चात्य वाद्यांवर हिंदुस्थानी संगीत मोठ्या मोठ्या हॉटेलांमध्ये ऐकवायचा. त्या संगीताचा बाज अण्णांनी लक्षात ठेवला आणि ही पाश्चात्य संगीताची उडती चाल आपल्याही देशी गाण्यांना दिली तर आपली गाणी खूपच लोकप्रिय होतील याचा अंदाज त्यांना आला.

0: याच दरम्यान त्यांची ओळख दिग्दर्शक मास्टर भगवान यांच्याशी झाली. मीर साहेबांमुळे खूपदा मास्टर भगवान यांचा खोळंबा व्हायचा, म्हणून त्यांनी अण्णांना त्यांचं काम दिलं आणि अण्णा आणि मास्टर भगवान यांची मैत्री झाली आणि पुढं एक नवीनच इतिहास होत गेला. त्यांच्या अनेक चित्रपटांना संगीत दिग्दर्शक म्हणून अण्णांनी काम केलं आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे अलबेला हा चित्रपट. या चित्रपटातली सगळीच गाणी खूपच गाजली.
1: हॅलो, हिंदुस्तान का तेरा तू? हॅलो, मैं रंगून से बोल रहा हूं. मैं अपनी बीवी रेणुका देवी से बात करना चाहता हूं. हाँ हाँ.

पतंगा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अण्णांना उर्फ सी रामचंद्र यांना कोणतं गाणं कोणत्या गायकाकडनं गाऊन घ्यायचं हे फार छान उमगत असे, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गायकाचं गाणं हे हिटच होत गेलं. असंच एक गाणं ऐकूया हेमंत कुमार यांच्या स्वरातलं.

सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. आणि याबरोबरच आजचा एक ही कलाकार हा कार्यक्रम आता इथं समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात संगीतकार सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण एक मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत आहे तृतीयपंथी शिवानी गजबर यांची, आणि त्यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेत डॉक्टर प्रणोती पिसे यांचं मार्गदर्शन. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

मैत्रिणींनो, नैसर्गिक आपत्ती त्याचं व्यवस्थापन हा खूप महत्वाचा विषय आहे. पूर परिस्थिती असेल, भूकंप असेल किंवा जत्रा यात्रा अशा ठिकाणचं व्यवस्थापन असेल, प्रत्येक वेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी वेगवेगळ्या संस्था, एनजीओज,

0: मधले विद्यार्थी प्रशासनाला मदत करत असतात. मैत्रिणींनो, कोल्हापूर जिल्ह्यात या संदर्भात एक वेगळा प्रयोग केला गेलाय. गेल्या काही वर्षात सांगली कोल्हापूरला पूर महापूर याचा तडाखा बसलाय. अशावेळी गरज वाटते ती मनुष्यबळाची. ही कमतरता दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तृतीय पंथीयांचं एक पथक तयार करण्यात आलंय. त्यांचं प्रशिक्षणही झालंय. समाजाचा हा घटक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतोय. ही गोष्ट अभिनंदनीय. हे सगळं जाणून घेऊया कोल्हापूर आपत्ती नियोजन पथकात असणाऱ्या शिवानी गजबर यांच्याकडून. ऐकूया सोपं नसतं इतकं. शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो. रणरणत्या उन्हानंतर पावसाची चाहूल जेव्हा लागते ना, तेव्हा भरपूर पाऊस पडावा असं वाटत राहतं. पण भरभरून पूर मात्र येऊ नये असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं. पण हे पुराचं जे काही आहे किंवा पावसाचं जे आहे ते आपल्या नियंत्रणात असतच नाही. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे चोख पार पाडली जाते. दरवर्षीच काही ना काही नवीन आव्हानं असतात आणि त्याप्रमाणे हा विभाग नवनवीन उपाययोजना करत असतो. यावेळेस असंच एक महत्वाकांक्षी धोरण राबवलं जाणार आहे. त्याची सुरुवात झालेलीच आहे. ते म्हणजे पुराच्या धोक्यातून जनतेला वाचवण्यासाठी आपल्या समाजातील एक अतिशय संवेदनशील पण तरीही कणखर अशा आपल्या तृतीयपंथी समाजानं ही जबाबदारी स्वीकारली आहे. आणि या बचाव पथकामध्ये ज्यांची निवड झाली आहे या बचाव पथकाच्या सदस्या शिवानी गजबर आज आपल्या सोबत आहेत. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं स्वागत करूया. शिवानी नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि या धाडसी कामगिरीवर तुमची निवड झाल्याबद्दल भरपूर अभिनंदन.
2: थँक्यू. खूप खूप आभार आणि आपले धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची आपण संधी दिली. इथून पुढे आपण कार्यक्रमात जे बोलणार आहोत तो आवाज फक्त माझा नसेल तर पूर्ण माझ्या या समुदायाचा आवाज असेल आणि एक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून मी इथून पुढे बोलणार आहे.
1: नक्कीच. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलामध्ये निवड झाल्यानंतर या दलाचा एक सदस्य म्हणून जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?
2: पहिल्यांदा आपण जर समाजामध्ये पाहिलं गेलं तर तृतीयपंथी समुदाय म्हटल्यानंतर लोकांच्या मध्ये एक हीन भावना निर्माण होते. म्हणजे की हे लोक आधी होतातच कसे किंवा हे असेच असतात असा एक पूर्वानुग्रह जे काय आपल्या समाजामध्ये स्टेरोटाईप्स आहे. तर त्या सगळ्याला पाहता आम्ही कुठेतरी गेल्या वर्षा दोन वर्षापासून खूप स्वतःला झोकून दिलेलं आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीयपंथी धोरण 2024 लागू झालं. सध्या आम्ही पुणे विभागाची सहअध्यक्ष आहे तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे. माझ्याकडे कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर असे 5 जिल्हे आहेत. तर या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना करत असताना आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब असतील, राठोड साहेब असतील, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे संकपाळ सर. संकपाळ सर तर आमच्या मागे गेले 2-3 वर्षे लागले होते की तुमची एक टीम बनवू, तुमची एक टीम बनवू. पण आम्ही त्याला पॉझिटिव्हली उत्तर देत नव्हतो कारण आम्हाला वाटायचं की आम्हाला कोण ऍक्सेप्ट करणार आहे किंवा आम्ही त्यात कसं काम करू शकतो. हा आमच्यामध्ये सुद्धा एक न्यूनगंड होता. पण त्याचं सर इतकं रिक्वेस्ट करताय तर आपण जाऊया. कारण कोरोना काळामध्ये आम्ही मदत केली लोकांना, मग ते धान्य स्वरूपात असेल, कोणी आर्थिक स्वरूपात असेल, म्हणजे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते आमच्या समाजानं सगळं केलं. मला वाटतं की एक माणुसकी नावाची जर कोणाच्यात शिल्लक असेल तर थोडीफार तरी अजून या समुदायात आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण एखाद्याचा प्राण वाचवणं म्हणजे त्याला पुनर्जन्म देणं. आणि आपण 19 पूर बघितला, 2005 बघितला, 21-20 बघितला, कोल्हापूर असेल, सांगली असेल, आपल्या भागामध्ये जो महापूर आहेत, प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करू शकतो पण त्याच्या बियॉन्ड जाऊन नागरिक म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी या समाजामध्ये आहे आणि आपण देणं लागतो. ह्या सगळ्या विचारातून आम्ही लोकांनी ठरवलं की प्रशिक्षण घेऊन आम्ही स्वतः त्यात सहभागी झालं पाहिजे आणि आमच्यामुळे जर 4 जणांचे प्राण वाचत असतील ह्या आशेवर तरी त्यांना एक पॉझिटिव्हिटी मिळेल ह्या सगळ्या भावनेतनं आम्ही हे जॉईन केलं. आणि या सगळ्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी संकपाळ सर असतील, आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, बाकीचे आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांचं खूप आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालेलं आणि या गोष्टीत तर त्यांचा पुढाकार म्हणावा लागेल की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली.
1: वा, खरंच मस्त. आणि ही खूप सकारात्मकता महत्वाची आहे.

0: आणि शिवाय यापूर्वी या समुदायानं जे काही सोसलं आहे आणि त्यामध्ये ही आणखी एक मोठी कामगिरी म्हणायला काहीच हरकत नाहीये.
1: खूप मोठ्या प्रमाणात तसं माझा समुदाय हा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. कृष्णामाईच्या आरती होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात माझा समुदाय समाविष्ट झाला होता. तेच जे लोक ह्या देवीला गंगा मानून देवाची पूजा अर्चना करतात उद्या, हेच लोक जर लोकांच्या मदतीला येत असतील आणि एखाद्याला जीवदान देत असतील तर याच्यापेक्षा मला वाटत नाही की मोठं काहीतरी या समाजामध्ये देण्यासारखं असेल. पुन्हा या समाजाला आम्ही लोक भले समाजानं आम्हाला आमच्या लिंग ओळखीमुळे नाकारलं पण हा समाज आमचा आहे, समाजातले लोक आमचे आहेत. आम्ही कुठलाही लिंगभाव धर्मभेद जातीभेद न करता सर्वांना स्वीकारतो. भविष्य काळात हे वाढेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल.
0: खरंय, आणि अशी विचारसरणी असायला निधडी छाती असावी लागते. ती तुमच्या बोलण्यातून आता व्यक्तच होत आहे की ही महत्वाकांक्षा तुमच्यामध्ये पुरेपूर आहे. आता तुमच्या शिक्षणाबद्दल,
1: शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं तर माझ्या समुदायात खूप माझ्या भगिनी आहेत ज्या शिकलेल्या आहेत. दे आर ग्रॅज्युएट, दे आर अंडर ग्रॅज्युएट, दे आर पोस्ट ग्रॅज्युएट, PhD झालेले आहेत. खूप जणी शिकलेले आहेत. माझं शिक्षण पाहायला गेलं तर मी 7वीत घर सोडलंय. 8वीपासून मी एकटी राहते, मला आई वडील कोणी नाहीये. तेव्हापासून मी स्वतःचं शिक्षण स्वतः घेते. मध्यंतरी मी शिक्षण सोडलं होतं 11वीनंतर. 5-6 वर्षाचा गॅप घेऊन पुन्हा मी कोरोना नंतर शिक्षण घेतलं. माझी BSc बॉटनी झालीये. सध्या मी MSc फूड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मास्टर्स झालीये. आता MSW करते शिवाजी विद्यापीठामध्ये. त्यानंतर लॉची एंट्रन्स मी क्लिअर केलेली आहे. आता LLB पण करणार आहे. त्यानंतर आता PhDला पण ऍडमिशन टाकते. मला आवड आहे शिक्षणाची. ज्ञानाचा मला उपयोग होतो. हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा झालेला आहे. मी हॉटेलमध्ये 10 वर्ष काम केलेली आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, घेणार तो गुरगुरल. मला वाटतं की आपल्यावर गुरगुरणाऱ्याला कुठेतरी शांत करायला शिक्षण महत्वाचं आहे.
0: अगदी.
1: म्हणजे शिकणं वेगळं आणि शिक्षण घेणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
0: ज्ञान मिळवणं.
1: हा, फॉर एक्झाम्पल मी आज कॉलेजला जाते, मी रट्टा मारून 90-99% मिळवलं तर त्याचा काहीच फायदा नसतो. आपण शिक्षण घेत असताना आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग किती करतो. तुझ्याकडे टॅलेंट असल्याशिवाय कोण जॉबला घेत नाही, ती बेरोजगारी आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्यातनं शिक्षणाची मला एक आवड निर्माण झाली, ओढ झाली, त्याचा फायदा मी करून घेतला. आज प्रशासनात काम असताना पण मला शिक्षणाचा खूप फायदा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय आमचे जजमेंट्स येतात वेगळे वेगळे, ते वाचणं असेल, शासन निर्णय वाचणं असतील, पत्र वाचणं असतील, तर त्याच्यासाठी मला शिक्षण महत्वाचं वाटतं. मी त्याच्यावर भर देते आणि ज्या कोणी माझ्या भगिनी ऐकत असतील तर त्यांना मी एवढंच सांगेन की आपण असे आहोत हे आपण मानू नये. लोकांना आम्ही ॲबनॉर्मल वाटू शकतो पण आम्हाला नाही लोक ॲबनॉर्मल वाटत. आणि रोज दिसल्याशिवाय आपल्याला कोणी ऍक्सेप्ट करणार नाही. ह्या 10 वर्षापूर्वी क्वचित एखादा ट्रान्सजेंडर रस्त्यावर दिसत होते, प्रत्येक ठिकाणी दिसतो. नसला तरी ज्याला माहितीच नाहीये तरी पण कुठंतरी माझी एखादी भगिनी दुकानात भिक्षा मागताना तर त्याला कॉन्टॅक्टमध्ये येतेच. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण आपला कम्फर्ट झोन सोडावा, लोकांच्या जावावं, उठबस करावं, स्वतःची इन्क्लुझिव्हिटी स्वतः वाढवावी. आपआप सोसायटी आपल्याला इन्क्लुझिव्हिटी देते.
0: अगदी. आणि आता शिक्षणाबद्दल ऐकलं, तुमचं एकूण तुम्हाला काय करायचं आहे ते पण एक थोडीफार झलक मिळाली. अर्थार्जनासाठी काय नियोजन चालू आहे?
1: वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. आम्ही कुठं गेलो आमच्याशी कोण बोलत नाही. आज अनेक माझ्या भगिनी मागायला जातात, एखाद्या दुकान लाईनीच्या कोपऱ्याला टाळी वाजवली की त्या कोपऱ्याचा 10 रुपये काढून काउंटरला ठेवतो. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट पण नको. असं कॉन्टॅक्टलेस आमच्याशी जरा समाज वागायला बघतो. थोडेफार लोक आहेत त्या समाजात जे दानशूर व्यक्ती चांगले आहेत, जे आमच्यासोबत खूप मिळून मिसळून काम करतात. आज मी एवढ्या मोठ्या पदावरती मी काम करते फिरते, मला पण सिग्मा डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. मग त्याच्यामुळं मला वाटतं की कुठेतरी ही इन्क्लुझिव्हिटी वाढली पाहिजे. शासनानं सकारात्मक विचार करून मी म्हणते धोरण बनवून ठेवा. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर सांगावं त्या रिक्रुटरला की बाबा कोणी आलं तुझ्याकडे ट्रान्सजेंडर तर प्राधान्याने 1-2 जणी घे. आता फॉर एक्झाम्पल मी आमच्या इथं आयुक्तांना काल काय सांगितलं की तुम्ही एक तक्रार निवारण कक्ष तयार करा, त्या ठिकाणी आमच्यातली एखादी बसवा. का? तिला ऑलरेडी सगळी ओळखतात, शहरातले निम्मे लोक. आल्यानंतर तिला बघून लोकांचा निम्मा राग शांत झाला. तो अर्ज घेतील, ते सॉर्टिंग करतील, ज्या त्या विभागाच्या तक्रारी संध्याकाळपर्यंत पोहोचवतील, त्याचं ई फायलिंग करतील आणि लोकांना सांगतील कुठं कारवाई आली, काय आले, त्यांना मेल करतील, मेसेज करतील. मग लोकांना पण तिथपर्यंत यायची गरज नाही. आणि ऑनलाईन जरी तुम्ही जनरेट केला, टोकन जनरेट केला, तिथून तक्रारी आपण घेतल्या, एक सायकोलॉजिकल की माझी तक्रार त्याच्यावर काम नाही झालं चालतंय, पण तिथं गेली ह्यात माणसाचं निम्मं समाधान असतं. मग मला ते म्हणायचं अशासाठी तुम्ही कक्ष काढा, ठेवा आमच्यातले कामाला. जिथं तुम्हाला वाटतं की क्लॅशेस होतात प्रशासनात आणि नागरिकांच्या, त्या ठिकाणी आमचे लोक वेल हँडल करू शकतात. लोकांना सवय आहे,

0: जास्ती क्राऊड कंट्रोल करून. मला वाटतं की अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले पाहिजेत शासनाने, यात पुढाकार घेतला पाहिजे आणि भरतीच्या वेळेला विशेष ड्राईव्ह म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्यांनाच, कारण ऑलरेडी जे पहिल्यापासून आमच्या देवीचं वगैरे करतात, देवधर्म करतात, ऑब्व्हियसली ते लोक तेच करणार आहेत आणि त्याचा कोणाला विरोधही असू नये, कारण त्यांनी तेच स्वीकारलेलं आहे. पण त्यातून ज्या काही शिकलेल्या दोघी चौघी बाहेर येऊ इच्छित आहेत, म्हणजे जॉब करायचा आहे ज्यांना काय तर करायचं आहे, तशांना तर संधी द्या. आता इन मेन तुम्ही पोलीस भरती काढली तर 70 जणींनी फॉर्म भरला आमच्यात,
1: मस्त.
0: आम्हाला जर तुम्ही शिकवलं तर का नाही शिकणार आम्ही,
1: बरोबर.
0: आणि दोन दोन लाईफ जगलेत आम्ही. त्याच्यामुळे मी म्हणते स्किल आहे, शिकवा, ट्रेनिंग द्या, घ्या. कामाला मनुष्यबळ पाहिजे ना तुम्हाला, सरकार मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ नाही, घ्या ना. मग यायला तयार आहे तर घ्या. जे जे नॉर्मल कम्युनिटी करते तेच आम्ही पण करतो, फक्त आमची पद्धतीमुळे, रूढी परंपरेमुळे लोकांनी त्याचं एक वेगळं वळण दिलेलं आहे
1: अगदी.
0: तर मला वाटतं की तसं पश्चिम महाराष्ट्रात तेवढं पण नाही आहे, खूप चांगलं आहे. लोक मानतात, देवाच्या दृष्टिकोनातनं बघतात, लोकांना खूप किंमत देतात, तर त्या माध्यमातून माझ्या बहिणी भिक्षा वगैरे मागून आपला उदरनिर्वाह करतात. पण मला वाटतं की बॅकग्राऊंड तुम्ही समजून घेतल्याशिवाय कोणाला जज करू नका. आज एखादी जरी ट्रान्सजेंडर तुमच्या इथं आली, मी मान्य करते, असतील एक दोघी चौघींच्या मुळे पूर्ण समुदाय बदनाम होत असेल आमचा. आता प्रत्येक समुदायात आहे, नॉर्मल कम्युनिटीत समाजात गुंड, बलात्कारी, दरोडेखोर नाही आहेत का? मग आमच्यात एका दुसऱ्या असणार ना त्या प्रवृत्तीचे लोक, त्याच्यावरनं तुम्ही सगळ्यांना जज करता. तरी सुद्धा त्याला भेटाय जेलमध्ये आई वडील जातात, जातात का नाही, बरोबर. पण तेच एखादा पोरगा तृतीयपंथी झाल्यावर
1: आई वडीलच त्याला
0: आयुष्यात तोंड बघत नाही. त्यांचा विचार काय येतो माहितीये का? पहिला समाज काय म्हणेल. मग मी तेच माझ्या भगिनींना सांगते, तुम्ही समाज काय म्हणेल हा विचार करा आणि समाजात घुसा. तो विचार आम्ही केला. आई वडिलांनी काय विचार केला? ही साडी नेसून माझ्या घरात राहिली तर लोक मला काय म्हणतील, म्हणून त्यांनी घरातनं मला बाहेर काढलं. आम्ही येऊन आमच्या गुरुकडे राहिलो, गुरुने आमचा सांभाळ केला. मग मला सांगा, समाजाला बघून आई वडील वागतात तर मी पण समाजाला बघूनच जाते ना. मग मी त्या समाजात गेली पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आपत्ती व्यवस्थापनातनं केली. चला म्हंटल आपण पण समाजात जाऊ.
1: अगदी.
0: जोपर्यंत ह्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि समाजात असणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःचा सहभाग करून घेत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की तुम्हाला कोण बोलवायला येणार आहे. शासनाचे सुद्धा एवढ्या प्रचार प्रसिद्धी करून कुठल्या योजना लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही. आणि आपण फक्त कोणीतरी बोललं मोटिवेशन 10 मिनिटांपुरतं वाटतं, परत येरे माझ्या मागल्या असतं, या गोष्टी सगळ्या चालतात. आपण स्वतःहून तिथे जाऊन धडकल्याशिवाय कुणाला काही मिळत नाही. आपल्या अधिकारासाठी आपण लढावं लागतं, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षणासाठी पैसा लागतो, पैशासाठी काम करावं लागतं, काम नसेल तर माझ्यासारखी भिक्षा मागावी लागते.
1: जाणत्या अजाणत्यापणे अजून सुद्धा सापत्न भावाची वागणूक मिळतीये आणि ती मानसिकता जी आहे ती अजून सुद्धा बऱ्याच अंशी नकारात्मक आहे. पण तुमचा लढा खूप मोठा आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी पण ठेवलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं तुम्ही आता म्हणालात की ती सुरुवातच तिथून झाली आहे. समाजानंच शिकवलंय कसा लढा द्यायचा आणि तुमच्याकडे बघून माझी हिंमत अजून वाढायला लागली आहे. प्रसाद संपाळ साहेबांच्याकडून जेव्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या मोहिमेविषयी तुम्हाला प्रस्ताव आला, तुम्ही सुरुवातीला म्हणालातच की आम्ही स्वतःच दुर्लक्ष केलं, पण सरांनी 2-3 वर्ष कॉन्फिडन्स बिल्डिंग केलं की तुम्ही शेवटी सकारात्मक निर्णय घेतला. मग आता यासाठी शारीरिक तंदुरुस्ती पण असणं गरजेचं आहे, भावनिकदृष्ट्या तर तुम्ही आहेच, त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली? आणि राजाराम तलावावर 2 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं, तिथं नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मधून तुम्हाला जावं लागलं प्रशिक्षणामधून?
0: पहिल्यांदा शारीरिक हे म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्यात पोहायला वगैरे येतच होतं आम्हाला. सुरुवात कुणीतरी केली पाहिजे, आफ्टर सगळेजण येतील आणि आपल्याला जॉईन होतील. शारीरिक फिटनेस म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्याकडे आहेच, म्हणजे आता रोज फिरायला जातात, आमच्यात पोहायला येतच. आम्हाला पण त्या दिवशी पहिल्यांदा आमची ताकद कळली की सरांनी बोट बांधायला सांगितले. बोटीचं जे मागचं आपलं हे असतं इंजिन खूप हेवी होतं. आमच्या मयुरी ताईने असतील, सुहासिनी आळवेकर ज्या माझ्या सहकारी आहेत, त्यांनी उचलून वगैरे ते लावलं. आम्ही बोट तयार केली, त्यामध्ये हवा भरली, सरांनी ती मॅन्युअली भरायला लावली पॅडलिंग करून. मग ते हवा भरली सगळी केली, आम्ही बोट घेऊन गेलो, आम्हाला बोट चालायला शिकवली. त्या बोटचं ऑपोजिट डायरेक्शन असतं ना, जे आपण गाडी सरळ अशी चालवतो ते उलटे रेस असतं त्याचं. त्यानंतर ते बटन ते चालू करणं, दोनदा चुका झाल्या पहिल्यांदा, पण नंतर आम्ही परफेक्टली शिकलो, सगळं केलं. त्यानंतर रेस्क्यू कसं करायचं, आपण जे लाईफ सपोर्ट असतो तो कसा टाकायचा, लोकांना कसा रेस्क्यू करायचा, कसं ओळखायचं, त्यानंतर आणल्यानंतर त्यांना CPR प्रथम उपचार पेटी तर ते कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही उत्तमरित्या पार पडल्या. दुसऱ्या दिवशी कलेक्टरना सुद्धा आम्ही त्यातनं सैर करून आणली.
1: अरे वा.

0: खूप म्हणजे एक वेगळा अनुभव असता तर वाटलं की बाबा चला म्हणजे आपण पण काहीतरी करतोय. मग आता आम्ही ठरवलंय की क्राऊड कंट्रोलिंग असतं यांचं. ज्यावेळेला आमच्या इथे ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट वालेच असतात मॅनेजमेंट करायला. मग आम्ही आता ठरवलं की जिथं जे काय असेल सरांना सांगितलं कधीही आम्हाला बोलवा, आम्ही अवेलेबल आहे, आम्ही येतो, आपण करूया.
1: अगदी
0: सरांना सांगितलंय मी की प्रत्येक आठवड्यात 2 दिवस आम्हाला द्या, बुधवार गुरुवार 2 दिवस आम्ही येतो, वेगवेगळे शिकवा. फॉर एक्झाम्पल अर्थक्विकचं असेल, आता फ्लडचं झालेलं आहे, मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर. डिझास्टर मध्ये 2 टाईप्स आहेत, तर त्यावेळेला कसं रेस्क्यू करायचं या सगळ्या गोष्टीचं आम्ही सांगितलं की आठवड्यातून 2-2 दिवस आम्हाला ट्रेनिंग द्या, आम्ही कम्प्लीट करतो.
1: आतापर्यंत समाजाचा दृष्टिकोन असा होता की धार्मिक कार्यांमध्ये एक मानाचं स्थान मिळायचं किंवा जिथं जिथं शुभ संकेत गरजेचे आहेत तिथं आपल्या समुदायाला आवर्जून आमंत्रित केलं जायचं. पण आता या ओळखीतून हळूहळू आम्ही समाजाचे जीवनरक्षक पण आहोत, प्राण वाचवणारे सुद्धा आहोत हे सिद्ध करण्याची एक संधी या मोहिमेतून तुम्हाला मिळतीये आणि त्यातून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा एक खूप मोठा मार्ग खुला झालाय. याबद्दल तुम्हाला काय वाटत?
0: माझ्यामध्ये असणारा स्टेरोटाईप, त्यानंतर स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन सिन्स लास्ट 5 वर्षापासून कमी झालंय, स्वीकार्यता समाजामध्ये वाढलेली आहे लोकांची. म्हणजे ठीक आहे ते पण आहेत, माणूस आहेत, त्यांना पण आपण सांभाळून घेतलं पाहिजे. लोक स्वीकारतायत थोडं थोडं करून, कदाचित आणि 10 वर्षानं स्वीकार्यता खूपच वाढेल. तर सामाजिक सगळे हे रूढी परंपरेच्या माध्यमातून जे काय आतापर्यंत या समुदायाला फक्त एक दैवत्वाचं स्थान देऊन एका पदावरती विराजमान करून एका बाउंड्रीज मध्ये बांधण्याचं काम या तत्कालीन समाज व्यवस्थेने केलं. 2014 15 एप्रिल 2014 सुवर्ण काळ उगवला, माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही सुद्धा तृतीय लिंग आहोत, एक्झिस्ट करतो, म्हणून आम्हाला तिसरं लिंग म्हणून मान्यता सर्वोच्च न्यायालयाने दिली. 16 पहिल्यांदा तृतीयपंथी हक्क संरक्षण अधिनियम आला, त्याचा खूप विरोध झाला आमच्या समुदायात कारण काही अमेंडमेंट त्यात करायचे होते, चांगले नव्हते. त्यानंतर 19 पुन्हा ऍक्ट आला आणि 20 त्याचे रूल्स आले, अद्यापही कुणाला माहिती सुद्धा नाहीये की आमच्यासाठी कायदा आहे म्हणून. तर या सगळ्यातून मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही लीगल रिकॉग्नायझेशन कुठल्या कम्युनिटीला देत नाही तोपर्यंत मला काही मिळत नाही. ते सगळ्यात मोठं काम न्यायदेवतेनं केलं, त्यानंतर त्याचा शिक्कामोर्तब करण्याचं काम प्रशासनाचं असतं, ते 2019 झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये समुदायानं स्वतःची भूमिका निभावली की समाजामध्ये पुढे आले. जसं तुम्ही आज अनेक शहरामध्ये बघायला गेला, मी अशा ह्या पवित्र सांगली शहरात आलेले तर या ठिकाणी आमच्या डॉक्टर मनीषा पुणेकर जे असतील, आमच्या इथं जरीना नानी म्हणून आहेत, त्याचबरोबर आपल्या इथं आमच्या एक सुजाता ताई म्हणून आहे, त्या ठिकाणी अमोल ताई म्हणून आहेत. म्हणजे अशा या सगळ्या एक मोठ्या मोठ्या समुदायातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि या समुदायाला प्रत्येक वेळेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावं लागतं त्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. आज आमच्या देवीचा कार्यक्रम सुद्धा एक आयोजित करतो, भंडारा घालतात, प्रसाद घालतात, त्यात सुद्धा लोक येऊन सामील होतात. ती सुद्धा एक सोशल इन्क्लुजनच्या प्रति केलेली ऍक्शन आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे गुरुवर्य जिता नाईकजी पुण्याच्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि मला वाटतं की इथून पुढे भविष्यात आमच्यात अनेक जण आता इंस्टाग्राम रील स्टार पण आहेत, चांगले चांगले संदेश देत असतात त्याच्या माध्यमातून. मला वाटतं की मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जे सोशल इश्यूज आहेत म्हणजे सामाजिक प्रश्न तुमच्या भागातले गल्लीतले ते उचला त्या रील्सच्या माध्यमातून, आणि इन्क्लुसिव्हिटी वाढेल लोकांची. आणि ऑलरेडी या सगळ्या माध्यमातून आम्ही करतोय, मला वाटतं की भविष्यात येणाऱ्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा समुदाय नक्कीच एक समर्थपणे काम करताना दिसेल. आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं प्रत्येक समुदायाला पुढे आणण्यासाठी काही ना काही शासनानं केलेलं आहे, SC ST ऍक्ट आणला, आयोग बनवला, आम्ही सुद्धा आता ह्युमन राईट्स कमिशनमध्ये केस घातली की आमचा एक वेगळा आयोग बनवा म्हणून. आता नुकतंच माझी एका परवा दिवशी एक बैठक झाली वैद्यकीय शिक्षण विभागासोबत, मोफत हार्मोन थेरपी सर्जरीचं आम्ही प्रपोजल तयार आहे, शासन निर्णय त्याच्यावर डिस्कशन होतं. पोलीस भरतीमध्ये कन्सेशन द्यावं म्हणून गृह विभागानं अभिप्राय मागवलेला आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपल्या इकडे सध्या भीज भांडवल योजना आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये मध्यम कर्ज, लघु कर्ज आणि दीर्घ कर्ज देतो, 25,000 पासून 2 लाखापर्यंत कर्ज देतो. आपल्या माध्यमातून सांगायचं कारण येत काय की लोकांना ते कळलं पाहिजे. त्यामध्ये आपण 25,000, 50,000, 2 लाख असं लोन देतो, 40% अनुदान शासन देतं, 10% लाभार्थी घालायला लागतं आणि 50% आपल्याला लोन मिळतं. अशा अनेक इनिशिएटिव्ह आपण घेतोय आणि नक्कीच हे मी कल्याणकारी मंडळ

0: सहअध्यक्ष म्हणून या पुणे विभागाची, त्याचबरोबर आमच्या राज्याच्या सहअध्यक्ष सहउपाध्यक्ष आहेत डॉक्टर सानवी जेठवाणीजी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कोल्हापूरच्या असणाऱ्या आणि या मंडळाच्या सदस्या मयुरी आळवेकर या सगळ्यांच्या सहकार्यात काम खूप चांगलं चाललेलं आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी करते. आमच्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि स्वतःला या समाजात समावेशकतेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला घडेल ते काम करावं, सहकार्य करावं आणि स्वतःला वेगळं आहोत असं न समजता हे समाजाचा भाग आहोत असं समजून जर आपण काम केलं तर नक्कीच हा समाज स्वीकारेल आणि एक दिवस असा येईल की आम्ही पण या समाजाचा भाग घटक म्हणून शिकू. आणि हे इनिशिएट आमच्या संपाळ सरांनी घेतलं तर याच्या माध्यमातून ही एक नवी सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावी आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या ज्या विभागाकडून जे जे करता येईल त्या त्या विभागाने करावं आणि एक संधी द्यावी. आणि आमच्यातल्याही सगळ्या माझ्या भगिनी असतील, ट्रान्समेन माझे बंधू असतील, त्या सगळ्यांना मी या माध्यमातून आवाहन करते की त्यांनीही पुढे यावं. कुणाला काही कधी कशाची गरज लागेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. नसेल तर आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जावा, सहाय्यक आयुक्त साहेब असतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपली तक्रार सांगा, त्यांनीही माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील. आणि आपण नक्कीच सर्वजण मिळून एकत्रितरित्या या समाजामध्ये कसं आपण एकत्र येऊ आणि समाविष्ट होऊ या दृष्टिकोनातनं बघूया, एवढंच सांगू इच्छित.
1: अरे वा, खूप छान. तुम्ही आपल्या समाजासाठी तर एवढं सगळं करता आहात, झटता आहात. शैक्षणिक दृष्ट्या पण तुम्ही खूप जास्त प्रगती केलेली आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये पण तुमची पदवी आहे, MSW आता करत आहात आणि कायद्याचं सुद्धा ज्ञान घेत आहात, पदवी घेत आहात. स्वतःच्या आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे, तुमची महत्वाकांक्षा काय आहे, म्हणजे समाजासाठी बोलून झालं, समुदायासाठी बोलून झालं, तुम्हाला शिवानीला स्वतःसाठी काय करायचंय?
0: तशी माझी इच्छा लहानपणापासून जर मी बघितलं तर मला म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, कलेक्टर IAS व्हायचं होतं. तेव्हा मी 9वी 10वीत पुस्तकं आणून वाचायची, पण काही सर्टन याच्यामुळे मी ते मध्यंतरी सोडून दिलं, परिस्थितीमुळे शिकली नाही. आणि आता समाजकार्य करत असताना मला अद्यापही वाटतं की मला कुठे बाहेर यायचं नाही आहे किंवा मला असं हे नको आहे. तर मला जास्ती आवडेल की मी पॉलिसी मेकिंगच्या भूमिकेत असेन, म्हणजे डॉक्युमेंटली काम करून त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्यात मला खूप रस आहे. मी करते समाजकार्य. आता मी निवडणूक सुद्धा लढवली मागची महानगरपालिकेची. मला असं की ते पण वाटतं की 9 to 5 जॉब करून निवांत मी माझ्या आयुष्यात राहावं, पण नाही, एक माणूस म्हणून मी प्रत्येकाकडे बघते. मला फक्त माणुसकी दिसते. माझ्याकडे कोण येतो त्याला मी सर्वांगीण न्याय देण्याचा प्रयत्न करते. शक्य तितकं माझ्याकडं होतं तेवढं मी करते आणि भविष्यात सुद्धा करत राहीन. म्हणजे माझ्यामुळे किमान माझ्या एका बोलण्याने आणि मी ज्या पदावरती आहे त्याच्या एका सहीने 10 जणांचं भलं झालं पाहिजे, इथपर्यंत मी स्वतःला बघण्यास इच्छुक आहे.
1: अगदी शिवानी, खरंच म्हणजे मला असं वाटतंय की पूर व्यवस्थापन किंवा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातर्फे ही जी मोहीम आखलेली आहे किंवा ही आघाडी जी घेतली गेलेली आहे की तृतीयपंथी समुदायाला समाविष्ट करून रेस्क्यू पथक, बचाव पथकाची निर्मिती असेल, हे एक मोठं पाऊल आहे एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीसाठी. आणि त्यामध्ये तुम्ही इतक्या धाडसानं उतरला आहात की तुम्हाला ही संधी दिसतीये की हे फक्त पूर हे एक निमित्त आहे, पण याद्वारे समाजामध्ये खूप मोठा बदल होऊ घातलेला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी सज्ज आहातच. कुठेच कमी नाही आहे, मग ती भाषा असू दे, माहिती असू दे, ज्ञान असू दे, भावनिकता असू दे, संवेदनशीलता असू दे किंवा शारीरिक कणखरता असू दे, सगळ्यात तुम्ही सरस आहे. आणि मला तर वाटतं की आजच्या तरुणाईला सुद्धा, मगाशी आपला उल्लेख झाला, तुम्ही बोललात की तरुणाई का बेरोजगार आहे, तर तरुणाईला सुद्धा खूप मस्त मार्गदर्शन तुमच्या बोलण्यातून सहजच झालंय की कुठं चुकतंय नेमकं, हा पण एक विश्लेषणात्मक दुवा मिळालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अशा बऱ्याच माध्यमातून तुम्ही स्वतः तर पुढे याच, पण समुदायातील इतरही व्यक्ती प्रेरित होऊन खूप चांगलं काहीतरी समाजात होऊ दे. आणि सगळ्याच पातळीवर, शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, भावनिक, सगळ्याच पातळीवर. आणि मंडळी, अशा प्रकारची व्यक्ती जर इतक्या महत्वाच्या आघाड्यांवर आपल्याला लाभली तर हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे खरंच. आणि आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे शिवानी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला भरपूर शुभेच्छा देऊया. खरं तर ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी जोखीम आहे आणि अशा प्रकारचे गंभीर प्रसंग येऊ नयेत असं आपण म्हणतोय, पण अशा प्रकारची जर आघाडी आपल्या बचावासाठी असेल तर आपल्याला कशाचीच चिंता असण्याची गरज नाही. तर शिवानी,

0: श्रोत्यांसाठी काही विशेष संदेश देणार आहात का, काही खास बोलणार असाल तर जरूर व्यक्त व्हा.
1: माझं म्हणणं इतकंच आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला बोलवण्याची वेळ देवानं कधीही आणू नये, कारण आम्ही आपत्ती काळातले लोक मदत करणारे आहोत, तर तशी आपत्ती कधीच येऊ नये. त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी होते, त्यामुळे देवाला एकच विनंती आहे की आम्हाला बोलवण्याची वेळ येऊ नये. आली तर नक्कीच मला वाटतं की आम्ही लोकांचे जीव वाचवूच, देवदूत जे म्हणतात लोक नक्कीच लोकांचे प्राण वाचवून आम्ही मदत करू. आणि सांगली जिल्ह्याच्या सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापनला या माध्यमातून विनंती करते.

0: आली तर नक्कीच मला वाटते की आम्ही लोकांचे जीव वाचवूच. देवदूत जे म्हणतात लोक, नक्कीच लोकांचे प्राण वाचवून आम्ही मदत करू. आणि सांगली जिल्ह्याच्या सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापनला या माध्यमातून विनंती करते की त्यांनीही इथल्या लोकांशी अप्रोच होऊन या ठिकाणी अशी टीम बनवावी. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं सकारात्मकता पसरेल. पुन्हा त्यानंतर आपलं एक ढोल ताशा पथक आहे पुण्यामध्ये शिखंडी म्हणून, ते गणपती त्यांनी वाजवतात. त्या पद्धतीनं माझी इच्छा आहे की मोठं गणपतीचं श्रद्धास्थान या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. तसं सर्व मंडळांनी एकत्रित येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळी या समुदायासाठी राबवावा. आणि नक्कीच त्यावेळेला आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही येऊ. आणि या ठिकाणी असणाऱ्या तुम्ही माझ्या सर्व भगिनी जे कोण ट्रान्समॅन बंधू असतील त्यांना घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वजण काही ना काहीतरी आयुष्यात करत आहात त्या सगळ्या वाटचाली शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी बोलवलात मला त्याबद्दल आपल्या पूर्ण सांगली आकाशवाणी केंद्राचं हे आभार मानते की आपण अशा समाजातल्या एक लैंगिक अल्पसंख्याक घटकातील एका प्रतिनिधीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आमचा आवाज आपण पोचवत आहात. आणि नावावरून आणि आवाजावरून जज करू नका एवढंच मी सांगते श्रोत्यांना. धन्यवाद.
1: तर शिवानी, या खास मुलाखतीत तुम्ही आणि आमच्या इतक्या कमी कालावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणाला सुद्धा तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला इतकं छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर धन्यवाद आणि नमस्कार.
0: थँक्यू.
2: सोपं नसतं इतकं. शिवानी गजवर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, समाजात असणारी नकारात्मक मानसिकता स्वीकारून झगडत स्वतःचं अस्तित्व उमटवण्यासाठी प्रयत्न करणारा हा तृतीयपंथी समाज. ही मुलाखत ऐकल्यावर आपले अनेक गैरसमज नक्कीच दूर झाले असणार आहेत. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. स्त्रियांच्या बाबतीत वय हा खूपच नाजूक विषय असतो. प्रत्येक सजीवाची जन्म, त्याची वाढ, परिपक्वता आणि वृद्धत्व हा नैसर्गिक प्रवास असतो. या प्रवासामध्ये स्त्री शरीरामध्ये अत्यंत वेगवेगळी स्थित्यंतर घडत असतात. वस्तुत जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या शरीरामध्ये बऱ्याच पेशी निर्माण होत असतात आणि ठराविक कालावधीनंतर या पेशी मृत होत असतात. तारुण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये या पेशी निर्मितीचा दर हा जास्त असतो आणि आपण यालाच म्हणतो अपचयापेक्षा चय जास्त असतो. आणि जसजसं वृद्धत्वाकडे झुकलं जातं तसतसं पेशी निर्मितीचा दर कमी होतो आणि पेशी मृत होण्याचा दर हा वाढतो आणि त्यामुळेच अपचय वाढतो आणि मग वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागतात. जन्मापासूनच ही प्रक्रिया चालूच असते पण तिची लक्षणं ही 40-50 वर्षांनंतर स्पष्टपणे दिसू लागतात. हा एक नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय बदल आहे. जेव्हा आपण वय या गोष्टीचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज. जन्मापासून कॅलेंडरच्या दिवस आणि वर्षाच्या बाबतीत जे मोजलं जातं ते क्रोनॉलॉजिकल एज. आपल्या पेशी किती सक्षमतेने आणि सक्रियतेने कार्यरत आहेत त्याच्यावरून जे मोजलं जातं ते बायोलॉजिकल एज. आजकाल तारुण्यावस्थेमध्ये देखील अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं त्यांचं बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एजपेक्षा कितीतरी जास्त असतं. तिसरा मुद्दा असतो सामाजिक वय. वयाच्या सर्टन टप्प्यामध्ये किंवा निवृत्तीनंतर आपला समाजामध्ये असलेला स्थान बदल होतो. म्हणजे आई वडील या स्थितीमधून आजी आजोबा किंवा एखाद्या पोस्टवर असलेलो त्याच्यातून निवृत्ती आणि त्याचा परिणाम जो काही आपल्या शरीरावर होत असतो त्याला सामाजिक वय असं म्हटलं जातं. वार्धक्यामध्ये झुकताना बऱ्याच वेळा केस पांढरे होणे, पेशी आणि अवयवांची क्षमता कमी होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, हाडे कमजोर होणे, स्नायूंची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. मेंदूची कार्यक्षमता आणि मानसिक क्षमता कमी झाल्याने मानसिक वृद्धत्व देखील येऊ शकते. या स्थितीमध्ये किंवा या वयामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एकतर पाळी नुकतीच गेलेली असते किंवा जाण्याच्या मार्गावर असते आणि मग अशा काळामध्ये भावनिक अस्थिरता, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, विस्मरण वाढते, तिची समाजातील भूमिका बदललेली असते, जबाबदाऱ्या बदललेल्या असतात. WHO नुसार 60 वर्षी वयानंतर वृद्धत्व समजलं जातं. सतत कार्य करणाऱ्या पेशींची दुरुस्तीची क्षमता कमी झाल्याने फ्री रॅडिकल्स किंवा प्रदूषण, दूषित आहार यामुळे देखील फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. ताणतणावामुळे देखील पेशींना नुकसान पोहोचते. मेनोपॉज नंतर स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात, त्वचा कोरडी पडते आणि हळूहळू वजन वाढते. याला आपली जीवनशैली, चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव, व्यसनाधीनता, अयोग्य आहार कारणीभूत आहे. चौरस समतोल आहार ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण वय, लिंग, अवस्था यानुरूप आहे असा आहार घेणे आवश्यक आहे. रोज 30-40 मिनिटं किंवा आठवड्यातून 150 मिनिटं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग साधनेचा विचार करताना आसनं, प्राणायाम, ओंकार साधना, ध्यान यासारख्या योगाभ्यासाने

यामध्ये चांगलाच फायदा होतो. संशोधनानं हे सिद्ध केलेलं आहे की ध्यानामुळे मेंदूतील पेशींचे संरक्षण होते. रोज 6 ते 7 तास गाढ झोप घेतल्याने देखील शरीराला विश्रांती मिळते. रिकामे मन सैतानाचे घर, आणि म्हणूनच या काळामध्ये मिळालेला रिकामा वेळ एखादा छंद जोपासण्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये गुंतवावा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आवळा रोजच्या रोज सेवन करणे, हळद दूध सेवन करणे यासारख्या उपायांचा देखील दररोज अवलंब केला तर आपण वृद्धत्व प्रोलॉंग करू शकतो. शेवटी काय तर वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य तस्मात योग भवती दुःख. नियमित आहार, नियमित व्यायाम, आसन, प्राणायाम, ध्यान, सकारात्मक जीवनशैली याद्वारे आपण वृद्धत्वाची गती कमी करू शकतो. वृद्धत्व टाळता येत नाही, पण निरोगी आणि आनंदी वृद्धत्व नक्कीच जगता येतं. योगा ॲड्स लाईफ टू युअर डेज व्हाईल मेडिसिन्स ॲड डेज टू युअर लाईफ. वयाची वर्षे वाढणे आपल्या हातात नाही, पण जीवनातला उत्साह टिकवणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड 416 416, किंवा सांगली आकाशवाणी @gmail.com या ईमेल अॅड्रेसवर सुद्धा आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम इथेही आपण आपली मतं व्यक्त करू शकता. बरंय तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसवनीस. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून समाचार.

फिल्म अनुपमा। संगीतकार का नाम पता है क्या आपको? हेमंत कुमार।

0: आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त। विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात। आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं तिसरं स्थान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले। यातून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे। दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले। यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे। यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत। तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे। भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते। या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंग म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है। ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती हैं।
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले। केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले।

नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शांती कायदा 2025 अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त, विमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं तसंच उत्पादन क्षमता, कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचारविनिमय होणार आहे. भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या

सिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असं गडकरी यांनी सांगितलं. इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते असं शाह यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या. स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं एक गडी गमावत 21 धावा केल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित दोन संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, गांगेय पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे

यानं पटकावलं तिसरं स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दोस्तों, मैं हूं आपके रेडियो सखी ममता सिंह, लेकर आई हूं कार्यक्रम मन चाहे गीत। तो बढ़ाइए अपने रेडियो की आवाज, लेकिन रखिएगा ध्यान।
1: सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं, प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले। दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले। भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते। या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंह म्हणाले,
2: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है, जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं। और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है। ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती हैं।
1: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं, असं ते म्हणाले। केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते, असं ते म्हणाले। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं। पर्यायी जैव इंधिने आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली, अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली। लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे, तसेच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं। राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे। कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे। अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे। उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे

0: आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिके उगवण ते रोपवाडीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातल्या 15 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातल्या कलम 155चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे केल्याचा आणि जमिनींचे फेरफार करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निलंबित करून न थांबता या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि काहींना सेवेतून बडतर्फ केले जाईल असा इशाराही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला. पुणे विभागात चौकशीची 1424 प्रकरणं संशयास्पद आढळली आहेत. यानंतर राज्यात गेल्या 5 वर्षात कलम 155 अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची 3 महिन्यात तपासणी करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाज माध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंड सोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी 3रं दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: एम फारूक कादरी और फिरासत हुसैन, मुनव्वर लल्ला, पप्पू बिजली वाले, शेख शमा परवीन और अफसाना बेगम, महजवी शेख और इनका पूरा परिवार, दयाल बंदे बिलासपुर छत्तीसगढ़ से, पद्माकर राउत, सविता राउत, अश्लीला राउत, आदित्य राउत और इनके अन्य साथी. और इसके अलावा फरमाइश आई अयोध्या स्टेट भोपाल मध्य प्रदेश मयूरी परिसर से श्रवण सिंह के नारे और इनका पूरा परिवार. चलिए अब सुनते हैं अगला गीत. ये

0: कौन सी तमन्ना रही भाई, बोलो बोलो तो।
1: पीर बाबा का दीदार।

हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपण सर्वांचं भरभरून स्वागत. आज आपण एका अनोख्या अद्वितीय अशा वारीच्या प्रवासाला जाणार आहोत. अनोखी यासाठी कारण ती आडवाटेनं जाणारी आहे. कीर्तन, लावणी, बतावणी अशा परस्परांपासून बऱ्याच अंशी भिन्न असणाऱ्या लोककला प्रकारांचा अतिशय भावोत्कट कलाविष्कार आहे. शिवाय ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंतची संत परंपरा, एवढंच नाही तर साने गुरुजींनी दिलेला विठ्ठल मंदिर प्रवेशाचा लढा, तसंच भक्ती आणि परमार्थापलीकडं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या दृष्टिकोनांमधून

0: साहित्यानं आणि वारकरी संप्रदायानं आपल्या राज्याला महाराष्ट्राला काय दिलंय या सगळ्याचा वेध घेणारा एक नाट्याविष्कार कलाविष्कार सध्या खूप लोकप्रिय होतोय. सगळीकडेच त्याचं कौतुक होतंय. सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा असा हा कलाविष्कार आहे कीर्तावनी. या नाट्याविष्काराचं लेखन दिग्दर्शन नृत्य नाट्य अशा सगळ्याच आघाड्या अगदी आव्हानात्मक असल्या तरी लिलया सांभाळणारी रुचिका खोत आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहे. तिचं अगदी भरभरून स्वागत करूया आपल्या कार्यक्रमात. रुचिका नमस्कार.
1: नमस्कार. खूप खूप धन्यवाद.
0: खूप छान वाटतंय कारण मला असं काय विचारू आणि काय नको असं झालं. तुझ्याकडे काय काय आहे मला सगळं जाणून घ्यायचंय. आणि सुरुवात करूया आपण अगदी म्हणजे शिक्षणापासून करूया कारण ती एक क्युरिओसिटी असते ते एक कुतूहल असतं. तर शिवाजी विद्यापीठातून मराठी साहित्यात बीए केल्यानंतर नाट्य विषयाकडे वळण घेतलंस तू. हा तर मग हा एक थोडक्यात प्रवास कसा आणि साहित्याची पार्श्वभूमी जी आहे तुला ती अभिनयात दिग्दर्शनात कशा प्रकारे प्रकट झाली हे पण मला ऐकायला आवडेल.
1: नक्की. कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात मी माझं बीएचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच महाविद्यालयात खरं मी प्रवेश घेण्याचं कारणच हे होतं की विवेकानंद कॉलेजचा कल्चरल डिपार्टमेंट खूप तगडं होतं त्यावेळी आणि युवा महोत्सवाच्या त्या सगळ्या वाऱ्यामध्ये खूप आघाडीला असणारं महाविद्यालय आमचं होतं. त्यामुळे माझं आधीच ठरलं होतं की जायचं तर या कॉलेजला जायचं आणि दहावीला बरे मार्क होते तरी पण मी ठरवलं होतं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्यामुळं ही पार्श्वभूमी ज्या कॉलेजची चांगली ते कॉलेज आपल्यासाठी चांगलं. तर मी तिकडे गेले अर्थातच युवा महोत्सवात माझी भूक काही पूर्णपणे भागत नव्हती.
0: बर.
1: कारण आपल्याला नाटकात काम करायची इच्छा असते पण आपल्याला घ्यायची पण इच्छा पाहिजे दिग्दर्शकाला आणि बाकीच्या लोकांना. त्यामुळे मला माझ्या मनासारखी कामं काही मिळत नव्हती आणि या सगळ्या कॉलेजमध्ये विद्यापीठाशी संलग्न असणारा रंगमंच परिचय आणि वाणी कौशल्य नावाचा एक 6-6 महिन्यांचे 2 कोर्स सुरू झाले होते.
0: बर.
1: जे कोर्स घेत होते डॉक्टर हिमांशु स्मार्थ कोल्हापूरचे. तर त्या कोर्सला पण खरं तर ऍडमिशन घेण्या इतकी फी भरण्या इतकी माझी कुवत नव्हती तेव्हा. अमुक एक पैसे पासला मिळायचे आणि मग अजून कुठले वरचे पैसे कुठल्या तरी कोर्सला घरून मागा असं व्हायचं. त्याच्यामुळे मी त्याच्यात पडणार नव्हते.
0: बर.
1: पण आमचे नंदकुमार रानभरे नावाचे एक खूप उत्साही आणि विद्यार्थी केंद्री शिक्षण पद्धती असावी आणि बाकी सगळ्या गोष्टी असाव्यात कॉलेजमध्ये असे आग्रह असणारे हे आमच्या रानभरे सरांनी मला त्या पहिला तास तरी तू कर त्या कोर्सचा म्हणून तिथे जाऊन बसवलं. आणि मी ऐकलं त्या दिवशी हिमांशु स्मार्ट सरांना आणि मला असं कळलं की नाही आपल्याला शिकायची गरज आहे.
0: हा.
1: किंवा आपली चलती असण्याचा एक काळ असतो ना कॉलेजवर की आपल्या सूत्रसंचालनांमुळे निवेदनांमुळे भाषणांमुळे कथाकथनांमुळे कविता वाचनांमुळे आपल्याला ओळखायला लागणारा NSS मुळे आपल्याला ओळखायला लागणारा असा एक विद्यार्थी वर्ग मित्रवर्ग फॅन वर्ग तयार झालेला असतो आणि हवा असण्याची फेज असते ती. आणि मला रिअलाइज झालं त्या पहिल्या तासाला की नाही आपण किती पाण्यात आहोत म्हणजे आपण पाण्यात नाहीच आहोत हे मला त्या दिवशी कळलं. आणि मी म्हंटल की नाही आपण काही करायचं पण ही फी काही कन्व्हिन्स करायचं घरी आई बाबांना आणि ही फी भरायची आणि हा कोर्स आपण करायचा आहे. ते 2 कोर्स करणं ही खरं तर माझा सगळा हा नाटकीय प्रपंच आज मी पुढे नेण्याचा प्रयत्न करते त्या सगळ्या प्रपंचाचा पाया म्हणजे हे 2 कोर्स होते. कारण त्या टप्प्यापर्यंत नाटक ही हौस होती. नाटक हा छंद होता किंवा ते एक तळमळीनं तडफडीनं करण्याचं काहीतरी होतं माझ्यासाठी जे खूप रोमॅन्टिक असतं त्या वयात की मी काही करायला तयार आहे मी उपाशी राहून काम करायला तयार आहे. पण ह्या टप्प्याच्या पलीकडचा टप्पा असतो की तुम्ही नाटकासारखी गोष्ट कलेसारखी गोष्ट आयुष्यात व्यवसाय म्हणूनही निवडू शकता. त्याआधी हे मला माहितच नव्हतं. ते कोर्स पूर्ण होता होता शेवटी मला माझ्या या गुरुजींनी सांगितलं की तू पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकावंस असं मला वाटतं. तोवर माझं असं होतं की मला MPSC UPSC परीक्षा द्यायच्या होत्या आणि माझं कंडिशनिंगच तसं तयार केलं होतं तू हुशार आहेस
0: बर
1: तू अशा परीक्षा दे ज्याला काही इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी जितकी फी भरावी लागते तितकं भरावं लागत नाही आणि आपण चांगल्या आपण समाजासाठी काम करू शकतो आणि तुझ्यात ते सगळे गट्स आहेत वगैरे आणि तू हेच कर. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही आपलं हे नाही आहे आपलं हे आहे खरं तर. पण मला माहिती नव्हतं की म्हणजे मी गुरुजींना विचारलेला प्रश्न जसाच्या तसा माझ्या आवाजासहित माझ्या लक्षात आहे की पण मी काय करू तिथे जाऊन काय करत

0: असतात अशा एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन हेही मला माहीत नव्हतं. पुढे काय करणार आपण? ठीक आहे आपण 24 तास नाटक करू तिथे जाऊन, पण मग पुढे काय होणार आयुष्यात? मला गुरुजी म्हणाले ते तू ठरवशील 3 वर्षात, तुझं ठरून जाईल ते, तिथे शिकशील ते. म्हणतो ते मला माहिती नाही, ते तू शोधायचंस.
1: बरं,
0: तेव्हा मी घरी हे सांगितलं आणि घरच्यांचा पण गुरुजींवर तेवढा विश्वास असल्यामुळे आणि मला लिखाणाचं अंग बरं होतं हे आईबाबांना माहित होतं.
1: बरं,
0: की मी लिहावं हा त्यांचा आग्रही असायचा कायम. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, ते म्हणतात सर तुझे, तर तू जा बघू आपण काय होतंय पुढे. तर मला खरंच माझ्या घरच्यांचंही कौतुक आहे.

0: तितकी न वाटता त्यांनी खरं तर माझ्यावर पण नाही माझ्या गुरुजींवर विश्वास ठेवून मला पाठवून दिलं तिकडे. आणि कौतुक आहे मला या गोष्टीचं आणि अभिमान पण आहे की त्यांनी सोडून दिलं विश्वासावर. आणि मग ललित कला केंद्रात गेल्यापासून खऱ्या अर्थानं नाटकाची सुरुवात झाली.
1: वा तेच, कारण घरच्यांचं कौतुक खरंच तू म्हणालीस ते आहेच, कारण की स्पर्धा परीक्षा हे एक सुरक्षित करिअर आहे, भलेही तिथे जाण्यासाठी कष्ट खूप घ्यावे लागतात, अनिश्चित आहे, पण एकदा मिळालं की तुम्ही सुरक्षित राहता. पण तुझं जे आहे की तू स्वतःला ओळखलं होतंस तोपर्यंत, तुला एक फक्त हा कर असं कुणीतरी म्हणायची गरज होती आणि तो स्पार्क तुला मिळाल्यावर मग तू मागे नाही बघितलंस.
0: हो
1: की नाही? आता ललित कला केंद्रापर्यंतचा प्रवास लक्षात आला, तिथून पुढे रवींद्र पुरस्कारापर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल.
0: येस, ललित कला केंद्रात प्रवेश घेतल्या मला माझे दुसरे गुरुजी भेटले, जे माझी महत्वाची माणसं आहेत. आज मी काय नाटकात जे करू पाहते त्याच्या पायाशी असणारे डॉक्टर प्रवीण भोळे,
1: बरं,
0: तिथले एचओडी आहेत आता. तर मला सरांनी सांगितलं की ललित कला केंद्रात शिकायचं तर मागचे सगळे दोर कापावे लागतात. घरची आठवण येते, आई बाबांची आठवण येते, भावाचं लग्न आहे, असं काही नसतं. तर हे सगळे दोर कापून इथं तुला शिकावं लागेल. आणि मी म्हणजे मला आधी जितकं हवं होतं तितकं न मिळाल्याने तिथं जे काही सुरू झालं ते मला अधाशासारखं हवं होतं की अरे हे मला हवं होतं आणि आता हे माझं खूप जवळ आहे. त्याच्यामुळे मी सुसाट सुटले. मग अकॅडमिक शिक्षणामध्ये जितक्या ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत तितक्या पूर्ण करून अजून चार स्वतः ओढवून घेणे गोष्टी अंगावर, अजून चार पुस्तकं वाचणे, कादंबऱ्या वाचणे, कथा वाचणे, आणि त्या सगळ्याचं नाटकाशी काही संबंध आहे का. एकूणच म्हणजे ललित कला केंद्राच्या प्रोसेसमध्ये हे कळलं मला की नाटकासारख्या माध्यमाला कुठल्याच विषयाचं वर्ज्य नाहीये, त्याला सगळंच आपलं करायचं असतं, सगळंच नाटकाचं असतं, काही कशाचंही नाटक होऊ शकतं.
1: हा
0: त्यामुळे आणि नटाला सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात, त्याच्यामुळे एकतर खूप दरवाजे उघडले, देशातल्या विदेशातल्या लोकांकडून खूप शिकायला मिळालं, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं शिकायला मिळालं, आपल्या आवाजावर शरीरावर काम करणं कसं गरजेचं आहे. महाराष्ट्रात, देशभरात आणि जगात रंगभूमीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत काय काम घडत आलंय, कुठल्या कुठल्या अप्रोचेसनी लोकांनी नाटकाकडे बघितलंय, ह्या सगळ्या अभ्यासामुळे आणि स्वतः करत राहणाऱ्या एक्सपेरिमेंट्समुळे, शिक्षकांच्या मदतीमुळे हे हळूहळू हळूहळू वाढत गेलं आणि मनापासून काम केल्यामुळे तो काही आता रवींद्र पुरस्कार मला मिळवायचा आहे असं काही नव्हतं.
1: बरं,
0: ते वातावरण तिथलं आहे ते पूर्णपणे अनुभवायचंय, आत घ्यायचंय, कारण 3 वर्षांनी बाहेर पडल्यावर मला नंतर पुन्हा असं अशी जागा एक मिळणं, असे शिक्षक मिळणं, एक आयटी लायब्ररी मिळणं असं शक्य नसणार आहे याची कल्पना होती. आणि आत्ता जे मिळतंय ते घ्यायचंय एवढंच असल्यामुळं तो मिळून गेला, म्हणजे असं काही ध्येय नव्हतं की आता तो मिळवायचाच आहे.
1: पण मग त्याच्यानंतर म्हणजे आधी तू विद्यापीठात कॉलेज लेवलला जे काही कलाविष्कार केले होतेस किंवा तुला आतून इच्छा होत होती आणि तू प्रकट होत होतीस किंवा सादर होत होतीस असं आपण म्हणूया, आणि ललित कला केंद्रानं एक तुला घडवलं पूर्णपणे.
0: फक्त कलाकार म्हणून नाही, ललित कला केंद्र अशी जागा आहे की तुम्हाला, आणि नाटक ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला माणूस म्हणून खूप बदलवत जाते. म्हणजे स्पष्ट ललित कला केंद्रात जाण्यापूर्वीची मी आणि ललित कला केंद्रातून बाहेर पडतानाची मी ह्याच्यात काळं पांढरा इतका फरक असावा इतका फरक. आणि हे जर मन लावून केलं तर तो प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा वळण म्हणता येईल एवढं ताकदीचं माध्यम आहे ते तिथं शिकणं म्हणजे
1: खरंच. आणि मग त्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार हा टॅलेंट शो आहे, त्यामध्ये मग तुझा प्रवेश झाला, ते कसं काय म्हणजे तो अनुभव सांग.
0: खरं तर ललित कला केंद्राच्या बाहेर पडल्या मी टीव्ही सिरियल आणि ह्याच्याकडे वळले नाही.
1: बरं,
0: आधी मी हे संपल्या कोष्टरंग नावाची एक फेलोशिप असते ती केली वर्ष. कारण ललित मधली 3 वर्ष इतकी संपृक्त असतात की तुम्ही फक्त जे मिळेल ते तुमच्या पोतडीत टाकून दिलेलं असतं. पण पोतडी नुसती भरून उपयोग नाहीये ना, त्या प्रत्येक वस्तू बरोबर मी अजून एक्सप्लोअर करून बघणं, अजून स्वतःचा शोध घेऊन बघणं त्या प्रत्येक गोष्टी बरोबर, हे काही त्या 3 वर्षात घडत नाही. तुम्हाला एक किट दिलं जातं जे तुम्ही आयुष्यभर वापरून बघायचं पुढे. आणि मला असं झालं की हे आत्ता लगेच एक पोतडी घेऊन मी ते मराठी इंडस्ट्री आणि याच्या नादी नाही लागू शकत. पुन्हा एक पुण्यापेक्षा आणि ऑलरेडी कोल्हापूरपेक्षा एक मोठं शहर पुणे जिथं मी येऊन पडले होते त्यात ताशी सरावायला लागले होते, तोपर्यंत एक पुन्हा नवीन मेट्रो

0: सिटी मला बघायची नव्हती. आणि मुळतच माझी प्रकृती अशी नाहीये की शहरं आवडतात, सगळी गर्दी आवडते, झगमगाट आवडतो. हे मूळ माझ्या प्रकृतीत नसल्यामुळं मला असं झालं की मला शांतता हवी आहे थोडीशी, की माझ्याकडे आता काय काय मी गोळा केलंय, ह्याचं मी काय करू शकते, माझं चिंतन काय, माझं आकलन काय आहे याच्यावरचं, ह्याचा थोडासा पाठपुरावा केल्याशिवाय मला या गर्दीत पडायचं नाहीये.
1: हा,
0: मला ते करून बघायचं पण आहे, कारण अर्थातच आता मी व्यवसाय म्हणून अभिनय ही गोष्ट बघत असेन तर मला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून सगळ्या माध्यमांमध्ये काम करून बघण्याची पण गरज आहे. पण मला लगेच मुंबईत नाही जायचंय.
1: बर,
0: तर मी गोष्टरंग नावाच्या एका फेलोशिपमध्ये काम करायला लागले, जो प्रोजेक्ट क्वेस्ट या पालघरमधल्या वाडा तालुक्यातले एक संस्था आहे जी आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणावरती काम करते आणि त्याच्यावरती त्यांचे बरेच प्रोजेक्ट्स आहेत.
1: बर,
0: तर हा त्यातला गोष्टरंग फेलोशिपचा प्रोजेक्ट हा हिंदी मराठीत सध्या खूप तुफान काम करत असणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा प्रोजेक्ट होता, तो गीतांजली ताईने पुढे आणलेला. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी काम करायला लागले, जिथं वर्षभर सोनाळ्यासारख्या त्या आदिवासी पाड्यांच्या भागातल्या गावामध्ये राहून पूर्ण वेळ मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण होईल या एका केंद्रबिंदूभोवती काम केलं जातं. त्यात जगभरात लिहिलेलं बालसाहित्य आहे, त्या बालसाहित्याचा अभ्यास करून आणि त्याच्या भोवतीच्या शिक्षणशास्त्राचा सुद्धा अभ्यास करून गोष्टींचं नाटकात रुपांतर करायचं आणि त्या सगळ्या भागात त्याचे परफॉर्मन्सेस करायचे, असं वर्षभराचं शेड्यूल असतं.
1: बर,
0: तर त्या निमित्तानं मी आजूबाजूला निसर्गाच्या बाजूनं खूप समृद्ध असणाऱ्या भागात राहिले, नाटकावरती पण अभ्यास केला आणि गीतांजलीताई स्वतः ऍक्ट्रेस आणि एनएसडी पास आउट असल्यामुळे नटांना पुढे आयुष्यभरात काय मिळेल माझ्या फेलोशिपमधनं याचाही तिचा विचार खूप सुंदर होता. ह्या सगळ्यातनं तिनं आम्हाला जे फीड केलं त्या वर्षभरात, त्या वर्षभरात सुद्धा ते ललितचं एक्सटेन्शन होतं खरं तर, एक वर्ष असं म्हणेन मी. खूप
2: प्रॅक्टिशनरशिप किंवा अप्रेंटिसशिप असा काहीतरी तो भाग तुझा उपोपच झाला.
0: बरोबर, तर खूप प्रॅक्टिशनर्स भेटले, अजून प्रॅक्टिस वाढली आणि सतत प्रयोग. नाटकवाल्यांचं फार थिअरीचा अभ्यास करून काम होत नाही, प्रयोग झाले पाहिजे आणि त्या वर्षभरात सलग आणि अशा ऑडियन्स पुढे की ती मुलं पहिल्यांदा नाटक बघतायत. नाटक बघण्याची एक साक्षरता असते ती आहे की नाही माहिती नाही, त्यामुळं अवघड असणाऱ्या प्रेक्षकांसमोर, चॅलेंजिंग प्रेक्षकांसमोर सतत 120 ते 150 प्रयोग आम्ही तेव्हा केले. तर त्या सतत प्रयोग करण्यामुळं पण मला एक ऑडियन्सचा सेन्स डेव्हलप झाला आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अजून वाढ झाली सगळ्यात. आणि शिवाय पैसेही मिळाले, जे पैसे घेऊन मी म्हणजे ललित पासआउट झाल्या घरून पैसे घेऊन मुंबईला जाणं हे म्हणजे गोष्ट मला खरं तर पचणारी नव्हती. त्यामुळे ते थोडे पैसे हाताशी असल्यामुळे मी नंतर आता म्हटलं थोडं आपण वर्षभर मुंबईत राहून बघू.
1: हा हा हा,
0: कारण आता अभिनयावरच पोट चालवायचं आहे साध्या भाषेत.
1: हा,
0: तर आपल्याला हे पण एक्सप्लोअर करून बघावं लागेल. आणि मग मी मुंबईत शर्वरी कुलकर्णी म्हणून माझी मैत्रीण आहे तिच्या घरी राहायला लागले ठाण्यात आणि मग ऑडिशन्स द्यायला लागले आणि या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा एक ऑडिशन आलं होतं जे महाराष्ट्राचा सुपरस्टारचं होतं. आता महाराष्ट्राचा सुपरस्टारचा आधीचा सीझन हा 2010 झाला होता. मी केला तो 2020 सीझन होता. आधीच 10 वर्षांनी आलेला हा सीझन, त्यात आपला महाराष्ट्रातले सगळे ऑडिशन्स देणार आणि कुठे काय त्यात आपला नंबर लागणार आहे, कशाला जा तिकडे, असं एक डोक्यात होतं माझ्या. तरी माझा भाऊ म्हणाला अगं देऊन तर बघ, आणि मी नेमकी इथे आले होते कोल्हापुरात ते
1: बर
0: त्याच्यात साखरपुड्यासाठी म्हणून. तर तो म्हणाला देऊन तर बघ, मी पण देतो तुझ्याबरोबर चल गंमत म्हणून. तर ती आम्ही अशी दोघांनी दिली आणि अतुल परचुरे आणि संजय मोने त्या ऑडिशनला होते. आणि मी म्हणलं नाही आपण कॅज्युअल नको घ्यायला, आपण काहीतरी सेन्सिबल करू, परफॉर्म बघू आपण काय होतंय ते. आणि मग त्यांना ते आवडलं, मग तू ललितची असका वगैरे हे सगळं झालं आणि तू चल तू कर काम इकडे. मग साधारण त्या वर्षी त्या सीझनला 6,000-7,000 मुलांनी ऑडिशन्स दिल्या होत्या.
1: बर,
0: महाराष्ट्रात. आणि झालं माझं सिलेक्शन. पण माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला रियालिटी शोचं स्टेज हे आपल्याला बाहेरून जितकं आकर्षक वाटतं तितकं काम करण्यासाठी सोपं नाहीये.
1: बर,
0: तर अजूनच आपण अगदी इकडे कुठल्या तरी आडगावातून आलेले, भलेही आपण नाटक एका इन्स्टिट्यूटमध्ये खूप औपचारिकपणे शिकलो असलो तरी आपली जीवनशैली वेगळी, आपल्या धारणा वेगळ्या, आपल्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती वेगळ्या, आपला स्वभाव वेगळा, यामुळे एका झगमगाटाच्या

0: मोठ्या दुनियेत पाऊल ठेवताना आपल्याला ते तितकस सोपं नाही जात.
1: बर
0: पण मला सुदैवाने तिथे इतकी छान माणसं भेटली. तिथले प्रोड्युसर असतील, क्रिएटिव्ह असतील, ते क्रिएटिव्ह हेड्स असतील सगळे, किंवा बाकी पदांवर काम करणाऱ्या लोकांपासून ते अगदी हेअर करणारी दीदी असेल किंवा कॉस्ट्युम्सवाल्या ताई असतील त्या सगळ्या, हे मेकअप दादा असतील, ही इतकी सगळी छान माणसं होती की नाही तुझ्याकडे काय आहे तुला माहिती नाही, हे इथे तुला दिसतं ना हे वरवरची शायनिंग असते फक्त, असं काही नसतं. मुळात तुला येतं त्याच्यावर तू विश्वास ठेव आणि तू कॉन्फिडंट राहे, या सगळ्या लोकांनी तिथे मला उचलून धरलं. आणि तिथेही चांगल्या डिरेक्टर्स सोबत काम करायला मिळालं. प्राजक्त देशमुख असेल, योगेश दादा असेल, ह्या सगळ्या छान छान लोकांबरोबर काम करूनही तिथे मला खूप मजा आली. सुरुवातीचे काही दिवस सरावायला गेले पण नंतर मला हा आत्मविश्वास आला की आपण शिक्षण घेतलं यातलं. आपल्याला मुळापासून माहिती आहेत गोष्टी आणि आपण वरवरच्या भुलावण्या जगाला लोकांच्या उठवळ असण्याचा दबाव येऊन स्वतःमध्ये कसला तरी न्यूनगंड बाळगून आपण वागण्याची काही गरज नाही. त्या शोने मला खूप आत्मविश्वास दिला.
1: मस्त. म्हणजे तुझी स्वतःची आणखी जास्त ओळख झाली.
0: येस.
1: आणि तुझ्या या मोठ्या प्रवासातला तो एक थांबा होता जो तुला त्यावेळेस गरजेचा होता.
0: गरजेचा होता.
1: तुला तो मिळाला आणि तू मस्त तिथून पण घेतलंस बरंचसं. मग आता पालघर जिल्ह्यातला सोनाळी गावची ती मुलं, त्यांच्याबरोबर तू बरेच प्रोजेक्ट केलेस. जिकनी या प्रोजेक्ट बद्दल मला विशेष करून ऐकायचं आहे. ती प्रोसेस कशी होती, तो विषय कसा सुचला, जिकनी त्या गावाचं कोड काय आहे नेमकं, आणि मग तो एक अनुभव सांग.
0: जिकनीत काम करणारी आमची सगळी मुलं आहेत.
1: हा.
0: ही साधारण मी 2018-19 ला गोष्टरंगमध्ये काम करत होते.
1: हा.
0: तर तेव्हापासून माझ्या ओळखीची आहेत.
1: बरं.
0: सगळी अशी चिल्ली पिल्ली होती तेव्हा सगळी. आणि आता ते सगळे मोठे झालेत, 7वी 8वी 9वी 10वीचे, असे मस्त मलाच वेड्यात काढणारे, माझी फजिती करणारे, मला त्रास देणारे, असे टग्गे झालेले आहेत सगळे ते. तर ही ह्या मुलांबरोबर मध्ये मध्ये काम करणं जाऊन हे चालूच होतं या सगळ्या वर्षांमध्ये.
1: बर.
0: आणि मध्यंतरी झाली गोष्ट अशी की मी सहज सोनाळ्याला एका वेगळ्या कामासाठी गेले होते. तारपा म्हणून आमची जागा आहे, जिथे गीतांजली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णींच्या सोनाळ्यातलं घर आहे, त्याच्या खाली ही त्यांनी जागा बनवली आहे घराच्या बेसमेंटला, जी मुलांसाठीची जागा आहे, तिथल्या लोकल मुलांसाठीची जागा.
1: बर बर.
0: ती मुलं तिथं खेळतात, झोपतात, इंटरनेटवर फिल्म्स बघतात, त्यांना जे हवंय ते तिथं पुस्तकं वाचतात, जे हवंय ते त्यांच्यासाठी बनवलेला अड्डा आहे असं आम्ही म्हणतो.
1: बर.
0: तर तारपात पोरं खेळत होती त्या दिवशी आणि ताई सहज म्हणाली मला की काहीतरी बसव, त्यांचं गाणं वगैरे एखादं करून घे आलीस तर त्यांना पण मजा येईल. आणि पोरांचं तिथलं आहे असं की ताल आणि सूर हा नैसर्गिकपणे अंगात आहे त्यांच्या.
1: बर बर.
0: तर कोणी शिकवलेला नाहीये, तो त्यांच्या लोकपरंपरेतनं आलेला, त्यांच्या जीवनशैलीतनं आलेलं संगीत आहे ते, जे त्यांच्या पायातल्या ठेक्यात आहे किंवा त्यांच्या सुरात आहे, हे त्यांची नैसर्गिक कमाई आहे ती. तर ही महत्वाची अंग असल्यामुळे त्यांच्याबरोबर गायला मला खरंच नेहमी खूप मजा येते. आणि मग मी त्यांच्याकडनं एक गाणं काहीतरी करून घेतलं, ते सांगितलं ताईने की छान गातात. मला असं झालं की आपण हे बरीच वर्ष करतोय की आपल्याला छान येणारं गाणं आपण सांगतो आणि ते छान गातात, याच्या पलीकडे आपण जात नाही होत.
1: बर बर बर.
0: मला असं वाटलं की आपण आपलं एक गाणं तयार करावं का. तर म्हणाली हो, पण पोरांना कळलं नाही आपलं गाणं करायचं म्हणजे कसं करायचं. म्हणलं तुम्ही मला सांगा, पावसाळा सुरू होता, तुम्ही मला आता सांगा की तुम्ही पावसाळ्यात काय काय कशा कशात मज्जा येते तुम्हाला, खूप काय काय आवडतं. आणि मग त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या की आम्ही कसे ओढ्यावर जातो पोहतो, आम्ही खेकडे मासे धरून खातो, आमच्याकडे रानभाज्या उगवतात त्या खातो, हे सगळे पॉइंट्स आम्ही लिहून काढले. म्हटलं ठीक आहे, आता आपण उद्या भेटू. आणि मग साधनाने मला विचारलं, म्हणजे ताई उद्या गाणं घेऊन येणार तुम्ही हे. म्हणलं मी आले त्या दिवशी परत दुसऱ्या दिवशी तारपात. तर साधना अशी खूप एक्सायटेड होती की कुठे कुठे ताई गाणं कुठे. मी म्हटलं सॉरी, मी नाही केलंय कारण मला दिवसभर काम होत. तर मग ते म्हणाले काय ताई असं जास्त तुमचे करतच नाही, तुम्ही खोटाच बोलताय. थांबा जरा थांबा. तर मी त्या दिवशी पोरांसमोर बसून ते पॉइंट बघितले आणि थोडी काहीतरी जुळवाजुळव केली. आणि त्यांना म्हणलं चला, हार्मोनियम घेतलीच होती, दिव्याने म्हणलं धरा सूर धरा. आणि मग आमचं चालू झालं. मग लगेच तिथल्या तिथे जे मला त्यावेळी ज्या चालीत वाटतंय त्या चालीत मी, आणि त्यांना इतकं आवडलं जे रील वरती आमचं
1: पाण्यात
0: धुंदबाक धुंदू.

0: साधारण
1: पुढे मुलं इतकी खुश झाली की अरे हा आपला गाणं आहे आपला आपला.
0: त्यांना दरवेळी हेच माहिती होतं की कुठून तरी आलेलं गाणं आम्हाला शिकवलं जातं आणि मी शिकतो. आणि आज आमच्या समोर आत्ता असं एक गाणं आहे जे आमच्या ऐवजांमधनं आलेलं आहे, जे आमच्या मालकीचं गाणं आहे. आणि तो आनंद माझ्यासाठी विलक्षण होता
1: खरं.
0: त्यांना त्या मुलांना ते वाटलेलं, कारण मी स्वतः खूप गावात वाढलेली मुलगी आहे आणि कसं आपल्याला अतिपरिचयाच्या आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतात त्या अतिपरिचयाच्या असल्यामुळं कशा बिनमहत्वाच्या होत जातात. माझ्या भोवती असणाऱ्या डोंगर दऱ्या, पाण्याचे साठे, तीन ऋतू मी जे अनुभवते ते माझ्या अतिपरिचयाचे होतात आणि माझ्यासाठी ते बिनमहत्वाचे असतात तेव्हा. पण मला नंतर कुठेतरी जाऊन कळतं की मागे वळून बघताना की माझं आयुष्य किती महत्वाचं आहे. तर हे महत्वाचं आहे हे सांगणारं मला त्या फेजला कुणीच नाही भेटलं. तर ही गोष्ट चांगली आहे की अशा भागात आणि अलीकडे वाढलेलं शहरांचं आकर्षण आहे, शहरीकरणाचा दबाव आहे, त्या एक जीवनशैलीचं आकर्षण आहे की मला तिथपर्यंत पोहोचायचं आणि मला तसं राहायचंय जाऊन फ्लॅटमध्ये कुठल्या तरी शहरात.
1: बर,
0: तर हे सगळं पोकळ असून माझ्याकडे आहे ती खरी श्रीमंती आहे ही जाणीव होणं ह्या सगळ्या मुलांना किंवा आपल्या मोठ्या माणसांना ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून आत्ता ते जगतायत किती महत्वाचं आहे हे त्यांच्या आत्मसन्मानात भर घालणारी गोष्ट आहे हे कोणीतरी सांगितलं पाहिजे आपण, ना की त्यांना बाहेरच्या काहीतरी गोष्टी आणल्यात आणि आपण पुन्हा शिकवत बसलोय.
1: अगदी.
0: तर या सगळ्याच बेसवरती तारपातलं काम चालतं आणि मग गीतांजली कुलकर्णी अर्चना कुलकर्णींचं म्हणणं असं पडलं की हे आता आपण पुढे थोडं वाढवूयात का.
1: हा हा.
0: मग ताई म्हणाली की इथली मुलं भात शेतीच्या खूप जवळ आहेत.
1: बर.
0: आणि शहरामध्ये ताटात अन्न येतं, भात येतो, हा कुठून येतो हे मुलांना आणि मोठ्या माणसांनाही त्याच्या मागची जाणीव नसते. तर ही गोष्ट त्या प्रेक्षकांसाठी पण महत्वाची, अर्थातच हे काही नाटक उभं करायचं म्हणून आम्ही केलं नाही, त्या मुलांसाठीची
1: अभिव्यक्ती,
0: हा अभिव्यक्ती असावी, त्यांच्यासाठीची एक छान प्रक्रिया असावी म्हणून हे सगळं चालू झालं होतं. मग भातशेती आणि माझं असं मनात होतं की आता हा एक ऋतूचं इतकं छान बनलंय काहीतरी, तर त्यांचे तिन्ही ऋतूतले काहीतरी वेगळे अनुभव असतील, त्यांचे रिअलायझेशन असतील, त्यांची वाढ होताना त्यांच्यात निसर्गाबरोबर त्यांच्यात होणारे काही बदल असतील, तर या सगळ्याची सांगड घालता येईल का आपल्याला. आणि याचबरोबर तिथलं लोकसंगीत आहे, तिथली खाद्य संस्कृती आहे, तिथली राहणीमान आहे, जीवनशैली आहे, या सगळ्याचं मिळून आपण काय बनवू शकतो, या मार्गानं हळूहळू आमचा तो प्रवास सुरू झाला. साधारण 2 वर्ष ही प्रक्रियाच होती.
1: बर.
0: याला टार्गेट नव्हतं की आता ह्याचे प्रयोग करायचे आहेत आणि वगैरे असं काही नव्हतं याच्या मागे. जस्ट एक्सप्लोअर करणं, मुलांना ती प्रक्रिया मिळणं आणि त्यातनं त्या मुलांना जाऊ देणं, व्यक्त होऊ देणं. अभिव्यक्ती ही आत्ताची पातळी आहे, जेव्हा आपण येऊन स्टेजवरती परफॉर्म करतो ना तेव्हा ते फक्त व्यक्त होणं होतं. तर त्या पद्धतीनं पुढे जाऊन जेव्हा जिकनी पूर्ण तयार झालं
1: हा
0: तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता काही हरकत नाही, हे इतकं चांगलं बनलंय. तर मग ते अतुल सरांनी आणि गीतांजलीताईने मनावर घेऊन आपण याचे बाहेर प्रयोग करूया असं ठरवलं आणि मग पुण्यात, नाशिकमध्ये, मुंबईत, वाड्याला असे प्रयोग करत करत अगदी पृथ्वी थिएटरला पण आम्ही परवा 2 हाऊसफुल शो केले. मुलांना आम्हाला प्रचंड आनंद आहे या सगळ्याचा.
1: खरंच खरंच. कारण हे स्वप्न किंवा एक छोटीशी कल्पना जी मनात आली आणि तिथून पुढे हा एवढा सगळा प्रवास आणि त्या मुलांना घेऊन की ज्यांना काहीच म्हणजे माहीतच नाहीये
0: आणि यातलं काहीच सोपं नाही. बरं, त्यांना माहीत भरपूर आहे.
1: हा,
0: जो ऐवज आहे नाटकातला कारण त्यांचाच आहे सगळं,
1: त्यांचं ते दैनंदिन जीवन आहे.
0: पण आज मला जसं वाटतंय की मला ऍक्टर व्हायचंय ना, चांगलं ऍक्टर व्हायचंय, तसं काही त्या मुलांना ऍक्टर नाही व्हायचंय किंवा त्यांना तशी स्वप्न दाखवायचेत आणि त्या फील्डमध्ये घुसवायचंय नेऊन असा पण आपला काही हेतू नाहीये. त्यामुळे नाटकाच्या पातळीवर काम करत असताना यांच्याबरोबरचं काम खूप आव्हानात्मक आहे. कारण जेव्हा मी स्ट्रगल करत असते एखादी भूमिका चांगली तयार व्हावी नाटकातली, कारण तेव्हा मला पूर्वकल्पना असते की उद्या नटी म्हणून मला 4 लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे हे असतं माझ्या डोक्यात.
1: खरंच
0: ते चांगलं म्हणण्यासाठी मी झटत असते. त्यांना नाही फरक पडत कुणी चांगलं म्हणो नाही म्हणो, आम्हाला काय करायचं.

0: आम्हाला मजा घ्यायची.
1: त्याच्यामुळे ही प्रोसेस भयंकर अवघड होती, जी मला दिग्दर्शक म्हणून माझा कस लावणारी होती.
0: खरंच
1: माझ्यासाठी मोठं वर्कशॉप होत ते.
0: येस. तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ईसीआय नेट ॲपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्झॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है. और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्झॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवी

संधी निर्माण झाल्याचं लक्झोन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. शाश्वत लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी मार्गे आज देवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. राज्यात झालेला एमपीएससी नोकर भरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकर भरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषणाला आज सपकाळ यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. एमपीएससी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1,021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे, असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी दिली. रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून 2 मोटार

0: मोटारसायकलसह एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला 5वा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 हा सामना सुरू होणार होता पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58, स्मृती मंधानानं 83 आणि दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात चौघींना बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या व्हॉइस OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 52 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 11 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे गौरीशंकर घाले यांचं.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओला, उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ही होती या आठवड्यातील कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्याच्या विविध भागातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3 आठवड्यातील कामकाजाची सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे विधानसभेचं सोमवारचं कामकाज अवघ्या 10 मिनिटांच्या कामकाजानंतर तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विरोधी बाकांवरील सदस्य विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईत इमारत आणि झाडं कोसळून झालेल्या अपघातांची जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी केली. पावसानं राज्यातील काही भागात गंभीर परिस्थिती ओढवल्याचं सांगून प्रशासन अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि महानगर प्रदेशातल्या प्रश्नांवर नियम 293 अन्वये सभागृहात 2 दिवस चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा राबवला जाईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला. तसंच अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, मात्र लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असा प्रचार केला गेला, या आरोपातील फोलपणा आता सर्वांच्या समोर आला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी या विकासकामांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं. बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर

0: या एग्रीगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिवस 5 रुपये आणि प्रत्येक राईडमागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोकणातील कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सदस्य विठ्ठल लंगे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात समान नागरी कायदा अर्थात युसीसीचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या समितीनं पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण आणि न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं केलेला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसेच विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर झोपड्यांचे एसआरए म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. वर्ष 2019 शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. प्रोत्साहन योजनेत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली. कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल माफीसाठी खर्च करत आहे. गेली 3 वर्ष आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कृषी विभागाच्या विविध योजना अनुदानं आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकार 95,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर 22 जून पासून सुरू झालेलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. 3 आठवड्यांच्या या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. विधिमंडळाचं पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं गौरीशंकर घाले यांचं. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे अनुराग कांबळे यांचं.
0: मुंबईत लवकरच शरीराची चिरफाड न करता होणारं शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यांची माहिती. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. कांद्याच्या वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर शासनाचा विचार, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विधान परिषदेतून 5 सदस्यांना निरोप. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या अधिवेशनाचं तिसऱ्या आणि अखेरच्या आठवड्याचं कामकाज सोमवार 6 जुलै रोजी सुरू झालं. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेसिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराची चिरफाड न करता केलं जाणारं तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातले शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू आहे. या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबाह्य पद्धतीनं दूर करण्यात येतील. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी होणं आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतल्या जे जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देश विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी, वेतन, निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत, त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ, घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातल्या कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहन संदर्भात उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं रावल यांनी सांगितलं.
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

0: आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेलं काम आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या 5 सदस्यांना निरोप देण्यात आला. शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य, शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखवलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेची जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील या शब्दात शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
1: आताच आपण विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं अनुराग कांबळे यांचं. साप्ताहिक विधिमंडळ समालोचन कार्यक्रम आताच आपण ऐकलं. वाचन केलं होतं भक्ती सोनटक्के यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून संध्याकाळचे 7:30 आणि 15.
2: श्रोतेहो नमस्कार. 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

0: शेतकरी बंधूंना नमस्कार. मंडळी, आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 21 आषाढ, शके 1948, दिनांक 11 जुलै 2026. कार्यक्रम सुरुवातीला आजचा सुविचार. पाण्यामध्ये झाली वृद्धी, घरामध्ये आली समृद्धी. सुविचार पुन्हा एकदा. पाण्यामध्ये झाली वृद्धी, घरामध्ये आली समृद्धी. कार्यक्रमात आता यानंतर तज्ञ मार्गदर्शन अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ डॉ कल्याण भाबर यांची अन्न प्रक्रिया उद्योगातील मूल्यवर्धित पदार्थांच्या उत्पादन ते विक्री व्यवस्थापनातील महत्वपूर्ण टप्पे याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. सर, या कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, अन्न प्रक्रिया उद्योग हा सध्या मोठ्या प्रमाणात आपण म्हणजे थोडक्यात शेतीमालावर शेतीमाल आहे तसा विकण्यापेक्षा शेतीमालावर प्रक्रिया करून तो विकला तर आपल्याला चांगला फायदा होतो हे आपल्याला आता बऱ्यापैकी लक्षात आलेलं आहे. म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीनं लक्ष घातलं तर आपल्याला फायदा हा ठरलेला आहे. फक्त त्याच्यामधल्या व्यवस्थापनाच्या बाबी आहेत, त्या बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मुळात आपल्याला काय विकायचंय त्या विकण्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. बाजारपेठ व्यवस्थित काबीज करण्यासाठी बाजारपेठेचा सर्वे करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे अन्न प्रक्रिया पदार्थाचं मूल्यवर्धन जेव्हा आपण करतो तेव्हा त्या पदार्थाचं उत्पादन ते विक्री व्यवस्थापन याच्यामधल्या बऱ्याचशा बाबी आहेत, त्या अतिशय महत्वाच्या आहेत. सध्या खूप बदल होताना दिसतोय या अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये, त्यानुसार आपण सुद्धा बदलणं गरजेचं आहे. आज आपण याच विषयी बोलणार आहोत की अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये

0: जो आपण मूल्यवर्धित पदार्थ तयार करतोय तो पदार्थ तयार केल्यानंतर उत्पादन ते विक्री व्यवस्थापन जेव्हा आपण साधणार आहोत तेव्हा त्यातले महत्वाच्या गोष्टी महत्वाचे टप्पे कुठले आहेत आणि टप्प्यांवर कसा विचार केला पाहिजे याविषयी आज जाणून घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर कल्याण बाबर सर. बाबर सर सगळ्यात पहिल्यांदा स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: बाबर सर, अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये सध्या खूप मोठ्या स्वरूपात बदल होताना दिसत आहेत. नियम बदलत आहेत, कायदे बदलत आहेत आणि त्या पद्धतीनेच शेतकऱ्यांनी उतरणं सध्याच्या काळामध्ये खूप गरज आहे. आता उत्पादनाच्या दृष्टीने विचार केला तर मुळात प्रक्रिया उद्योग सुरू करताना शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की मी कुठला पदार्थ निवडावा प्रक्रियेसाठी, म्हणजे उत्पादनाच्या प्रकारापासूनच सुरुवात होतीये. मग त्याविषयी काय सांगाल सुरुवातीला?
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. खरं तर सध्यास्थितीला अन्न प्रक्रिया उद्योगातले जे काही मूल्यवर्धित पदार्थ आहे तर त्याचं उत्पादन ते विक्रीच्या व्यवस्थापनापर्यंत जे काही महत्वपूर्ण टप्पे आहे याची चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. मूल्यवर्धित पदार्थ करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे कोणता कृषी माल उपलब्ध आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार ज्या काही वेगवेगळ्या विशेष बाबी आहेत त्या सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. उत्पादनाचा प्रकार असेल, त्यानंतर तुम्हाला कोणतं उत्पादन करत असताना लागणारा जो काही कच्चा माल आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यानंतर कोणत्या वेळेला तुम्ही त्याचं काढणी करत आहात किंवा कोणत्या हंगामामध्ये त्याचा वापर करत आहात हे सुद्धा अगदी महत्वाचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन जे काही उत्पादनाच्या पद्धती आहेत त्याच्यावर तुमच्या त्या प्रतिवर किंवा वर्गीकरणावर त्याचा परिणाम हा होत असतो. त्याच्यामुळे उत्पादन पद्धती सुद्धा तेवढ्याच महत्वाचं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचं काय म्हणजे की बाजारामध्ये नेमकी कोणती मागणी आहे,
0: गरज काय आहे
1: आणि करत असताना मागणीनुसार तुम्ही काम करणं, उत्पादन घेणं, कृषी मालाची निर्मिती करणं, त्याची प्रक्रिया करणं आणि त्याच्यापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करून चांगल्या पद्धतीनं वाहतूक करून बाजारापर्यंत पोहोचवणं हे एक महत्वाचे टप्पे याच्यामध्ये आहेत. आणि ज्या वेळेला वाहतूक करतो त्याच्या पुढे जाऊन आपल्याला ती कुठं ना कुठंतरी त्याची साठवणूक करणं सुद्धा गरजेचं आहे. त्याची व्यवस्था, वितरणाची व्यवस्था किंवा त्या वितरणाची गती असेल ती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे बारीक सारीक मुद्दे किंवा हे टप्पे आहे, या टप्प्यावर आपल्याला अत्यंत काटेकोरपणे लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून त्याची प्रत किंवा जी काही गुणवत्ता आपण म्हणतो ती आपली गुणवत्ता टिकून राहू शकते. कारण महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं आपण तर निश्चितच आपल्यामध्ये फळं आणि भाजीपाल्याचं जे काही उत्पादन आहे बऱ्यापैकी चांगलं आहे. आणि तसं पाहता त्या पद्धतीने प्रक्रिया त्याच्यावर होताना आपल्याला दिसत नाही. मग याच्यासाठी तुम्ही जी काही उत्पादन घेत असताना त्या कृषी मालाची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी वाहतूक असेल किंवा साठवणूक असेल किंवा प्रतवारी असेल किंवा वर्गीकरण असेल या प्रत्येक महत्वाच्या मुद्द्यावर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि ग्राहकाचं आरोग्य या दोन बाबींसोबत हा जोडणारा महत्वाचा दुवा आहे किंवा हे ज्या काही मी आता महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर ही तुमच्या ग्राहकाच्या आरोग्याशी निगडीत असल्या कारणामुळे तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर एखादा माल बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला तर निश्चितच त्याचं पोषण मूल्य हे कमी होत जाणार आहे. त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं.
0: सर, उत्पादन कुठलंही घ्यायचं म्हटलं तर महत्वाचा आहे तो कच्चा माल आणि बाजारपेठेमध्ये आपलं जे प्रोडक्ट आहे ते कंटिन्यू राहिलं पाहिजे, ग्राहकाच्या समोर आलं पाहिजे. त्यासाठी कच्च्या मालाची निवड असेल किंवा कच्चा माल योग्य पद्धतीनं असणं हे गरजेचं आहे. मग त्याच्याविषयी काय सांगाल?
1: आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे कोणता कच्चा माल आहे आणि त्याच्यापासून कोणता तुम्ही मूल्यवर्धित पदार्थ तयार करत आहे हे ठरल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही काढणी करता त्या काढणीची वेळ निश्चित असणं अत्यंत गरजेचं आहे. काढल्यानंतर त्याची होणारी हाताळणी आहे ही सुद्धा योग्य पद्धतीने आणि आरोग्यदायी कर्मचाऱ्याकडून ती हाताळणी होणं अत्यंत गरजेचं आहे. हाताळणी झाल्यानंतर वाहतूक सुद्धा त्याच पद्धतीनं होणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे कच्चा माल काढल्यानंतर आपण कशा पद्धतीनं तो बाजारामध्ये आणतो हे एक महत्वाचा मुद्दा. तर त्याच्यामध्ये पूर्वशीतकरण ज्याला आपण म्हणतो प्रीकुलिंग हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे असलेल्या कच्च्या मालाचं तापमान जलद गतीनं कमी करता येणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे की जेणेकरून कारण जसं जसं त्याची श्वसन प्रक्रिया चालू असते त्या पद्धतीनं तो खराब होत चाललेला असतो. म्हणून ते शीतकरण होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं जे काही तापमान आहे नियंत्रित करून कमी तापमानामध्ये त्याला आणणं आणि जी काही त्याच्यामध्ये असणारी जी काही उष्णता आहे ही उष्णता तुम्ही त्याच्यातून काढणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जेवढी उष्णता जास्त तेवढी चयापचयाचा जो वेग आहे हा वेग जास्त असतो त्यामुळे ते कमी करणं अत्यंत महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये प्रीकुलिंग म्हणजे काय तापमान अत्यंत वेगानं कमी करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोल्ड स्टोरेज सारख्या माध्यमातून ते कमी तापमानाला चांगल्या पद्धतीनं टिकून ठेवू शकतात. आता याची गरज काय तर फळं आणि भाजीपाला हे शोषण करत असतात, हे लिव्हिंग थिंग्स आहेत आणि

त्यामुळे खराब होण्याची प्रक्रिया ही सातत्यानं त्याच्यामध्ये चालू असते आणि याच्यामध्ये इथिलिन निर्मिती झाल्यामुळं जो काही माल आहे हा खराब होऊ शकतो, त्याच्यामुळे ती निर्मिती कुठेतरी इथिलिनची निर्मिती थांबण्यासाठी हे तापमानाचं नियंत्रण होणं गरजेचं आहे आणि कच्चा माल काढल्यानंतर 5 ते 6 तासाच्या आतमध्येच त्याचं तापमान अत्यंत वेगानं कमी करणं. मग त्याच्यामध्ये फोर्स्ड एअर कुलिंग आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही वेगानं वारा त्याच्यावर सोडून चांगल्या पद्धतीनं तापमान कमी करू शकता, किंवा हायड्रो कुलिंग आहे किंवा पाण्याचा थंड पाण्याचा वापर करून त्याचं तापमान तुम्ही कमी करू शकता, किंवा रूम कुलिंग जर आपण म्हणलं तर म्हणजे एखाद्या रूममध्ये

0: 4 ते 10 पटीनं तुम्ही तापमान ते कमी करता येऊ शकतं. थंड पाण्याचा वापर केला तर मग गाजर आहे, मुळं आहे किंवा फळभाजीपाला आहे अशा पद्धतीनं त्याची उष्णता तुम्हाला कमी करता येईल. व्हॅक्युम कुलिंग सुद्धा पर्याय किंवा हवाबंद चेंबरमध्ये दाब कमी करून तुम्ही पाण्याचं बाष्पीभवन करून तुम्ही त्याची उष्णता कमी करू शकता. तर रूम कुलिंगमध्ये मग तुम्ही संत्री असेल, बटाटा असेल, कांदा असेल किंवा इतर जे काही फळभाजीपाला आहे तो थंड खोलीमध्ये किंवा फळं आहेत, चिक्कू आहे, याचं तुम्ही रूम कुलिंग करू शकता जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीचा तो कच्चा माल टिकवता येऊ शकतो. याच्यातल्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत की ज्याला आपण पुरुषित किरणामध्ये अत्यंत महत्व देता येऊ शकतो, असं आहे की पुल डाऊन टाईम ज्याला आपण म्हणतो म्हणजे शेतमालाचं तापमान 35 डिग्री सेल्सिअस ते अगदी 2 ते 3 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी करण्यासाठी किंवा आणण्यासाठी जो काही वेळ लागतो तो वेळ अत्यंत कमीत कमी असणं गरजेचं आहे आणि तो पुल डाऊन टाईम जो आहे हा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. याच्यासोबतच हवेचा जो वेग आहे हा हवेचा वेग 1 ते 2.5 मीटर प्रतिसेकंद या दरानं त्याची हवा तुम्ही त्या रूम मध्ये सोडणं गरजेचं आहे. आर्द्रता जी आहे ज्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो ही 80 ते 85-95% तुम्हाला तिचं व्यवस्थापन होणं गरजेचं आहे. त्यासोबतच उष्णतारोधक जे काही पफ पॅनल्स असतील तुमच्या रूम मध्ये असणारे त्याचा वापर होणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून त्याला थंड हवा तुमच्या कृषी मालाला लागू शकते. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा असा आहे की स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण म्हणजे असणारं जी काही माल आहे हा ज्या ठिकाणी तुम्ही साठवणूक करताय त्याच्यामध्ये असणारी जी काही स्वच्छता आहे निर्जंतुकीकरण होणं गरजेचं आहे. ती क्लोरीनद्वारे तुम्ही किमान 50 ते 100 PPM सोल्युशनद्वारे तुम्ही ती निर्जंतुकीकरण करू शकता. हे छोटे छोटे मुद्दे जर तुम्ही कच्च्या मालाच्या संदर्भात लक्षात ठेवले जिथं तुम्ही पुरुषितीकरण करताय तर निश्चितच चांगला माल तुमचा बाजारापर्यंत जाऊ शकतो आणि त्याच्यापासून परत जे काही मूल्यवर्धित पदार्थ निर्माण होणार आहेत ते चांगल्या पद्धतीचे चांगल्या प्रतीचे आणि गुणवत्तेचे होऊ शकतात.
1: बरोबर सर, मुळात आपण छोट्या स्वरूपातून व्यवसाय सुरू करणारे आणि त्याचं स्वरूप हे मोठं असणार आहे म्हणजे सुरुवात करताना छोट्यापासून मोठ्यापर्यंत करणार आहे त्यामुळे भांडवली गुंतवणूक अतिशय महत्वाची आहे. आणि अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये विचार केला तरी मशिनरी खूप लागतात आणि त्या चांगल्या असणं, योग्य असणं, योग्य निवड असणं अतिशय महत्वाचं ठरतंय कारण अर्थात कुठेही गेलो तरी भांडवल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मग ही निवड करताना कशी केली पाहिजे मशिनरीची आणि कशा पद्धतीनं आणि याच्यामध्ये काय काय धोके संभवू शकतात जर मशीन चुकली तर?
0: आता ज्या वेळेला ह्या काही मशिनरी आपण बाजारामध्ये गेल्यानंतर विविध वेंडर्स आहेत की जे पुरवतात, वेगवेगळे शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून ते घेतात, प्रक्रिया करतात. मग आता असं करत असताना मात्र एखादा माल आपण निवडला आणि मूल्यवर्धित पदार्थ तयार करत असताना ज्या सुविधा आपण त्या प्रक्रिया युनिटमध्ये बसवतो
1: बरोबर
0: त्याची जी काही दिशा आहे हे अत्यंत एक मार्गीय आणि एक सरळ रेषेमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण काय होतं जर तुम्हाला माल आल्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो काही पार्ट आहे तो स्वच्छतेचा आहे, त्याच्यासाठी लागणारी आवश्यक जे काही सुविधा असेल, मशिनरी असेल, पाण्याची सुविधा असेल, ती तुमच्या प्रथमतः त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याची जी काही कटिंग असेल किंवा स्वच्छता करणं असेल त्यासाठी आवश्यक असणारे टेबल्स असेल ते अगदी क्रमानं आणि एका सरळ रेषेमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून काय होतं तुमचा वेळ हा वाचू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कच्च्या मालाचं आणि जे काही तयार होणारा माल आहे ह्याचं जे काही क्रॉस कॉन्टॅमिनेशन आहे ते तुम्हाला रोखता येऊ शकतं. त्याच्यामुळे घेतलेली मशिनरी ही एका सरळ रेषेत त्याला इंग्लिशमध्ये आपण असं म्हणतो की ऑन साईट व्हेरिफिकेशन जे आपण आहे तुमची मशिनरी आणि तुमची प्रक्रिया पद्धती हे एकत्र जुळलं पाहिजे. कारण आपण ज्या पद्धतीनं एखादा प्रक्रिया पदार्थ तयार करतो त्याची जी काही फ्लोशीट आहे त्याच पद्धतीचं मॅचिंग तुमचं मशिनरीमध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याच फ्लो न ते एका सरळ रेषेमध्ये जाणं अत्यंत आवश्यक आहे. किंवा एल आकारामध्ये सुद्धा ठराविक पद्धतीनं जर आपण केलं तर ते सुद्धा स्वीकार्य असू शकतं. आता हे करत असताना जर तुम्ही एका रेषेत ठेवलं तर त्याचं जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतं. जे काही कामाला येणारी माणसं आहेत त्याची गर्दी सुद्धा आपल्याला टाळता येते. किंवा क्रॉस कॉन्टॅमिनेशन म्हणण्यापेक्षा जे काही संसर्ग आहे तो संसर्ग आपल्याला टाळता येऊ शकतो. आता असं होत असताना जो काही माल आपल्याकडे येणार आहे कच्चा माल येणार आहे येताना तर तो आत येताना जी घेतेवेळी जी काही क्वालिटी चेक्स असतील त्याचं आपल्याला चांगल्या पद्धतीनं जे काही ज्या बाबी असतील क्वालिटीमध्ये मग रंग असेल, वजन असेल, वास असेल किंवा जी काही समजा एखादं त्याला इजा झालेली आहे किंवा नाही, खराब झालेलं आहे का नाही हे पाहणं, हे क्वालिटी चेक्स तुम्हाला त्या दारांमध्येच होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला आत जाणं किंवा आधुनिक पद्धतीचा सुद्धा वापर तुम्हाला त्या पद्धतीनं करता येऊ शकतो. त्याच्यानंतर जी काही स्वच्छता आहे म्हणजे आपण जो माल बाहेरून आणणार आहे

0: ठिकाणी डंप करणार आहे, तो डम्पिंग एरिया सुद्धा चांगल्या पद्धतीचा असणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी आपण ते ठेवतोय, ज्या मशिनरी आपण त्या ठिकाणी वापरतोय त्याची असणारी स्वच्छता, त्याचा असणारा मेंटेनन्स हा चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे, जेणेकरून जी काही आपल्या निर्माण होणाऱ्या मालाची जी काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता बाजारामध्ये गेल्यानंतर चांगल्या पद्धतीनं टिकून राहू शकते. कारण जोपर्यंत तो माल ग्राहकाच्या पर्यंत पोहोचत
1: नाहीये
0: तोपर्यंत आपली जबाबदारी चालू आहे.
1: खरं आहे,
0: आणि ते टाळून आपल्याला चालणार
1: मला वाटतं ही जबाबदारी कदाचित ग्राहकाकडून फीडबॅक येईपर्यंत सुद्धा असणार आहे, त्यामुळे त्या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ही गुणवत्ता टिकवण्यासाठी महत्वाची आहे ती प्रतवारी आणि वर्गीकरण.
0: बरोबर,
1: त्याविषयी काय सांगा?
0: आता प्रतवारी आणि वर्गीकरण हा मुद्दा जर आपण पाहिलं तर तुमच्या मालाची जी काही प्रतवारी आहे ही अगदी अगोदर होणं गरजेचं आहे. जसं म्हणाल की बाबा पूर्व शीतकरण झालं की तुमची जी काही प्रतवारी आहे ही प्रतवारी चांगल्या पद्धतीनं जर करायची असेल तर तुम्हाला तुमचं उत्पादन खराब होऊ नये याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. खराब झालेला माल असेल, रोगग्रस्त माल असेल किंवा कच्चा किंवा अयोग्य प्रक्रियेसाठी अयोग्य असा माल जो आहे हा बाजूला काढणं आवश्यक आहे. आणि वर्गीकरण करत असताना उत्पादनाचा आकार समजा कमी आहे, जास्त आहे, मोठा आहे, मध्यमच्या आकाराचा आहे, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं वर्गीकरण करायचं आहे. रंगानुसार तुम्ही वर्गीकरण करू शकता, वजनानुसार वर्गीकरण करू शकता, आणि दुसरी महत्वाची गोष्ट पक्वतेनुसार, म्हणजे कुठला माल आधी पिकणार आहे आणि नंतर पिकणार आहे अशा पद्धतीचं जे काही वर्गीकरण आहे हे वर्गीकरण तुम्हाला करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या साठवणूक जे काही गृह आहे याच्यामध्ये तुम्हाला तो माल आणण्यासाठी आणि नेण्यासाठी सुविधा हा होऊ शकतो. जो माल अगोदर आलेला आहे तो माल अगोदर बाहेर काढणं गरजेचं असतं, किंवा जो माल अगोदर खराब होणार आहे तो अगोदर बाहेर काढणं गरजेचं असतं. ह्या दोन गोष्टी आहेत, पिफो आणि फेफो अशा दोन पद्धतीच्या का टर्मोलॉजी त्याला आहेत. तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये स्वच्छता सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. आता ही ज्या वेळेला आपण वर्गीकरण करतो म्हणजे प्रतवारी आणि वर्गीकरण करतो त्याच्या पुढे जाऊन आपल्याला त्याचं पॅकेजिंग सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून बाजारामध्ये जर तुम्हाला एक ब्रँड म्हणून उभं राहायचं असेल किंवा मूल्यवर्धित पदार्थ तुम्हाला आणायचा असेल तर पॅकेजिंग हा एक महत्वाचा टप्पा आहे. तर तो पाहत असताना शेतकऱ्यांनी त्याच्याकडे पाहत असताना याचा फायदा आपल्याला काय होतो हे आपण पाहू शकतो की तुमचा माल जो आहे हा संरक्षित राहतो, जेणेकरून वाहतुकीतली जी काही धक्के आहेत किंवा कंपन आहेत याच्यापासून तुमच्या मालाचं संरक्षण होतं. त्याच्यामुळे पॅकेजिंग अत्यंत चांगल्या पद्धतीचं निवडणं ही सुद्धा एक चांगली महत्वाची बाब आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण ते ठेवतो साठवणुकीच्या याच्यामध्ये ठेवतो तर जे काही होणारं वायुविजन आहे, एअर सर्क्युलेशन आहे, ते चांगलं असणं गरजेचं आहे. हवा खेळती राहणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे काही महत्वाचे मुद्दे आहेत लेबलिंग करत असताना, मग आता लेबलिंग करत असताना काय तर तुमचं नाव असेल, तुमचं गाव आहे, पत्ता आहे, किंवा तुमच्या उत्पादनाचा प्रकार असेल, किंवा त्याचं वजन किती आहे, त्याच्यामध्ये किती पोषण तत्व आहे, तो व्हेज आहे का नॉन व्हेज आहे, तो कुठं बनवलेला आहे, किंवा तुमचा कस्टमर केअर नंबर त्याच्यावर आहे का नाही, ह्या गोष्टी बारीक बारीक तुमच्या त्या लेबलवर असणं अत्यंत गरजेचं आहे. इव्हन त्याची किंमत ती त्याच्यावर लिहिणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही विशेष सूचना, म्हणजे जर तुम्ही आईस्क्रीम बनवत असाल तर तो कुठल्या तापमानाला साठवायचा आहे ह्या विशेष सूचना लिहिणं गरजेचं आहे. पनीर बनवत असाल किंवा दूध आहे तर चांगल्या पद्धतीने साठवण्यासाठी तुम्हाला कमी तापमानाचा रेफ्रिजरेशनचा वापर करावा लागतो. असे काही बारीक सारीक सूचना असतील, ह्या ज्या काही विशेष सूचना आहेत त्या सूचना तुमच्या लेबलवर सुद्धा असणं गरजेचं आहे, जेणेकरून ग्राहकाची जागरूकता वाढते आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला मदत होऊ शकते.
1: अगदी खरं आहे सर. आता तुम्ही सांगितलं की आपण जो माल तयार केलाय तो ग्राहकापर्यंत पोहोचताना चांगल्या क्वालिटीचा पोहोचणं गरजेचं आहे. जेव्हा माल तयार होतो आणि तो माल आपल्याला ग्राहकापर्यंत पोहोचवायचा असतो ती महत्वाची व्यवस्था असते ती वाहतूक व्यवस्था, या दरम्यान शेतकरी बंधूंनी काय काळजी घेणं गरजेचं आहे?
0: आता हा एक महत्वाचा टप्पा आहे, कारण बरेचसे शेतकरी आपला कृषी माल बाजारापर्यंत नेत असताना वाहतुकीकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतात. मग तुमचा फळ भाजीपाला आपण पाहतो बाजारामध्ये कशा पद्धतीने तो आणला जातो, हाताळला जातो, म्हणजे अगदी भाजीपाल्याच्या पेंड्या जरी असतील तर ते बारदानामध्ये बांधून अगदी त्याच्यावर माणूस बसून तो प्रवास करून आपण पाहिला असेल. तर ही पद्धत कुठं ना कुठंतरी बदलली पाहिजे आणि याच्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. तरच तुमची प्रत गुणवत्ता ही सातत्य पद्धतीनं टिकून राहू शकते. नाहीतर काय होईल की जो आपण कष्ट करून चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतोय परंतु बाजारात गेल्यानंतर आपण म्हणतो की भाव नाहीये, बरोबर आहे. मग आता हा भाव का नाहीये
1: याची कारण,
0: तर ही महत्वाची मुद्दे आहेत की बाबा तुम्ही चांगल्या पद्धतीची वाहतूक करा, चांगल्या पद्धतीचं पुरुषित करून त्याची उष्णता कमी करा, तरच तुम्हाला जाताना टिकेल. आणि हे करत असताना वाहतूक करत असताना कोणत्या पद्धतीनं आपण

0: करतोय. बरेचसे मार्ग आहेत, मग रस्त्याचा मार्ग आहे, पाण्याचा जल वाहतूक आहे किंवा वायू वाहतूक आहे, बरोबर आहे. तर हे करत असताना या वाहतुकीच्या दरम्यानमध्ये असणारी काही कंपन्या आणि धक्का आहेत हे जे त्या मालाला मिळतात, तर हे तुमच्या पॅकेजिंग मधून आपल्याला ते कमी करता येऊ शकतं. कॅरेट्स असतील, बॉक्स असतील, पॅलेट्स असतील, याच्यातून आपल्याला ते कमी करता येऊ शकतात. हा काय होतं, बऱ्याचशा वेळेला वाहतुकीच्या दरम्यान बऱ्यापैकी दुखापत किंवा इजा त्या फळाला असेल, भाजीपाल्याला असेल, तुमच्या प्रोडक्टला असेल, होऊ शकते. मग असं झाल्यानंतर ही गुणवत्ता शेवटपर्यंत टिकून राहू शकत नाही. मग आता करत असताना जे काही तापमान आहे वाहतुकीच्या दरम्यान मधलं तापमान कमी जास्त हे होऊ शकतं. मग आता हे तापमानाचं नियंत्रण आणि त्याचं व्यवस्थापन आपण लक्षपूर्वक सांभाळणं ही अत्यंत काळाची गरज आहे. त्याच्यानंतर वापरण्यात येणार वाहन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि वाहनापेक्षा जो चालवणार आहे ड्रायव्हिंगची जी काही कौशल्य आपण म्हणतो ते सुद्धा तेवढंच त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. कारण तुमच्या गाडीचा वेग असेल किंवा ज्या पद्धतीने तुम्ही ते चालवताय त्याच्यावर सुद्धा, किंवा खड्डे असतील, धक्के असतील, हे आपल्याला वाचवून करून तुमच्या पदार्थांची कृषी मालाची काळजी घेत तो बाजारपर्यंत येणं गरजेचं आहे. तरच तो चांगला टिकून राहील आणि बाजारामध्ये भाव मिळेल. आणि ह्याच्या पुढे जाऊन समजा आपण म्हणतो की बाजारात या कृषी मालाला भाव मिळत नाही, मग साधी प्राथमिक प्रक्रिया सुद्धा आपल्याला करणं काही वेळेला गरजेचं असतं, हितकारक असतं. म्हणजे अगदी आलेला माल स्वच्छ करून निवडणे, पॅकिंग करून व्यवस्थित तुम्ही जर तो आणला किंवा त्याची वाहतूक केली तर त्याला दोन पैसे अधिक हा भाव हा मिळू शकतो. म्हणजे साधी प्राथमिक प्रक्रिया म्हणजे फक्त निवडणे, चांगला माल आणणे, त्याची वर्गीकरण करणे, प्रतवारी करणे आणि पॅकिंग करणे, याच्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्याला पैसे हे मिळू शकतात. किंवा बाजारमध्ये काही मोठमोठ्या कंपन्या आहेत की ज्यांना कच्चा माल लागतो पण करायला त्यांना वेळ नाही, बरोबर आहे. कच्चा माल कुठून येणार आहे तर निश्चितच शेतकरी वर्गाकडून येणार आहे. तर तो शेतकऱ्यांनी निर्माण झालेला माल व्यवस्थित जर वर्गीकरण करून जर ठेवला आणि त्यांच्यापर्यंत जर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि चांगली वाहतूक व्यवस्था जर केली तर मालाला भाल, मग कांदा असेल किंवा तुमचा फळभाजीपाला असेल, आंबा असेल, टोमॅटो असेल, तर चांगल्या पद्धतीचा भाव हा मिळू शकतो. कारण आपण पाहिलेलं तर उदाहरण की अगदी कांदा, टोमॅटो, दूध रस्त्यावर फेकलेलं आपण पाहिलेलं आहे. मग ही जी शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत आहे हे अत्यंत वाया जाताना खूप दुःख होतं. परंतु त्याला जर भाव मिळवायचा असेल तर निश्चितच प्रक्रियाकडे जर आपण जर गेलो तर आपल्याला दोन पैसे अधिक हे मिळू शकतात. हे शेतकऱ्यांनी जरा लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे महत्वाचे काही टप्पे आहेत, कारण आपण आता सध्याचं वातावरण आपण पाहतोय अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये अगदी म्हणजे तुमच्या आपण म्हणतो की भीतीचं वातावरण आहे, परंतु तसं नाहीये की जो कायदा आहे तो त्याच्या ठिकाणी तो आहे आणि आपण त्याच्यातले जे काही मुद्दे आहेत हे थोडेसे जर लक्षात घेतले तर खरंच एक चांगल्या पद्धतीचा प्रक्रिया आपण करू शकतो. प्राथमिक असेल, द्वितीय असेल, तृतीय असेल आणि चांगल्या पद्धतीचा माल आपण बाजारामध्ये आणू शकतो. अगदी जागतिक बाजारपेठ सुद्धा आपल्याला खुली होऊ शकते. त्यासाठी असणारे जे काही सर्टिफिकेशन आहेत त्याच्यावर आपण स्वतंत्र चर्चा करूयाच. परंतु याचा जर विचार केला तर निश्चितच मूल्यवर्धित पदार्थ तयार करत असताना चांगल्या पद्धतीची विक्री जर करायची असेल तर हे व्यवस्थापन होणं गरजेचं.
1: सर, आता आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा शेतकरी कंपन्या उदयाला आलेल्या आहेत, शेतकरी एकत्र आलेला आहे, शेतकरी गट तयार झालेले आहेत, महिला सुद्धा एकत्र आलेल्या आहेत. अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांनी काम केलं गटांतर्गत, कंपनी अंतर्गत या प्रक्रिया उद्योगामध्ये, तर किती फरक आणि किती फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना?
0: निश्चितच एखादं काम करत असताना तुम्हाला जर पाठबळ मिळत असेल तर तुम्ही तुमच्या, जसे आपण तुमच्या कच्च्या मालाची वर्गीकरण करणार आहोत तसंच तुम्ही तुमच्या प्रक्रिया उद्योगातल्या कामाचं वर्गीकरण सुद्धा करू शकता.
1: बरोबर.
0: म्हणजे एखाद्यानं उत्पादन घ्यायचं, एखाद्यानं त्याचं पॅकेजिंग करायचं, एखाद्यानं त्याची वाहतूक करायची आणि एखाद्यानं त्याची विक्री व्यवस्थापन करायची. मग गटाद्वारे जर तुम्ही एकत्र आला आणि ही जी काही असणारी जबाबदारी आहे ही जर तुम्ही वाटून घेतली, बऱ्याच वेळेला आपण याच्यावर चर्चा केलेली आहे की बाबा आपण ही जबाबदारी जर वाटून घेतली तर होणारा खर्च तुमचा कमी होणार आहे. याच्यातून काय होणार आहे की रोजगार निर्मिती होऊ शकते. कारण बाजारामध्ये सध्यास्थितीला बऱ्यापैकी रोजगार कमी आहेत, तर असं बघत असताना या प्रक्रिया उद्योगामध्ये रोजगारची निर्मिती आपल्याला करता येऊ शकते. त्याच्यातून दोन पैसे मिळू शकतात आणि एक आर्थिक स्थैर्य याच्यातून आपल्याला एकत्रितरित्या जर आला तर अन्न प्रक्रिया उद्योगाला चांगल्या पद्धतीचं नाव आणि ब्रँड आपल्याला तयार करता येऊ शकतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: अगदीच खरं. मला वाटतं प्रक्रिया उद्योगामध्ये म्हणजे आपण दरवेळेस म्हणतो की मालाला दर नाहीये, भाव नाहीये, असा विचार करण्यापेक्षा कच्चा माल थेट विकण्यापेक्षा जर प्रक्रिया करून विकला तर नक्कीच फायदा होणार आहे. आणि अशा पद्धतीचा फायदा पण बरेचसे शेतकरी आता करतायत, बरेचसे शेतकरी आता चांगल्या पद्धतीनं अवेअर झालेले आहेत. तरीही अजूनही बरेचसे शेतकरी आहेत की त्यांना शेतीमाल कसा विकायचा, कुठं विकायचा, त्याच्यावर कशी प्रक्रिया करायची, सुरुवात कशी करायची, याची सुद्धा अजून थोडे शेतकरी अजून तसे आहेत की त्यांना माहीत नाहीये. अशा शेतकऱ्यांना काय आवाहन कराल?
0: खरं तर निश्चितच असे जे काही शेतकरी आहेत की ज्यांना अगदीच या संदर्भात माहिती नाही त्यांनी निश्चित

0: कृषी विज्ञान केंद्र बोरगावशी संपर्क साधून जी काही तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असेल किंवा इतर जी काही देशपातळीची विद्यापीठ असेल, त्यांचं जे काही संशोधन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण छोट्या छोट्या तंत्रज्ञानातून जर तुम्हाला दोन पैसे जर मिळत असतील तर आपल्याला ही प्रक्रिया करणं गरजेचं आहे. हे करत असताना आपल्याला वाटतं की हे नियम आणि कायद्यामुळं आपला व्यवसाय बंद होऊ शकतो, परंतु हे नियम आणि कायदे जर आपण पाळले तर निश्चितच तुम्ही एका वेगळ्या लेवलवर जाऊ शकता आणि एक जागतिक पातळीवर जरी म्हणलं तरी सुद्धा तुम्ही तुमची बाजारपेठ उभी करू शकता. हे करत असताना तुम्ही तुमच्या उत्पादनाची मात्र गुणवत्ता, प्रतवारी, वर्गीकरण, वाहतूक व्यवस्था, विक्री व्यवस्थापन हे जर योग्य पद्धतीने जर केलं, हे साधे साधे टप्पे आहेत आणि महत्वाच्या बाबी आहेत. आणि सर्वात महत्वाचं जर काय असेल तर तुमची अन्न सुरक्षा आणि तुमच्या ग्राहकाचं आरोग्य, हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं, म्हणजे पैसा मिळवणं हा उद्देश आहे परंतु ग्राहकाचं आरोग्य आणि अन्न सुरक्षा टिकवणं ही तुमची जबाबदारी आहे असं मी या ठिकाणी सर्वांना सांगेन. कारण गुणवत्ता काही आपल्याला निर्माण करता येत नाही, ती गुणवत्ता आपल्याला टिकवावी लागते. म्हणून याच्यासाठी आपल्याला या अन्न प्रक्रिया उद्योगाद्वारे कृषी मालाची गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक तंत्रज्ञान, माहिती, प्रशिक्षण आपण कृषी विज्ञान केंद्र बोरगावच्या वतीनं आपण देण्यासाठी सज्ज आहोत आणि तुम्ही संपर्क निश्चितच करू शकता.
1: नक्कीच सर, आणि मला वाटतं आपलं कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा आपलं कृषी विभाग असेल शेतकऱ्यांसाठी नेहमी सतर्कतेनं काम करत असतो. फक्त शेतकऱ्यांमध्ये सातत्य आणि शेतकऱ्यांमध्ये करण्याची जिद्द हवी, आपण त्यांना नेहमीच मदत करत असतो. भविष्यामध्ये अशा प्रक्रिया उद्योगामध्ये बरेचसे शेतकरी उतरतील अशी आपण आशा करूया. अन्न सुरक्षा आणि ग्राहकाची जबाबदारी हा विचार करून गरज तसा पुरवठा शेतकरी करतील अशी आपण आशा करूया. तुम्ही ही जी माहिती दिली त्याबद्दल सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद. आताच आपण तज्ञ मार्गदर्शन अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगातील मूल्यवर्धित पदार्थांच्या उत्पादन ते विक्री व्यवस्थापनातील महत्वपूर्ण टप्पे कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ डॉ कल्याण बाबर यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया. कृषीवाणी शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. जाधव सर नमस्कार.
2: नमस्कार
1: जाधव सर. आत्ताचा जर विचार केला तर गेल्या वर्षीचा खरीप आणि या वर्षीचा खरीप याच्यामध्ये खूप तफावत आहे. वेगळ्या पद्धतीनं आता यावर्षी आपल्याला खरीपाला तोंड द्यावं लागतंय. पाण्याची कमतरता, पावसाचा खंड अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे ही आपत्कालीन जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला जमीन पण व्यवस्थित ठेवायची, उत्पादन पण वाढवायचंय, पीक पण योग्य पद्धतीनं पेरायचंय. मग या दृष्टीनं हे एकात्मिक पीक पोषण आत्ता सध्याच्या काळामध्ये किती महत्वाचं आहे या आपत्कालीन परिस्थितीमध्ये?
2: नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर ह्या वर्षीची एल निनोच्या पार्श्वभूमीवर फारच परिणामता जास्त दिसून येते आणि जवळजवळ दुष्काळजन्य परिस्थिती सगळ्याच भागात या ठिकाणी दिसून येते. मग अशा वेळेस आपल्याला पिकाची लागवड करत असताना, त्याचं उत्पादन घेत असताना आपल्याला पीक एकात्मिक पद्धतीने पीक पोषण करणं हे जास्त बघणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी त्याचा तशा उपाययोजना ज्या आहेत त्या राबवणं जे आहे ते गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्यानं जर विचार केला तर आता काही पिकाचा हंगाम निघत चाललाय आणि त्याच्यामुळे त्याला कालावधी कमी पडतोय. अशा वेळेस आपण हिरवळीचं खत तयार करून जर जमिनीत गाडलं तर त्याचा निश्चितच फायदा पुढच्या पिकाला होणार आहे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब असेल किंवा जमिनीचं पोषण करण्याच्या दृष्टीने त्याचा फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट, जे बी आपण बियाणं पेरणार आहात या बियाण्याला जीवाणूसंवर्धक खताची बीज प्रक्रिया करून जर आपण पेरणी केली तर त्याच्यामुळे आपला खतामध्ये बचत होणार आहे रासायनिक खताच्या, आणि दुसरी गोष्ट पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी मदत होणार आहे. जमिनीमध्ये असणारा जो ओलावा आहे त्या ओलाव्याचा जास्तीत जास्त उपयोग करून पीक चांगल्या पद्धतीने येण्याच्या दृष्टीने सुद्धा त्याचा फायदा जो आहे तो होणार आहे. त्याचबरोबर गांडूळ खतासारखी खतं असतील याचा वापर जर आपण केला तर निश्चितच त्याचा फायदा जो आहे तो होणार आहे. आच्छादन पद्धतीचा वापर पीक पद्धतीमध्ये आपल्याला व्यवस्थित वापर केला तर या परिस्थितीमध्ये निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे. द्विदलवर्गीय पिकांचा समावेश आपण जर कमी कालावधीच्या पिकांचा केला तर त्याचा फायदा आपल्याला एकात्मिक पीक पोषणाच्या दृष्टीनं पुढच्या पिकाला होणार आहे आणि आत्ताबी शॉर्ट ड्युरेशनमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं पिकाचं उत्पादन जे आहे ते घेऊ शकतो.
1: आणि अर्थात मला वाटतं शेतकरी बंधूंनी मुख्य पिकाबरोबर आंतरपिकाचा जरी सहभाग केला तरी ती पिकं एकमेकांना पूरक ठरणार आहे, त्यामुळे पीक पोषणाच्या दृष्टीनं असाही विचार करणं अपेक्षित
2: गरजेचंच आहे. पूर्वीची आपण जर पीक परिस्थिती जर बघितलं तर आंतरपीक पद्धतीचा

0: फार मोठ्या प्रमाणात समावेश असायचा. एकदलवर्गीय पिकाची पेरणी केल्यानंतर ठराविक अंतरावरती त्या ठिकाणी द्विदलवर्गीय पिकाची पेरणी केली जायची. त्याच्यामुळं जमिनीचा ओलाव्याचं व्यवस्थित नियोजन होतं, अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीनं फायदा होतोय, जमिनीची धूप थांबते, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी त्याची मदत होते. अशा पद्धतीने पीक पद्धतीचा अवलंब जो आहे तो करणं शेतकऱ्यांनी गरजेचं.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं एकात्मिक पीक पोषण याविषयी म्हसवड येथील उपकृषी अधिकारी रामदास जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं. बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथं संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केंद्रीय कृषी मंत्रालय. किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. यानंतर विविध वाहतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीवरूनही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 11:10 होत आहेत. आमची आजची शेवटची सभा समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:50 अस्मिता वाहिनीच्या पहिल्या